पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग होता संत तुकाराम महाराजांचा. आणि या अभंगाबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोतेहो. मध्यम लहरी 537.6 meters त्याचप्रमाणे 558 kilohertzवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. तसंच FM 103.6 megahertzवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 29 मे, इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

उत्तरा केळकर यांनी गायलेला हा अभंग होता संत ज्ञानेश्वर माऊलींचा मंगल प्रभात. या कार्यक्रमात भक्तीसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

गुरुनाथ शेणई यांचं गीत आपण ऐकलं. पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलं होतं आणि संगीत होतं भानुकांत लुकतुके यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आनंदराव टेकाडे यांची ही गीतरचना आकाशवाणी मुंबई गायक वृंदानं गायली होती. संगीतकार यशवंत देव. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, स्वच्छता हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता हीच सेवा. हे सुविचार आपण ऐकतो वाचतो ते आपल्या परिचयाचे आहेत. आपण शारीरिक स्वच्छता ठेवतो, आपल्या घराची स्वच्छता ठेवतो. ज्या गोष्टी आपल्या घरात नको असतात, ज्यांची गरज नसते, किंवा आता

अनावश्यक गोष्टी साठल्यामुळे जो कचरा निर्माण होतो, मग तो घरातला असेल मेंदूतला असेल, तो त्रासदायक ठरतो. आपल्याला तर माहिती आहे, ओला कचरा जर कुजला तर त्याचा किती वाईट वास येतो. मग मनामध्ये मेंदूमध्ये जर नको असलेले विचार नको असलेल्या गोष्टी ठेवल्या तर त्याचाही त्रास होणारच ना. म्हणजेच काय मंडळी, तर आनंदी जगण्यासाठी घर स्वच्छ ठेवूया, तसंच मन आणि मेंदू हेही स्वच्छ ठेवूया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवण्यात आलं। प्रत्येकी 35 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुलाबा 28, सांताक्रूज 29 सेल्सिअस अशी करण्यात आली। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवण्यात आली 72%। येत्या 24 मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल। कमाल तापमान 34 आणि किमान 28 या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे। हा इशारा किनाऱ्यापासून 75 पुढील सागरी अंतरासाठी आहे। येत्या 24 नैऋत्य अरबी समुद्र, सोमालियाची किनारपट्टी, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरातची किनारपट्टी या भागांमध्ये 45-55 किलोमीटर प्रति तास

0: वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया टाकाऊ टायरपासून बंधारा याबद्दलची माहिती 6:40 आणि पुन्हा 2:00. सकाळी 7:15 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा पोस्ट पार्टम डिप्रेशन भाग 2, तज्ज्ञ डॉक्टर सीमिन बावडेकर. परिसर बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण भाग 2, सहभाग डॉक्टर पल्लवी भोसले यांचा. प्रसारण 6:50 पुनःप्रसारण 2:10. 7:00 ऐसी अक्षरे रसिके साहित्य ते सिनेमा या मालेत 1084 की माँ या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा हाच कार्यक्रम 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. प्रायोजित कार्यक्रमांमध्ये 7:25 दिलखुलास, 7:40 शिवसृष्टी, 7:55 रक्तगाथा आणि NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 9:30. 9:30 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 19, लेखक नितीन साळुंखे. 10:20 गांधी वंदना आपली आवड कार्यक्रम 11:05 12:12 वनिता मंडळ यात सुरुवातीला पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी संवाद, आजची रेसिपी, सातू सरबत आणि छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट 1:40 प्रसारित होईल. सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र युववाणी कार्यक्रम 5:30. स्वस्थ भारत कार्यक्रमात 6:30 दात आणि हिरड्यांचे आजार आणि घ्यायची काळजी डॉक्टर स्नेहल लाभशेटवार यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवर सहक्षेपित केले जातील. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम 10:30 मयंक राठोड यांचं सारंगीवादन राग बसंत मुखारी. पंडित अवनिंद्र शेवलीकर यांचं सतारवादन 2:30 राग शुद्ध सारंग. 5:02 विनोद वखरे यांचं गायन राग गावती. हिंडोल पेंडसे यांचं गायन राग दरबारी रात्री 10:00 आणि पंडित विद्याधर व्यास यांचं गायन रात्री 10:30 राग कामोद. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. अस्मिता वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ असेल. आता ऐकूया टाकाऊ टायरपासून बंधारा याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोकणासारख्या अतिपर्जन्यमानाच्या प्रदेशात मृदसंधारणासोबत पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे अतिमहत्वाचे आहे. कोकणात सर्वसाधारणपणे 3,500 मिलीमीटर पाऊस पडूनसुद्धा मान्सूननंतर शेतीसाठी सिंचनासाठी पाण्याची कमतरता जाणवतेच. तसेच एप्रिल आणि मे मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर मृद आणि जलसंधारणाची कामे राबवून नाल्यावर साखळी पद्धतीने कमी खर्चाचे बंधारे बांधून जलसंवर्धन करणे अतिमहत्वाचे आहे. या बाबींचा विचार करून टाकाऊ टायरपासून विद्यापीठाद्वारे बंधारा विकसित केला आहे. हा बंधारा सिमेंट नाला बंधाऱ्याला एक पर्याय ठरू शकतो. हा बंधारा खराब झालेल्या आणि वापरण्यास अयोग्य टायरचा वापर करून नाल्याच्या तळाला काटकोनात बांधतात. त्यासाठी नाल्याच्या तळामध्ये चर खोदून टाकाऊ टायरचे थर एकावर एक रचून ते सळी आणि नटबोल्टच्या सहाय्याने टायर एकत्र जोडले जातात. सर्वसाधारणपणे बंधाऱ्याची तळापासून उंची 0.9 मीटर ठेवतात.

0: करण्यासाठी एकूण 5 टायरचे थर लागतात. नाल्याच्या तळाचा उतार 3% कमी असावा. बंधाऱ्याच्या जागेच्या वरच्या आणि खालच्या बाजूला कमीत कमी 50 मीटर पर्यंत नाला सरळ असावा. नाल्याच्या तळाची खोली कमीत कमी 1 ते 2 मीटर असावी. नाल्याचे काठ सुस्पष्ट असावेत. बंधाऱ्यासाठी निवडलेल्या जागी झाडे झुडपे साफ करून नाल्याच्या तळाच्या काटकोनात 1 मीटर रुंदीचा आणि 0.15 मीटर खोलीचा चर खोदावा. तसंच नाल्याच्या दोन्ही बाजूच्या काठाला कमीत कमी 0.5 मीटर पर्यंत खोदाई करावी, जेणेकरून बांधाला मजबूती येईल. त्यानंतर टायर एकमेकांवर ठेवून थर निर्माण करावेत. तसेच वरच्या आणि खालच्या बाजूला उतार ठेवू नयेत. टायर एकमेकांमध्ये उभ्या लोखंडी सळ्यांद्वारे जोडावेत आणि नटबोल्टच्या द्वारे आडवे एकजीव करून घ्यावेत, जेणेकरून एक पक्का बांध निर्माण होईल. टायरचा पोकळ भाग छोटे दगड धोंडे आणि मातीच्या सहाय्याने भरावे, जेणेकरून बांधाला मजबूती येईल आणि तो पाण्याचा दाब धरण्यास सक्षम होईल. टायरचा बंधारा बांधून झाल्यानंतर बांधाच्या दोन्ही बाजूंना 75 GSM प्लॅस्टिक कापडाचे आच्छादन करावे, त्यामुळे टायरच्या फटीमधून पाणी झिरपणार नाही आणि जलसंधारणाचा उद्देश साध्य होईल. प्लॅस्टिक कापड टाकताना तळाच्या बाजूला मातीमध्ये खोल रुतवावे, त्यामुळे बांधाखालून पाणी झिरपणार नाही. खराब झालेल्या आणि निरुपयोगी लहान ते मध्यम आकाराच्या टायरचा वापर करून हा बंधारा बांधता येतो. बंधारा बांधकामासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. बंधारा दरवर्षी पुन्हा पुन्हा बांधावा लागत नाही. वापरात नसलेले रबरी टाकाऊ टायरचा बंधारा बांधणे कामी पुनर्वापर केल्यामुळे वातावरण प्रदूषित होत नाही.
1: ऋषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण टाकाऊ टायरपासून बंधारा याबद्दलची माहिती ऐकली, वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: भाऊ इकडे कसं काय बियाणं घ्यायला? यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
3: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
2: ते काय
3: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
2: बर,
3: पीक जास्त येण्यासाठी आणखीन 3 गोष्टी लक्षात ठेवा.
2: ते काय?
3: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
2: हे काय फार कठीण दिसत नाही.
3: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.
1: सकाळचे 7:15 वाजत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं, अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण. एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव. बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो.

0: भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो, ते त्या पद्धतीमध्ये डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते, अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नयेत किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: परिसर।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती। लेखन डॉक्टर पल्लवी भोसले। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत। एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात। बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज। प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं। स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात। लिपेज हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते। अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन करतं। या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं। बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्ल सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात। ऍसिटिक ऍसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे। ऍसिटिक ऍसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं। याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं। लॅक्टिक ऍसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे।

जो सूक्ष्म जीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायोक्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अमली असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायोक्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायोक्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायोक्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं. बायोक्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळं बायोक्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायोक्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायोक्लिन्झरमध्ये तयार होणारे ऍसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायोक्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत 1084 की माँ या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: अनेक स्त्री साहित्यिकाने समाजातील अन्यायाबद्दल बंडखोरी केली आहे. त्यातील प्रमुख आहेत महाश्वेता देवी. ही बंगालची तडफदार लेखिका. स्त्रीचे वैयक्तिक सुखदुःख असोत की आदिवासींवर होणारा ब्रिटिशकालीन अन्याय असो, तिने कधी देशी विदेशी सत्ताधीशांची पर्वा केली नाही. तिची गाजलेली कलाकृती आहे 1084 माँ, 1084ची आई, मॅक्सेसे पारितोषिक विजेती, ज्ञानपीठ पारितोषिक विजेती अशा ह्या साहित्यिकाच्या कादंबरी होती. त्याच नावाचा गोविंद निहलानी यांचा सिनेमा त्यांनी नेहमीच समाजातील सरकारी आणि प्रतिष्ठितांच्या दडपशाहीला आव्हान देणारे चित्रपट केले. त्यातीलच हा एका नोकरी करणाऱ्या 4 मुलांची आई असलेल्या सालस कवी मनाच्या व्रती नावाच्या तिच्या मुलाला समजून घेण्याची

0: हे हृदय स्पर्शी कहाणी जितके अक्षरातून मनाला भिडते तितकेच पडद्यावरही. एका प्रतिष्ठित बँकेत नोकरी करणाऱ्या स्त्रीची ही किती कुचंबणा होऊ शकते हे जाणवतं. चित्रपट सुरू होतो एका फोन कॉलने. पलीकडून पोलीस विचारतात, इथे एक बॉडी आली आहे, तुमच्या मुलाची आहे का ते पहा. ती शहारते. तिचा पती हे सारं प्रकरण कसं दडपता येईल ह्यामागे लागतो. तिलाही चूप राहायला सांगतो, पण ती बँकेतून सरळ पोलीस स्टेशनला जाते. एका अंगठ्याला 1084 क्रमांकाची चिठ्ठी असते आणि तो तिचाच मुलगा व्रती असतो. आदल्या रात्री नक्षलवाद्यांची धरपकड झाली तेव्हा एका झोपडीत निजलेल्या या मुलाला गोळी लागली. आपला मुलगा ह्या वाटेला कधी गेला, कसा गेला, आपल्याला कधीच कसं समजलं नाही. त्याच्या कविता गप्पा यातून तो उलगडत होता. तो एक सुविद्य साधा मुलगा. आई त्याचं विसाव्याचं स्थान होते. वडिलांशी आणि इतर भावंडांशी त्याचा फारसा संवाद नसे. ते सारे आपल्या वडिलांच्या सामाजिक दर्जाला साजेसं जगत आणि विचार करत होते. चित्रपटात मृतीच्या आईचं म्हणजे सुजाताचं काम केलं आहे जया बच्चनने. तिच्या संयत अभिनयाने एका आईचं दुःख, वेदना, अस्वस्थता प्रेक्षकांसमोर येते. तिची कासावीसी, घरच्यांचे थेट दुर्लक्ष शब्दावाचून दृश्यातून अधिक हलवतं. तिचे एकटीने मॉर्गमध्ये शवाग्रहामध्ये जाणं, तिथे व्रतीचे शव पाहणं तिला प्रचंड धक्कादायक असतं. त्या क्षणापासून कथेत आणि चित्रपटात एका आईची आपल्या मुलाची मनोदशा समजायचा प्रवास सुरू होतो. आपण कुठे कमी पडलो, त्याच्या मनात काय सुरू होतं आपल्याला कळलं कसं रे, त्याला आपण समजवलं असतं ना. त्याचवेळी त्याच्याबरोबर काम केलेली एक तरुणी भेटते. तिचा चेहरा पोलिसांच्या छळाने काळवडलेला असतो. तिच्याकडून सुजाताला कळते त्याच्या सीधा साध्या स्वभावाने त्याच्याच मित्रांनी तो कुठल्याही हिंसक कामात गुंतलेला नसताना पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्याचा गेम केला. हे सारं वेदनादायक सत्य तिला एकटीला कुटुंबजनांच्या खेरीत सोसावं लागतंय. ते खूप क्लेशकारक असतं. व्रतीची भावंड इतकी भावनाशून्य कशी होऊ शकतात. पतीला तर सुजाताने घराची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या दिवशी असलेल्या पार्टीत सामील व्हावं असं तीव्रतेने वाटत असतं. याचा तिला खेद असतो, त्याच्या असमंजसपणाचा आणि तसा संतापही असतो. आपला पोटचा पोरगा गेलाय याचं दुःख नसावं, इतकी प्रतिष्ठा महत्वाची व्हावी. अस्वस्थ अनुभव देणं हे लेखक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं लेखिका म्हणत असे. त्याचे प्रत्यंतर ही छोटीशी कादंबरी आणि त्यावरील सिनेमा पाहताना येते.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला 1084 की मा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभो आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत फडणवीस यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुती एकजुटीनं निवडणूक लढवणार असून सर्व 17 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत जागा वाटप सन्मानानं होईल असं शिंदे यांनी सांगितलं. जागा वाटपाचं सूत्र स्पष्ट असून महायुती मजबूत आहे.

0: एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास साधत आहोत असं शिंदे म्हणाले. सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. एक देश एक कायदा हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न समान नागरी कायद्याच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. महायुतीमध्ये रिपाईचं महत्व कमी झालं असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सरकारमध्ये एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा होता असं आठवले म्हणाले. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, त्यामध्ये विदर्भाचा विशेष विचार व्हावा अशी मागणी आठवले यांनी केली. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले,
1: घुसपैठियों को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शहा यांनी त्यांच्या त्यागाचं आणि मातृभूमीप्रती असलेल्या आजीवन समर्पणाचा आदरपूर्ण उल्लेख केला. प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. सावरकर यांच्या जन्मगावी भगूर इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी काल नागरिकांनी गर्दी केली होती. जयंतीनिमित्त भगूरमध्ये काल शोभायात्राही काढण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीतही पतितपावन मंदिरात तसंच शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध संस्था संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सावरकरांचं वास्तव्य असलेली खोली काल खुली करण्यात आली होती. त्या ठिकाणीही काल अनेक नागरिकांनी अभिवादन केलं. राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं, सांगीतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धांच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचं स्मरण करण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑनस्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली आहे. ओएसएम प्रक्रियेद्वारे सीबीएसईनं जवळपास 40 कोटी स्कॅन केलेल्या पानांचं प्रथमच मूल्यांकन केलं आहे. ओएसएम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतात. ही प्रणाली प्रगत असली तरी या प्रणालीतील त्रुटी आणि इयत्ता 12वीच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलमधील तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्याचं प्रधान यांनी मान्य केलं. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या सर्व तक्रारींचं निवारण केलं जाईल याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण काल देशभरात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. बकरी ईदमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केलं. या परीक्षा आता 31 मे तसंच 6 आणि 7 जून रोजी घेतल्या जातील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. राज्यात इयत्ता

0: 11वी प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर पारंपरिक अभ्यासक्रमासाठी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण ऑनलाईन तपासणीमध्ये 40% कमी गुण म्हणजेच एफ दर्जा मिळाला आहे अशा 29 महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठानं दिले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनाच लागू राहणार असून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना या कारवाईतून वगळण्यात आलं आहे. आगामी मान्सूनमध्ये कोकण विभागातील मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेनं व्यापक पावसाळी पूर्वतयारी केली आहे. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी नारकर यांनी दिली. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलातून नक्षलवाद्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना काल उद्ध्वस्त करण्यात आला. अलीकडेच ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असल्याची आणि शस्त्र तयार केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मागील आठवड्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडानजीक जंगलातूनही असाच शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता रोज इन कॅमेरा पद्धतीनं होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. बद्र यांना पद्मश्रीबरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हवामान. राज्यात कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. देशातील प्रत्येक घुसखोराला हद्दपार करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे. नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध

0: गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सकाळचे 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 29 मे 1953. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी जगातील सर्वोच्च शिखर सागर माथा म्हणजेच माउंट एव्हरेस्ट सर केलं. विशेष म्हणजे 29 मे याच दिवशी शेर्पा तेनसिंग यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म झाला 29 मे 1914 या दिवशी. गान हिरा हिराबाई बडोदेकर यांचा जन्म दिनांक 29 मे 1905. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत स्वातंत्र्यसैनिक शिक्षणतज्ज्ञ राजकारणी ग प्र प्रधान यांचा जन्म ग प्र प्रधान यांचं निधन झालं 29 मे 2010 या दिवशी. 29 मे 2007 ज्येष्ठ संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांचं निधन झालं. 29 मे 1972 अभिनेते निर्माते दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर हे जग सोडून गेले.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बदलतं वातावरण, बदलती आहारशैली, वाढता ताणतणाव आणि झोपेच्या बदललेल्या वेळा, वाढत्या व्यसनांच्या सवयी यामुळे आपल्याला दैनंदिन अनेक आरोग्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. कळत नकळत आपल्या जीवनात आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना आमंत्रण देत आहोत आणि सध्या तंबाखू, गुटखा, धूम्रपान तसंच बदलती जीवनशैली यामुळे या कर्करोगांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास हा कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. या अनुषंगानेच आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे प्रख्यात मुख, डोकं, मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सर यांना. सरांनी अनेक रुग्णांना नवसंजीवन दिली असून कर्करोगाविरोधातील लढ्यात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नुकतेच माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपला महाराष्ट्रातील कर्करोग वॉरियर म्हणून सन्मान देखील करण्यात आला आहे. सिंघवी सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. डॉक्टर, सुरुवातीला तर आपला थोडासा कामाचं स्वरूप सांगा आणि आपला परिचय आपल्या मंडळींना करून द्या.
1: मी डॉक्टर हितेश राजेंद्र सिंघवी, हेड अँड नेक कॅन्सर सर्जन. मी पूर्वी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होतो आणि आता ठाणा सिव्हिल हॉस्पिटलला आहे. तिथे आपण सगळे जे कॅन्सरचे पेशंट्स असतात, ओरल कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सरचे पेशंट्स असतात, त्यांना आपण ओपीडी बघतो आणि शस्त्रक्रियाही करतो.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की हे थोडंसं हेड अँड नेक कॅन्सर काहीतरी ऐकायला वेगळं वाटतंय, तर हा नेमका कॅन्सर काय आहे?
1: सो हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूपसे पार्ट्स असतात आणि मुख्य प्रमाण म्हणजे ओरल कॅन्सर, ओरल कॅव्हिटी आपण म्हणतो, नाकाचा मागचा भाग त्याला नेलोफॅरिंग्स म्हणतो, गसाचा मागचा भाग त्याला आपण ओरोफॅरिंग्स म्हणतो आणि स्वरयंत्र त्याला आपण लॅरिंग्स म्हणतो. हे सगळं मुख्य पार्ट्स असतात हेड अँड नेकचे. आणि आपला एक सलायव्हरी ग्लँड्स असतात, थुंकीची ग्रंथी असते, मँडिबल म्हणजे जबड्याच्या मागच्या बाजूला असते आणि वर असते, ते पण हेड अँड नेकच्या डोमेन मध्ये येतं.
0: अच्छा, तर सध्या मग या कॅन्सरचं प्रमाण काय आहे आपल्याकडे?
1: अनफॉर्च्युनेट आहे.
0: अच्छा.
1: येस, इट इज व्हेरी वरीसम. इंडिया इज कॉल्ड ग्लोबल ओरल कॅन्सर कॅपिटल आणि आपल्या भारतामध्ये 1.5 लाख न्यू ओरल कॅन्सर केसेस, ओरल कॅन्सर, हेड नेक कॅन्सर सांगतो, न्यू ओरल कॅन्सर केसेस येतात. अनफॉर्च्युनेटली 50% ऑफ दिस ते एका वर्षामध्ये त्यांची ते मृत्यूला प्राप्त होतात, कारण की ते ऍक्सेस नाही, अफोर्डेबिलिटी नाही. आणि 70% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स ते आपल्याला स्टेज 4 मध्ये येतात. तर आपल्याकडे खूप काम आहे जे आपल्याला करायची आहे, ताकी ती फर्स्ट कॅन्सर व्हायलाच नाही पाहिजे. जर कॅन्सर झाला पण तर त्याचं कसं आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, हे आपल्याला करायचं.
0: अगदीच डॉक्टर, डॉक्टर खूपच भयानक वास्तव तुम्ही हे सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सरमध्ये तुम्ही सांगितलं मुख हे मेन आहे, तर सध्या आपण बघतो की धूम्रपान म्हणा, व्यसन कुठलंही, मग ते दारूचं असू दे, तंबाखूचं व्यसन असू दे, सिगारेट असू दे, त्याला पर्याय म्हणून आपण ई सिगारेटकडे सुद्धा तरुणाई सध्या वळलेली आहे, तर काय सांगाल तुम्ही?
1: फर्स्ट ऑफ ऑल, गॅट सर्वे आहे, ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्वे 2016 ते झाला असेल आणि दर 5 ते 6 वर्षामध्ये तो होतो आणि WHO तो करतो, दर कंट्रीमध्ये करतो, आपल्या कंट्रीमध्ये केलेला आहे. त्याचा अनुसार 30% ऑफ ऑल दी अडल्ट इंडियन्स, सो आपण मोठा मोठी 100 करोड आपला अडल्ट आहेत इंडियामध्ये, 30% म्हणजे 30 करोड इंडियन्स ते कन्झ्युम टोबॅको, 30 करोड इंडियन्स. आणि 70-80% ऑफ ऑल दीज पीपल ते स्मोकलेस टोबॅको खातात, म्हणजे धूम्रपान करत नाही, खैनी, गुटखा, हे सगळं प्रकाराचा तंबाखू आपल्या इंडियामध्ये जास्त भेटतो. आणि त्यामुळे की ग्लोबल सिनॅरिओ मध्ये स्मोकिंग केल्यावर टंग कॅन्सर असं जास्त होतो, आपल्या केसमध्ये आपण पाऊच ठेवतो, तंबाखूचे पाऊच ठेवतो, गुटखा खातो, त्यामुळे आपलं बक्कल म्युकस आपण सांगतो, हे चीक म्युकस असते, आतला जो लायनिंग असतो तिथे जास्त प्रमाणात कॅन्सर होतो. तर गॅट्स ग्लोबल टोबॅको सर्वे अनुसार 44% ऑफ ऑल दी मेल्स इन इंडिया, हाफ, ऑलमोस्ट हाफ मेल्स दे कन्झ्युम टोबॅको. हसण्याची गोष्ट नाही आहे, पण खूप दुर्दैवाने हे नंबर्स आपल्या समोर आहे आणि आपल्याला त्याला कंट्रोल करायला पाहिजे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करताय, तर मला सांगा की इंडियन्सची म्हणजे आपल्या भारतीयांची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे तंबाखू हे शरीरासाठी हानिकारक आहे, तरी ती खाल्ली जाते, तर या पाठीमागची मानसिकता काय आहे? एखादा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला कसं जज करता?
1: सो देयर आर टू क्वेश्चन. फर्स्ट मी सांगितलं की आपल्याला माहित आहे हे पॉइझन आहे, तरी पण आपण खातोय. त्याचं मेन आन्सर हे आहे की हे डायरेक्ट पॉइझन नाही आहे. आज तुम्ही टोबॅको खाल्ला तर तुम्हाला आजच कॅन्सर होणार असं नाही आहे. त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष लागतो. आधी लोक खैनी आणि कच्ची तंबाखू खायची, त्या 10 ते 15 वर्ष लागायचे. आता गुटखा खातात आणि हे ऍडजस्टमेंट इतकी मायक्रोस्कोपिक लेवल होतो की टोबॅको इंडस्ट्री त्यांना माहीत आहे की 12 ते 15 वर्ष जे असतात त्यावेळी आत भरभर असते, मला काय नवीन करायचं आहे, आणि त्यावेळीच ते तंबाखू

0: प्राइस वाटनर की फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट इज एट द एज ऑफ 30.
1: अच्छा,
0: या यंग आणि यूथ जो आपला भविष्य आहे त्याला आपण टुवर्ड्स टोबॅको असं, आणि टोबॅकोने फक्त ओरल कॅन्सर असा होत नाही, त्यांनी 17 प्रकारचे डिफरंट कॅन्सर होतात आणि 17 प्रकारची डिफरंट बिमारी असते. वर्ल्ड मध्ये 90 लाख इंडिव्हिज्युअल दे डाय एव्हरी इयर प्रीमॅच्युअरली बिकॉज दे कन्झ्युम टोबॅको. 90 लाख, इट्स 1 करोड.
1: मग डॉक्टर, तुम्ही सांगितलं की एवढं प्रमाण सध्या आपल्याकडे चाललेलं आहे, समजा आपल्या म्हणजे याचा सरळ तोंडाशी संबंध आहे, तर आपल्या तोंडामध्ये आता तंबाखू खातोय त्यांना तर माहितीच असते की जिथे आपण तंबाखू ठेवतो तिथे काहीतरी त्यांनी थोडंसं तिखट खाल्लं, गरम खाल्लं की चरचरायला लागतं, हे तर त्यांना माहितीच असतं. तरी कधी आपण असं स्वतःचं तोंड वरून वरून बघतो, पण आरशात ओपन करून आपण आतमध्ये काय कंडिशन आहे ती कधी बघितली जात नाही, तर ती आवश्यक आहे का?
0: वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्वेश्चन आस्क टू मी इज दिस. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला सांगतो माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि हे आपल्याला सरप्राइझिंग वाटणार, पण सगळे हे कॅन्सर एकदम आपण स्वतः चेक करू शकत नाही. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे, एक ओरल कॅन्सर आहे, हे दोन्ही कॅन्सर आपण स्वतः पण चेक करू शकतो की आपल्याला काही चेंजेस येत आहेत का. एक्झाम्पल, आपल्या पोटामध्ये अल्सर आहे, जर मला ते अल्सर बघायचं आहे, फक्त बघायचं आहे, हात पण नाही लावायचं, फक्त बघायचं आहे, त्यासाठी मला 10 टेस्ट करावा लागतो, बेहोश करावा लागतो, नाकातून किंवा तोंडातून नाही टाकावी लागते, त्यामध्ये कॅमेरा असतो, तो कॅमेरा जाऊन पोटामध्ये बघतो की कोणत्या प्रकारचा अल्सर आहे, फक्त बघतो. इथे आपण बघू पण शकतो आणि हात पण लावू शकतो की आज किती ते पसरलेलं आहे. तर हे आपल्यासाठी बोन आहे, आणि त्यासाठी त्यामुळे हे ओरल कॅन्सर हे आपण लवकरात लवकर पण स्क्रीन करू शकतो आणि अर्ली स्टेजमध्ये त्याला आपण पकडू शकतो.
1: बरोबर आहे. पण डॉक्टर, आपण समजा आता आपला तुमचं ऐकून जर आपल्या मंडळींनी सुरुवात केली की सेल्फ एक्झामिनेशन करायची, तर काय चेंजेस आपल्या आतमध्ये तोंडामध्ये दिसायला लागतात?
0: सो 7 स्टेप्स आहेत. आपले लिप्स चेक करायचे, वरचे आणि खालचे, दात चेक करायचे, दातचे गम्स चेक करायचे. आपण बाहेरून आत जातो आता, दातच्या आतमध्ये जे टाळू असते तो चेक करायचं, बक्कल मुगुजा चेक म्हणजे आतलं चीक मुगुजा चेक करायचं, टंग चेक करायची, टंगचा खालचा भाग चेक करायचा, आणि टॉन्सिल चेक करायचं. हे 7-7 स्टेप्स आहेत. आपली खूप सारी व्हिडिओज पण आहेत ऑनलाईन मध्ये, तुम्ही पाहू शकता माउथ सेल्फ एक्झामिनेशन. आणि तुम्ही सिम्पटम्स विचारलात की काय,
1: थोडस थांबवते तुम्हाला याच्यासाठी. तुम्ही आता लिप्स पासून म्हणजे ओठांपासून तुम्ही सुरुवात केली चेकिंगला, तर मला थोडस विस्ताराने सांगा की ओठ काय वेगळे दिसतात, किंवा आतले जे आपल्या हिरड्या आहेत त्या काय वेगळ्या दिसतात, जीभ आपली वेगळी कशी दिसते, तर काय फरक त्याच्यामध्ये थोडस जाणून.
0: ते सिम्पटम्स मी सांगतो तुम्हाला. ते सिम्पटम्स आहे, जर तोंडामध्ये कोणताही लाल अल्सर आहे जो 3 हफ्ते जास्त तुमच्या तोंडामध्ये आहे आणि तो हील होत नाही, तर तो अल्सर आपल्या डॉक्टर दाखवायला पाहिजे. फर्स्ट पॉइंट. सेकंड, कोणताही दात हलतोय पण दाताचा हिरडी आहे त्यामध्ये काही इन्फेक्शन नाही, दात असंच हलतोय, तरी पण तुम्हाला दाखवायला पाहिजे. जर तुम्ही तंबाखू खातायत, करेक्ट, जो तो एरिया आहे तो लाल चट्टा तिथे बसलेला आहे किंवा व्हाईट चट्टा बसलेला आहे, तो 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे आणि तो चठ्ठा 5 वर्षेपर्यंत आहे तुमच्या तोंडामध्ये, डेफिनेटली त्यामध्ये बायोप्सी करायला हवी आपल्याला. जीभ हालते पण थोडा पेन होतोय, किंवा आपला व्हॉइस चेंज झालेला आहे, स्वॉलोइंग मध्ये म्हणजे काही आत घेण्यामध्ये डिफिकल्टी होते, हे सगळं साइन सिम्पटम्स होऊ शकतात. पण हे सिम्पटम्स जर 2 हफ्त्यामध्ये बरं झालं तर काही घाबरायची गरज नाही, पण 2 हफ्ते जास्त, 3 हफ्ते तुम्हाला वाटलं की 3 हफ्त्यापर्यंत ते पूर्ण ठीक होत नाही, तर डेफिनेटली तुम्हाला चेक करायला हवं. अँड दिस बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, जर तुम्ही तंबाखू, सिगरेट, सुपारी, इवन सुपारी वगैरे तंबाखू कॅन कॉज ओरल कॅन्सर. अँड अल्कोहोल, अल्कोहोल विदाउट टोबॅको, विदाउट अरिकाना इज अ ग्रुप 1 कार्सिनोजन अकॉर्डिंग टू IARC. अल्कोहोल कॅन इंड्यूस ओरल कॅन्सर्स विदाउट यूज ऑफ टोबॅको.
1: कसं काय डॉक्टर, हे काय कारण आहे?
0: कारण सी, IARC इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे पदार्थला क्लासिफाय करते कोणत्या पदार्थ मध्ये इंडिपेंडेंटली तो कॅन्सर प्रोड्यूस करू शकतो, त्यामध्ये हे अल्कोहोल आहे आणि टोबॅकोही आहे. अल्कोहोल काय करतो की त्यामध्ये अल्कोहोल स्पेसिफिक कार्सिनोजन्स असतात अल्कोहोलमध्ये, त्याला आपण सांगतो अल्डिहाइड. टेक्निकल वर्ड आहे, एक कंटेंट आहे अल्कोहोलमध्ये, ते आपला जे आतली राईडिंग असते त्याला मोठं करते तर आज

0: सीप इन करते आणि तिथे डीएनए जे असतात तिथे हार्म करते आणि त्यांनी तो डीएनए रिपेअर होतो दरवेळी, पण एक वेळेनंतर तो डीएनए रिपेअर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार
3: कदम सर. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे 60 कोटी रुपये हे जाणता राजा या महानाट्याद्वारे आणि कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानातून शिवाय अनेक जणांच्या कष्टातून उभारले गेले, पण त्याच्या पुढचे टप्पे पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे निधी उभारण्यात आला याबद्दल आज आम्हाला सांगा.
4: आणि असं म्हटलं की आम्ही आमच्या पैशातनं शिवसृष्टीच्या 4 टप्प्यांपैकी पहिला टप्पा 60 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केलाय. आता एकत्रित शिवसृष्टीची एकूण किंमत उभारणीची आजच्या घडीला 438 कोटी रुपये. त्यामुळे आम्ही सर्व विश्वस्तांनी आणि आमच्या कलाकारांनी असं ठरवलं की बाबासाहेबांनी जी स्वप्न बघितली त्यातलं फक्त शिवसृष्टी उभं करण्याचं स्वप्न त्यांच्या आयुष्यात अधुरं राहिलं. पण हरकत नाही, ते आपण
3: पूर्ण
4: जबाबदारी खांद्यावरती घेऊन आपण पूर्ण करू. आणि म्हणून सगळेजण आम्ही कामाला लागलो आणि त्यातनं मग पुढे आम्ही राजाश्रय म्हणून वेगवेगळ्या राज्य शासनांकडे, लोकाश्रय म्हणून दानशूर व्यक्तींकडे, उद्योजकांकडे जायला सुरुवात केली. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की 2023 महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मागच्या वर्षी 2025 जवळपास 190 कोटी रुपये खर्च करून दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आम्ही पूर्ण केलं.
3: शिवसृष्टीच्या पुढच्या वाटचालीबद्दलही कदम सर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टीच्या उभारणीबद्दल.
4: पहिल्या टप्प्याला त्यावेळचे आपले या देशाचे गृहमंत्री नामदार अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केलं. दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते मागच्या वर्षी आम्ही पूर्ण केलं. राहिलेले जवळपास 250 कोटी रुपये उभे करायचे आहेत आणि राहिलेल्या 2 टप्प्यांचं काम पूर्ण करायचंय. पण मला विश्वास आहे लोकांवरती, राज्य शासनांवरती आणि आमच्या सगळ्या सहकारी विश्वस्त आणि माझ्या साथीदारांवरती की हेही शिवधनुष्य नक्की आम्ही या सगळ्या शिवप्रेमी आमच्या बंधू आणि बांधवांच्या प्रेमापोटी पाठिंब्यावर नक्की पूर्ण करू. राहिलेले 250 कोटी सुद्धा उभे करून नजीकच्याच पुढच्या 2 वर्षांमध्ये हा शिवसृष्टीचा 4 टप्प्यांचा प्रकल्प पूर्ण करून त्याचं लोकार्पण समाजासाठी देण्याचा आम्ही विचार करतोय.
3: नुसता हा सगळा प्रवास आणि हे सगळं वर्णन ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले. आणि म्हणूनच मला सगळ्या श्रोत्यांना, पालकांना, शिक्षकांना, मुलांना आग्रहाने बोलवायचं आहे शिवसृष्टी बघायला. मी स्वतः तिथे जाऊन आलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलीच पाहिजे अशी ही भव्य दिव्य शिवसृष्टी आहे. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टी तिच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
1: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. आता सुगम संगीत भावधारा.

0: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत

करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली, तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. CBSE अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली CBSEनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवल सिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बिष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मोंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे.
या सोहळ्यात भारतीय हवाई

0: दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील, भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम, एकाकीपणा, मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आस या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. भावधारा.

0: नाग देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं अंजली पाटील यांनी.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

मधुवंती सप्रे यांच्या गीताला संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी आणि गायिका होत्या उषा मंगेशकर. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं मोहन सामंत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कानू घोष यांचं. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 19.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोल्फा देवी हिच्या स्थापनेविषयीचा पहिला भाग.
1: मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी समाज. कोळी आणि त्यांच्या कुटुंबांचं संपूर्ण आयुष्यच समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, भरती ओहोटीशी घट्ट निगडीत असल्यानं त्यांची वस्ती समुद्राच्या किंवा जलाशयाच्या सान्निध्यातच असणं नैसर्गिक आहे. कोळी समाजाच्या या वस्त्यांना म्हणतात कोळीवाडे. मुंबई शहर आणि उपनगरात असे बरेच कोळीवाडे होते. कालौघात त्यातले काही लुप्त झाले तर काहींनी अजूनही आपलं अस्तित्व टिकवून धरलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे वरळीचा कोळीवाडा. वरळीच्या कोळीवाड्याला 700-800 वर्ष किंवा त्याहूनही जुना इतिहास आहे. हा कोळीवाडा लहानशा टेकडीवर वसलेलं वरळी गाव म्हणूनही ओळखला जातो. मुंबईच्या 7 बेटांमधलं वरळी हे कुलाब्यानंतरचं सगळ्यात लहान बेट. वरळीचा कोळीवाडा वरळीच्या ॲनी बेझंट मार्गाच्या पश्चिमेला वसलेला आहे. ही इथली मूळ वस्ती. इतिहासातल्या नोंदीनुसार एवढी वस्ती सोडली तर वरळी बेटावर फारशी वस्ती नव्हती. महापालिकेच्या लव ग्रोव्ह उदंचन केंद्रासमोर असलेलं लहानशा टेकडीवरचं मार्कंडेश्वर मंदिर ही वरळीची दक्षिण पूर्व सीमा. उत्तर सीमा म्हणजे सध्याच्या सेंचुरी बाजारच्या समोरून वरळी गावात जाणारा रस्ता. असं हे वरळी गाव 12व्या आणि 13व्या शतकाच्या सुरुवातीला बिंबराजानं त्याचा सरचिटणीस सूर्यवंशी गंभीरराव याला इनाम म्हणून देऊन त्याला त्या गावचा पुरो हे पद दिल्याचा उल्लेख इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या महिकावतीची बखर या पुस्तकात येतो. असाच उल्लेख गोविंद नारायण मडगावकर यांच्या मुंबईचं वर्णन या 1862 सालच्या पुस्तकातही येतो. मडगावकर लिहितात, श्री राजबिंब महाराज यांनी आपले पाटील यांस वरळी गाव वंश परंपरेत इनाम दिले होते. त्या गावातील शेत, जमीन, डोंगर, ताड, माड, खजुरी यांचे उत्पन्न वसूल करून पुत्र पौत्राधिकांनी याचा उपभोग घ्यावा.
2: मडगावकरांनी हे लिहिताना सणाचा उल्लेख केलेला नसला तरी एका स्थानिक प्रभू गृहस्थांकडे सापडलेल्या लहानशा बखरीचा हवाला दिला आहे. महिकावतीच्या बखरीपेक्षा मडगावकर म्हणतात ती बखर वेगळी असावी, कारण मडगावकरांना मिळालेल्या बखरीत वरळीचा पुरातन वृत्तांत होता असं ते म्हणतात. गंभीरराव सूर्यवंशी यांस वरळी गाव इनाम देऊन त्यांस वरळी गावचे पुरो हे पद दिल्याचा उल्लेख बखर करते, तर मडगावकर केवळ वरळी गाव पाटलास इनाम दिले एवढाच उल्लेख करतात. एवढा एक फरक सोडल्यास मडगावकर आणि राजवाडे यांनी दिलेल्या इतर तपशिलात फारसा फरक नाहीये. पुरो हेच पुढे पाटील झाले असावेत असा तर्क सहज निघतो. राजा बिंबानं त्याच्या पाटलाला दिलेलं हे वरळी गाव इनाम म्हणून पुढे अनेक कारणांनी इतरांच्या हातात गेलं असलं तरी 9 पाटलांचा मान आजही या कोळीवाड्यात जपला जातो. तो याच संदर्भात असावा असं समजायला जागा आहे. या कोळीवाड्यात ग्राम पद्धती अद्यापही टिकून असून प्राचीन काळाच्या परंपरा अजूनही आवर्जून जपल्या जातात.
1: कोळी समाजाचं आणि पाण्याचं अविभाज्य नातं आहे. त्यात समुद्रातली मासेमारी म्हणजे तर जीवावरचाच खेळ. लहरी समुद्र कोणत्या क्षणाला कोणतं दान पदरात टाकेल याची काहीच शाश्वती नाही. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेला कोळी सुखरूप परतेल याची काहीच शाश्वती नाही. म्हणूनच कोळी समाजाची देवावर प्रचंड श्रद्धा. या समाजातले बहुतेक सर्वच जण कारल्याच्या डोंगरातली श्री एकवीरा देवी आणि जेजुरीच्या खंडोबाला दरवर्षी भेट देतात. आपल्या देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कोणत्याही गावाचं स्वतःच असं एक ग्रामदैवत असतं आणि ते बहुत करून देवी स्वरूपात असतं. या देवीला गावदेवी असंही म्हणतात. वरळी कोळीवाडा ही त्याला अपवाद नाही. या कोळीवाड्याचं दैवत आहे श्री गोल्फा देवी. एकवीरा देवीप्रमाणेच वरळी कोळीवाड्याची आपल्या ग्रामदेवतेवरही प्रचंड श्रद्धा आहे. या देवतेचा उगम नेमका कसा झाला असावा हा स्वतंत्र संशोधनाचा विषय. काही जुन्या पुस्तकातून गोल्फा देवीची स्थापना बिंबराजाच्या काळात झाली असल्याचं मानलं जातं. परंतु जर वरळी कोळीवाडा राजा बिंब मुंबईत येण्यापूर्वीपासून अस्तित्वात असेल तर त्याची देवता गोल्फा देवी ही तेवढीच जुनी असावी हे ओघानं आलंच. मग गोल्फा देवीच्या स्थापनेशी बिंबराजाचं नाव जोडलं जाण्यामागे दोन शक्यता असू शकतील. त्यातली पहिली शक्यता म्हणजे गोल्फा देवी पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्यानं बिंबराजानं तिलाच त्याची कुलदेवता शाकंभरीचं रूप मानलं असावं. मुंबईत राज्य स्थापन करणारा राजा प्रताप बिंब हा चालुक्य कुळातला. महिकावतीच्या बखरीत या राजाची कुळदेवता शाकंभरी असल्याचा उल्लेख आहे. राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यानंतर आपल्या राज्यात अस्तित्वात असलेल्या वरळीच्या गोल्फा देवीलाच शाकंभरीचं स्वरूप मानून पूजा करायला प्रारंभ केला असावा. गोल्फा देवीची पानं फुलं भाज्यांनी केली जाणारी पूजा लक्षात घेता गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी असण्याची दाट शक्यता आहे. गोल्फा देवी

0: ही शाकंभरीचंच रूप आहे हे सिद्ध करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रभादेवीच्या मंदिरात ज्याप्रमाणे कालिका देवी आणि चंडिका देवीच्या मूर्ती आहेत त्याचप्रमाणे गोल्फा देवीच्या सानिध्यात हरबा देवी आणि साखबा देवी या देवतांच्या मूर्ती आहेत. बखरीतल्या नोंदीनुसार हरबा देवी ही राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदरावांची कुळदैवता आणि प्रभादेवीच्या मंदिरातली कालिका देवी ज्याची कुळदैवता आहे तो सूर्यवंशी गंभीरराव वरळीगावचा इनामदार. याचा सरळ अर्थ असा की राजा बिंब त्याची कुलदैवता शाकंभरी म्हणजे प्रभादेवी आणि वरळीची गोल्फा देवी ह्यांचा निकटचा संबंध हा असलाच पाहिजे.
1: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया चित्रपट संगीत.

0: आनंद भाटे यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं आणि चित्रपट बालगंधर्व.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: बाई पण भारी देवा या चित्रपटातलं वलय मुळगुंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीत साई पियुष यांचं होतं आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
1: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता ऐकूया NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार। उमंग उमंग उमंग उमंग।
1: NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण आत्ताच ऐकलात। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी।
2: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती। श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार।

श्रोतेहो, अशा प्रकारच्या निर्मळ, निरागस आणि सोज्वळ सुरांची मोहिनी रसिकांच्या मौनावर रेंगाळ ठेवणाऱ्या आणि भारतीय संगीताच्या दुनियेमध्ये आपल्या स्वतंत्र गायकीनं स्वरमुद्रा उमटवलेल्या गानहीरा हिराबाई बडोदेकर यांचा आज जन्मदिवस. हिराबाई बडोदेकर यांच्या घराण्यातच संगीताची परंपरा होती. त्यांनी त्यांचे मोठे बंधू प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांच्याकडे प्रथम संगीत शिकायला सुरुवात केली आणि मग त्यांचे गुरु अब्दुल करीम खा यांच्याबरोबर देखील गाण्याची संधी त्यांना मिळाली. आणि मग 1921 पासून हिराबाईंनी स्वतंत्र गायला सुरुवात केली.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पुढचं गीत ऐकण्याआधी हा संदेश.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: लहानपणापासूनच संगीताची ओढ असणाऱ्या हिराबाईंनी संगीताचं शिक्षण देणारी नूतन संगीत विद्यालय ही संस्था देखील सुरू केली आणि त्या जोडीनं नूतन संगीत विद्यालयाच्या जोडीनं नूतन संगीत नाटक मंडळी ही संस्था देखील स्थापन केली आणि याद्वारे सौभद्र म्हणा, पुण्यप्रभा, विद्याहरण, एकच प्याला, युगांतर यासारख्या नाटकांचे त्यांनी प्रयोग केले. उत्तम नाट्यगीतांबरोबर अतिशय परिश्रमपूर्वक असा अभिनय देखील त्या करत. हिराबाई बडोदेकर यांचाच जन्मदिवस. हिराबाईंच्या बाबतीत महत्त्वाचं सांगायचं झालं तर ज्या काळी स्त्रिया या गाण्याच्या मैफिली करत नसत त्याची सुरुवात ही हिराबाईंनी केली. आपल्या कर्तृत्वानं ही रूढ ही त्यांनी मोडून काढली आणि एक प्रकारे सामाजिक क्रांतीच जणू हिराबाईंनी केली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या काळी देशामध्ये आपला कुटुंब कबिला, आपल्या कुटुंबाला घेऊन स्त्रियांच्या गाण्याच्या मैफिलीला जे परिवार जो बाहेर पडला तो म्हणजे हिराबाईंच्याच मैफिलीला. आणि आजच्या स्त्री गायिकांना मिळालेली ही जी कर्तृत्व वाट आहे ती हिराबाईंच्या सोज्वळ सुरांच्या आणि सोज्वळ वागण्याच्या शिंपणाने तयार झाली हे विसरणं शक्यच नाही. त्यांची अनेक भजनं किंवा त्यांची अनेक गाणी आपण आजही आपल्या आठवणीत आहेत. मैफिलीत गाणं गाणारी पहिली स्त्री या हिराबाई हे तर होतंच, पण त्याचबरोबर त्या आजही लक्षात आहेत ते म्हणजे त्यांच्या गाभाऱ्यातल्या नंदादीपासारख्या तेवणाऱ्या सुरांमुळे. हिराबाई बडोदेकर यांचा आज जन्मदिवस, त्यांना विनम्र आदरांजली.

स्वतःच्या हातांनी काम करण्यावर बापूंचा विश्वास होता. त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा किंवा हलकेपणा वाटत नसे. श्रमाला स्वतःची अशी प्रतिष्ठा आहे. एकदा त्यांच्या आश्रमात आलेल्या एका पाहुण्यानं त्यांना विचारलं, बापू, श्रमपूजेवर तुम्ही जो भर देत आहात तो अवास्तव नाही का? बापूंनी उत्तर दिलं, मुळीच नाही. मी जे बोलतो तेच माझ्या मनात असतं. कर्मावर कितीही भर दिला तरी तो कमीच होईल. मी फक्त भगवद्गीतेनं शिकवलेलं सत्यच पुन्हा पुन्हा सांगतो आहे. गीतेमध्ये भगवंतानी म्हटलंय ना, मी अविरत कर्म करीत राहिलो नाही तर सर्व मानव जातीला वाईट उदाहरण घालून दिल्यासारखं होईल. म्हणून मी लोकांना चरखा चालवण्याची विनंती केली आहे. तसं केल्यानं आपल्या इतर देशबांधवांसमोर योग्य उदाहरण घालून दिलं जाणार आहे. पाहुणे जरा वेळ विचारात घडून गेले. मग त्यांनी विचारलं, बापू, समजा हां, तुमची आणि भगवान बुद्धांची उद्या भेट झाली तर त्यांना सुद्धा तुम्ही असंच सांगाल? होय, थोडाही संकोच न करता हेच सांगेन. बापूंना मुलं फार आवडत. ते म्हणायचे, मुलं हे माझं जीवन आहे, त्यांना माझ्याजवळ येऊ द्या. हसत मुखानं ते मुलांशी खेळायचे, बागडायचे आणि मुलांना सुद्धा बापूंबद्दल खास ओढ असायची. खरं म्हणजे एकमेकांच्या सहवासात दोघांनाही आनंद वाटायचा. सरोजिनी नायडू यांनी बापूंबद्दल लिहिलं आहे, गंमत जम्मत करायच्या बापूंच्या सवयीमुळे मुलं त्यांच्याकडे आपोआप आणि अपरिहार्यपणे ओढली जात असत. फुलं, पाखरं, जनावरं, संपूर्ण निसर्ग यांच्या सान्निध्यात ते हरखून जात. अगदी तसंच मुलांच्या सहवासात सुद्धा ते सुखावून जात असत. बापूंचं मुलांवर किती प्रेम असे ते दाखवणाऱ्या कितीतरी घटना आणि गोष्टी सांगता येतील. त्यांच्या प्रेमामध्ये आईच्या प्रेमाचा ओलावा असे. अगदी सुरुवातीपासूनच बापूंना मुलं सांभाळणं आणि त्यांना खेळवणं याची अतिशय आवड होती. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या फिनिक्स वसाहतीत तिथल्या लहान बाळांना ते उचलून घेत, त्यांना खेळवत, त्यांना न्हाऊ घालून स्वच्छ करत, आणि हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलून एक आगळं तेज चढत असे. त्यांचा चेहरा अशावेळी जास्तच सुंदर दिसत असे. आळीपाळीनं ते एकेका मुलाकडे लक्ष देत, सर्वांची ते प्रेमानं वागत. या मुलांमध्ये कासिम नावाचा एक निस्तेज आजारी मुलगा होता. बापूंनी आपल्याकडे जास्त प्रेमानं पाहावं असं त्याला वाटत असे आणि बापूसुद्धा त्याच्यावर विशेष प्रेम करत असत. रोज संध्याकाळ झाली की तो संपूर्ण वेळ बापूंच्या मांडीवर बसून राहत असे आणि बापू खाली वाकून हळूच त्याला विचारत असत, आता कसं वाटतं तुला कासिम, दुखतंय का कुठे? ते झालं की मग ख्रिश्चन मिशनमधल्या एका छोट्या झुलू मुलीकडे बापू लक्ष देत, तिची काळजी घेत. संध्याकाळी बापू भजन कसे गात आणि संपूर्ण मनुष्य मात्रावर कृपा असू दे अशी परमेश्वराची करुणा कशी भाकत याचं वर्णन दीनबंधू अँड्र्यूज यांनी केलेलं आहे. अँड्र्यूज म्हणतात, तिथं त्या आफ्रिकेत मला एक येशू आढळला. त्या आश्रमात प्रत्यक्षात जणू ख्रिस्तच वावरतो आहे. संध्याकाळी आमच्याबरोबर जेवतो आहे आणि सर्व मानवांच्या परमपित्याची आमच्याबरोबर पूजा करतो आहे असं मला राहून राहून वाटत होतं. बापूंचे आणखी एक सहकारी आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याबरोबर कार्य करणारे गृहस्थ होते. त्यांचं नाव हेनरी पोलक. त्यांनी देखील बापूंची एक आठवण लिहून ठेवली आहे. लहान मुलांशी बापू आईच्या वात्सल्यानं कसं वागत असत हे त्या आठवणींवरून लक्षात येतं. पोलक यांचे मित्र असलेल्या एका युरोपीय जोडप्याकडे बापू एकदा पाहुणे म्हणून गेले होते. त्यांना एक लहान बाळ होतं. ते रात्रभर रडायचं. बापू नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. तुरुंगात त्यांनी फार खडतर दिवस काढले होते आणि आता त्यांना विश्रांतीची फार गरज होती. आपल्या यजमानांनी रात्र जागून काढली आहे हे बापूंनी पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी रात्री आपले मित्र झोपी गेल्यानंतर बापू हळूच त्यांच्या खोलीत गेले. त्या बाळाला त्यांनी कडेवर घेतलं. त्याची ती छोटीशी खाट घेऊन ते आपल्या खोलीत आले. त्याला त्यांनी झोपवलं आणि रात्रभर त्याची शुश्रूषा केली. युरोपीय मुलांशी वेगळं, भारतीय मुलांशी वेगळं आणि आफ्रिकी पोरांशी निराळं वागणं असं बापूंना कधीच आवडलं नाही. मुलं म्हटली की ती इथून तिथून सगळी सारखीच. त्यांच्याशी वागताना त्यांनी कधीही भेदभाव दाखवला नाही. एकदा दरबांमध्ये एका महापौराची एक मिरवणूक पाहिली. त्या मिरवणुकीमध्ये मुलंही होती पण त्यांच्यात काळे किंवा आफ्रिकी एकही नव्हतं. बापूंनी त्याला हरकत घेतली. गौरे तर आईबापांच्या पोटी जन्माला येण्याचं पाप केल्याबद्दल ही मुलांना शिक्षा आहे की काय? त्यांनी विचारलं. लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या हे ख्रिस्ताचं वाक्य दक्षिण आफ्रिकी लोक बदलू शकतील काय? मुलांना आपलंसं कसं करावं हे देखील बापूंना माहीत होतं. यासाठी त्यांचं सूत्र अगदी साधं होतं.
मुलांमध्ये वावरताना ते मुलांसारखे वागायचे, त्यात कोणताही कृत्रिमपणा नव्हता। बापूंमध्ये ही गोष्ट अगदी स्वाभाविकपणे आलेली होती। त्यांचं अंतःकरण लहान मुलांसारखं निर्मळ होतं। चांगुलपणा आणि माणसातील आणि निसर्गातील सौंदर्य यांना त्यांचं मन तत्परतेनं प्रतिसाद देत असे।

गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मयंक राठोड यांचं सारंगी वादन, राग बसंत मुखारी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे तनय रेगे यांनी. ऐकूया मयंक राठोड यांचं सारंगी वादन, राग बसंत मुखारी.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मयंक राठोड यांचं सारंगी वादन ऐकलत. राग होता बसंत मुखारी, त्यांना तबला साथ केली होती तनय रेगे ह्यांनी. यानंतर नादब्रह्मांतर्गत दुपारी 2:30 पंडित अवनिंद शेवलीकर यांचं सतारवादन आपल्याला ऐकतील. राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सार्वजनिक आरोग्य सूचना आता तीव्र उष्णतेसंदर्भात आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी या सूचना आहेत. नागरिकांनी शरीरामध्ये पुरेसं पाणी ठेवणं आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितकं पुरेसं पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचं योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस यासारख्या गोष्टींचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण ज्यामध्ये जास्त आहे अशी हंगामी

आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकणार आहात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. राम फाटक यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत सुधीर मोघे यांचे. या गीताची पसंती कळवली आहे कोल्हापूर जिल्ह्यातून, तालुका हातकणंगले, इथून अतुल, गौतमी, अरुण काळे, ए डी कांबळे, धम्मदिना, तसंच तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर या श्रोत्यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आपली आवड. पुढचं गीत ऐकण्याआधी काही सूचना आहेत. तीव्र उष्णतेसंदर्भात या सार्वजनिक आरोग्य सूचना सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत. त्या अशा आहेत की नागरिकांनी नेहमी सतर्क राहावं, रेडिओ ऐकावा, टीव्ही पहावा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या म्हणजेच IMD या संकेतस्थळावरील हवामानात अपडेट बघत रहा.

शक्य तितकं घरात किंवा सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचं असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेमध्ये जा. बाहेरील कामं किंवा उपक्रम हे दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा.

सोबती या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि या गीताची पसंती कळवली होती. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, तसंच औरंगाबाद इथून वैष्णवी जगदाळे, हरसूल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, बदनापूर इथून रुद्र कोळकर आणि ब्राह्मणखेडा इथून ज्ञानेश्वर पाटील डवले या श्रोत्यांनी. यापुढचं गीत आहे, याची पसंती कळवली आहे श्री रोकडेश्वर श्रोता संघ छत्रपती शाहू नगर हिंगोली इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, तसंच अशोकनगर बसमत इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे रोकडेश्वरनगर इथून, सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले या श्रोत्यांनी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे अजय गोगावले आणि सहगायकांनी गायलेलं हे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत. हा गोंधळ शब्द आहेत गुरु ठाकूर यांचे आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

आपली आवड या कार्यक्रमात शेवटी ऐकूया ययाती आणि देवयानी या नाटकातलं अर्चना कान्हेरे यांच्या स्वरातलं हे पद. शब्द आहेत कवी कुसुमाग्रज यांचे आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचं. याची पसंती कळवली आहे तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव इथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा पाटील आणि मनू पाटील या श्रोत्यांनी. तसंच मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम इथून अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे आणि प्रीती चांदणे या श्रोत्यांनी.

0: अर्चना कान्हेरे यांनी गायलेल्या या नाट्यपदाबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 11:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी हा संदेश.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात? काय झालं?
2: फीचं टेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच. तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल. ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पूर्वा जोशी यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं शोभा तेलंग यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. श्रोत्या, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर. यानंतर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल 1:45. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. छत्रपती संभाजीनगर केंद्राची ही निर्मिती आहे,

यामध्ये पोटाचे आणि पचनसंस्थेचे आजार आणि घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना देशपांडे यांनी साधलेला संवाद, तसंच आजची रेसिपी आणि छाया भारस वाडकर यांची कथा आपल्याला ऐकता येईल. थोड्याच वेळात वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, नुकताच एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. त्यातील विचार खरंच माझ्या मनाला उभारी देऊन गेलेत बरं. ते असे की स्वतःशी दयाळू असणं अत्यंत आवश्यक आहे. चुका होणं नैसर्गिक आहे. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याची गरज नाही. चूक झाली तरी चालेल हे स्वीकारणं मनाला हलकं करतं आणि आत्मविश्वास परत आणतं. अतिविचार थांबवणं एका दिवसात शक्य नाही. हा एक प्रवास आहे. हळूहळू आपण विचारांना समजून घ्यायला लागतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला शिकतो आणि मन शांततेकडं वाटचाल करू लागतं. विचार करणं थांबवणं नव्हे तर विचारांवर नियंत्रण मिळवणं हेच खऱ्या शांततेचं सूत्र आहे. मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात अडकून राहतं तेव्हा वर्तमानातील आनंद हरवून जातो. त्यामुळं स्वतःला थोडा वेळ देणं, शांत श्वास घेणं आणि मनाशी संवाद साधणं गरजेचं असतं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजून घेत राहिलं ना तर मन अधिक मजबूत होतं. शांत मन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि संतुलित बनतं.

0: मैत्रिणींनो, श्रेया घोषाल यांच्या स्वरातील डॉक्टर वसंत यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित राणे यांचं. मैत्रिणींनो, आज जागतिक पचन आरोग्य दिवस साजरा केला जातोय. हा दिवस पोट, आतडी, यकृत आणि संपूर्ण पचन संस्थेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पाळला जातोय. तर याच अनुषंगाने ऐकूया पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, म्हटलं जातं की माणूस पोटासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करत असतो, पण त्या पोटाच्या तक्रारींकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या दुर्लक्ष करण्याचे दुष्परिणाम म्हणजेच पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार जडू शकतात. मग ते विकार कोणते, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यावरील उपाययोजना, त्याही घरगुती, त्या कोणत्या, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर वैशाली तौर यांच्याकडून. मैत्रिणींनो, डॉक्टर तौर या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत आणि क्लिनिकल योगा कन्सल्टंट म्हणून जवळजवळ 25 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यविषयीचे त्यांचे लेखही विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. चला तर मग आपण डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी पोटाचे आणि पचन संस्थेचे विकार याविषयी बोलूया. नमस्कार मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: मॅडम, बदलणाऱ्या बाह्य वातावरणाचा पोटांच्या तक्रारींवर परिणाम होतो का?
1: तर याच्यामध्ये होतं काय की बाह्य वातावरणांमध्ये जसे बदल होत असतात ना, तर ह्या प्रत्येक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असो. आपण जे पंचकोश म्हणतो शरीरातले आहे, तर शरीरामध्ये जैविक स्तरावर, मानसिक स्तरावर, तसेच शारीरिक स्तरावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत असतात. आणि हे जे बदल आहेत शारीरिक स्तरावरती, वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यापैकीच पचन संस्था आहे, त्याच्यावरही परिणाम होतो. या काळामध्ये होतं असे की जंतूंची खूप वाढ होते, रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्वचा विकार वाढतात, तसेच वातदोष या दरम्यान वाढतो, जो परिणाम शरीरावर होतो मुख्यत्वे होतो. आणि पित्तदोषही वाढतो शरीरामधला आणि कफदोष जो आहे तो साचून राहतो. या दरम्यान होतं असं की मानसिक स्तरावरही काही बदल होतात. म्हणजे एकूण काय, तर संपूर्ण मानवी शरीरावरतीच बाह्य वातावरणाचा परिणाम होत असतो.
0: अगदी अगदी. मॅडम, या पचन संस्थेचं कार्य कसं चालतं?
1: वनस्पती जे आपण बघतो ते त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. ते आपल्याला माहिती आहे की हिरवेगार जी पानं असतात ते सूर्यप्रकाशाद्वारे त्यांचं अन्न तयार करतात. परंतु मानवी शरीरामध्ये देवाने अशी कुठलीही रचना केलेली नसल्यामुळे आपल्याला बाहेरनं अन्न ग्रहण करावं लागतं आणि त्यासाठी पचन संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. की अन्न ते घेतल्याच्या नंतर ते पूर्ण त्याचं पचन करून जे आहे शरीराला ती ऊर्जा मिळण्यासाठीचं जे कार्य आहे ते पचन संस्थेचं आहे. यामध्ये मुख्यत्व जे आहे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते तोंडाने ग्रहण करतो. तोंडामध्ये जे आपले 32 दात आहे, जीभ आहे किंवा लाळग्रंथी आहे, जेव्हा आपण अन्न तोंडामध्ये टाकून चावतो तर होतं असं की त्याच्यामध्ये लाळ मिसळल्या जाते आणि तिथे मग स्टार्च जे आहे तर ते पसण्यास सुरुवात होते. त्यानंतर दुसरा भाग येतो तो घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हणतो, की जिथून अन्न पोटामध्ये जाण्याची ती दिशा आहे. त्यानंतर अन्ननलिका ज्याला म्हणतो ते इसोफेगस आहे, तर तिथे ज्या पेरिस्टाल्टिक्स मुव्हमेंट्स होत असतात त्याच्यामुळे अन्न खाली जठरामध्ये ढकलल्या जातं. जठरामध्ये एक छोटीशी आपण मराठीमध्ये म्हणूयात की एक पिशवीसारखा एक आकार असतो ज्याला स्टमक म्हणतो. तिथे जे अन्न खाल्लेलं असतं ते तिथे साचतं. जठरामध्ये जे आहेत तर हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आम्ल म्हणतो, तसेच पाचकरस तयार होतात आणि तिथे प्रथिनांचं पचन सुरू होतं. जठरानंतरचा जो भाग आहे तो लहान आतडे, मग मोठे आतडे, महत्वाचा जो भाग आहे तो लहान

0: आतड्यांमध्ये शोषून घेतला जातो आणि मोठ्या आतड्यांमध्ये होतं असं की पाणी शोषून घेतलं जातं आणि गुदद्वारे जे आहे तर मलविसर्जन होतं, जे अनावश्यक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. यामध्ये होतं असं की याशिवाय यकृत, पित्ताशय, पॅनक्रियाज यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे. कारण यकृत जे ज्याला आपण लिव्हर म्हणतो तर ते पित्त तयार करतं, फॅट पचवण्याचं त्याचं काम असतं. गॉल ब्लॅडर जे आहे त्याच्यामध्ये पित्त साठवून राहतं आणि आवश्यकतेनुसार देवाने जे सेन्सर शरीरामध्ये बसवलेले आहेत तर आवश्यकतेनुसार ते रिलीज करत राहतं. आणि पॅनक्रिया जे आहे तर पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स जे आहेत तर ते पॅनक्रियाजमधनं तयार होतात आणि त्यातनं प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फॅटसाठी ते अत्यंत उपयुक्त असतात.
1: अगदी अगदी, खूप छान, खूप सविस्तरपणे तुम्ही मानवी पचन संस्था कशी कार्य करते खूप सुंदर समजावून सांगितलं मॅडम. मॅडम, पचन संस्थेचे कोणते मुख्य आजार उद्भवतात?
0: तर प्रामुख्याने जर बघायला गेलो आपण तर अपचन, ज्याला आपण इंडायजेशन म्हणतो, आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी, अतिसार किंवा जुलाब, मळमळ, उलटी, गॅसेस होणं पोटामध्ये, त्याच्यानंतर ज्याला आमांश म्हणतो, आंत्र संक्रमण म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फेक्शन होतं, आणि कृमी रोग ज्याला म्हणतो, वर्म इन्फेस्टेशन. तर हे महत्वाचे जे आजार आपल्याला पचन संस्थेचे साधारणतः बघायला मिळतात.
1: बरोबर मॅडम, असं म्हटलं जातं बघा, आपण काही खाल्लं का म्हणतात की खाल्ल्यानंतर मला ना अपचनाचा त्रास होतो किंवा मला पचत नाही, तर हे नेमकं काय असतं?
0: अपचन ज्याला आपण ना इंडायजेशन म्हणतो ही सामान्य समस्या आहे. आणि जठराग्नी मंद झाल्यामुळे काय होतं की पचनासाठी आवश्यक जे रस असतात तर ते नीट तयार होत नाही शरीरामुळे, आणि अन्नाचे पचन नीट होत नाही, आणि मग त्यामुळे होतं की अर्धवट पसलेले अन्न जे आहे तर त्याच्यामध्ये आम तयार होतो आणि मग होतं असं की तो आतड्यांमध्ये साचतो आणि मग त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं, ढेकर येणं, अशा समस्या उद्भवतात, त्याला आपण म्हणतो अपचन.
1: मग याची लक्षणं आता तुम्ही जी सांगितली तेच का, ढेकर वगैरे येणं? तसं
0: हा, त्याच्यामध्ये होतं असं की अपचनाची कारणं मेन काय आहेत त्याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यामध्ये होतं असं की आपण दूषित अन्न खातो, आपल्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात, अवेळी अन्न खाल्ल्या जातं, कुठल्याही वेळी खाल्ल्या जातं, त्यामुळे काय होतं की आधीचं जे अन्न असतं ते पचत नाही आणि त्याच्यानंतर परत आपण म्हणजे दिवसभर जे आपण म्हणतो ना की ज्याला आपण मंचिंग म्हणतो, तर त्यामुळे आधी
1: तोंड चालूच असतं,
0: हो तोंड सुरूच असतं असं ज्याला म्हणतो की आधीचं खाल्लेलं अन्न पचत नाही, परत आपण वरून खात असतो, ते अन्नाला पचायला वेळच मिळत नाही ना, त्यामुळे मग गॅसेस तयार होतात, अन्न तिथे पोटामध्ये काही जे गॅसेस रिलीज करतं आणि इंडायजेशन होतं, मग त्याने अपचन होतं. तसंच थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स घेणं,
1: थंड पाणी म्हणजे
0: फ्रीजचं जे वॉटर आहे तर ते
1: पिल्याने
0: अति थंड पाणी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आजकाल कोल्ड ड्रिंक्स घेण्याचंही एक प्रस्थ हे झालेलं आहे. तर त्यामुळेही काय होतं की अपचनाला ह्या गोष्टी खतपाणी घालणाऱ्या असतात. आणि त्याच्याशिवाय जर शारीरिक हालचालींचा अभाव जर असेल, आजकाल आपण बघतो की म्हणजे सगळी कामं बैठी आहे आणि खूप सगळ्या सुविधा आल्यामुळे शारीरिक श्रमही कमी झालेले आहेत, त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं अशी आहेत की छातीमध्ये जळजळ होणे, सतत ढेकर येतात, पोट फुगतं, पोटामध्ये जडपणा वाटतो, कधी कधी मळमळ, उलटीही होते आणि भूक मंदावते.
1: बरोबर.
0: तर त्याच्यावरती आपण काही उपाय जे आहेत तर ते आपण घरगुती उपायही आपण करू शकतो.
1: घरगुती उपाय म्हणजे नेमकं काय करू शकतो?
0: त्याच्यामध्ये करायचं असं आपल्याला की आपल्या स्वयंपाकघरामध्येच या सगळ्या गोष्टी असतात. आपलं स्वयंपाकघर तसं म्हणायला गेलं आपण तर एक छानशी प्रयोगशाळा आहे निसर्गाने आपल्याला दिलेली, की आणि आपण विशेषतः भारतामध्ये जन्मलेलो आहोत आणि भारत हा आपला हा असा एकमेव देश आहे संपूर्ण जगामध्ये की आपण आपल्या किचनमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल्स असतात. फक्त असं आहे की आपल्याला त्या माहिती नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आयुर्वेदिक प्रॉपर्टीज असतात याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचाच उपयोग आपण करायचा आहे, ज्याच्यामध्ये सैंधव मीठ ज्याला म्हणतो आपण, शेंदी मीठ, ते लिंबाचा रस आपण जेवणानंतर एक चमचा घेऊ शकतो. त्यानंतर सुकं आलं आणि मध जे आहे तर ते आपण सुंठ ज्याला म्हणतो आपण, सुंठ पावडर आणि थोडंसं मध तेही घेऊ शकतो, त्यानेही अपचनाचा त्रास आपला कमी होऊ शकतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये हिंग टाकून तेही आपण थोडंसं पिऊ शकतो, किंवा जर पोटाचा त्रास असेल तर पोटावरती थोडंसं आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून लावू शकतो,
1: त्याचा लेप लावायचा,
0: त्यानेही बराचसा त्रास आपला कमी होतो. तसंच आपण तुळशीचा काढाही घेऊ शकतो. असे जर आपण हे घरगुती जर उपाय केले तर खूप म्हणजे फायदा होतो. परंतु अपचन होण्याच्या आधी जर आपण टाळायचा जर प्रयत्न केला,
1: बरोबर, ते या गोष्टी होऊच नाही,
0: हो तर त्यासाठी ना जे आहे की साधारण पचायला सोपा आहार घ्यायला हवा. त्यानंतर तळलेले पदार्थ घ्यायचे नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हर इटिंग, अति खाणं टाळावं, की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यथेच्छ पोट भरून घ्यावं, परंतु मग

0: त्या काळामध्ये जे आपण मंचिंग म्हणतो तर ते टाळावं, कारण पचनक्रिया ऑलरेडी मंद झालेली असते.
1: मॅडम आता तुम्ही सांगितलं की तळलेले पदार्थ टाळावेत, आपल्याला भजी खाण्याची इच्छा होते की कांदे भजे खाल्ले जात आहेत, आलू भजे खाल्ले जात आहेत, किंवा गरमागरम काहीतरी तळण्याचे पदार्थ, पुरी वगैरे. खरं म्हणजे या दिवसांमध्येच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते.
0: अगदी अगदी बरोबर.
1: त्यावर काय सांगाल तुम्ही?
0: खावं, परंतु प्रमाणामध्ये खावं. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जर आपण ओवा घातला तर ही पदार्थ जे आहेत पचायला सोपी होतात. ओवा आहे, जिरे आहे, तर या जे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वापरल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
1: मॅडम ही एक सर्वात महत्वाचा आहे, ऍसिडिटी. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या महिलेला ऍसिडिटीचा त्रास हा होतोच होतो, तर हा त्रास कसा आपल्याला टाळता येईल, कशी याची काळजी घेता येईल?
0: अगदी बरोबर बोललात तुम्ही की ऍसिडिटीचा त्रास आहे ना, आजकाल आपण बघतो की सगळ्यांनाच खूप होतोय. आणि होतं असं की महिलांमध्ये तर हा त्रास जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. ऍसिडिटी म्हणजे काय होतं की पोटामध्ये जे आम्ल असतं, मी म्हटलं जठरामध्ये जेव्हा आपलं अन्न साचतं जेवण झाल्याच्या नंतर काही कालावधीमध्ये, की ते रस मिक्सअप होण्यासाठीचं, तर त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तर त्याला आपण आम्लपित्त असं म्हणतो. त्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक होतं आणि त्यामुळे मग आंबट ढेकर येणं, डोकं गरगरणं असं हे होतं. तर त्याला कारणं अशी आहेत की अन्न नीट पचत नाही, आम्ल तयार होतं आणि त्याने मग ऍसिड जे आहे ते वाढतं आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. किंवा थंड ओल्या हवामानामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. शिळं अन्न जर खाल्लं आपण, आपल्याकडे उपवास केले जातात अगदी कडक, किंवा मग उपवास जरी नसेल तरी आपण कामामध्ये असतो आणि मग सकाळचा वेळ असा असतो की झोपेतून उठल्याच्या नंतर सकाळी थोडासा नाश्ता ज्याला म्हणतो, निहारी ज्याला म्हणतो आपण, ती घेणं आवश्यक असतं. ते न घेता आपण चहा पित असतो की सकाळी सकाळी 3-4 कप चहा होऊन जातात आणि मग जेवण आपण दुपारी अगदी 12:30-1:30 करतो. मग अशा वेळेस होतं काय की सकाळी उठल्याच्या नंतर आपली सूर्यनाडी सुरू असते आणि त्यावेळेस काहीतरी अन्न पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. ते जर त्याला नाही दिलं तर होतं असं की मग ते ऍसिड लेवल वाढत जातं. त्याला पचण्यासाठी अन्न जर नाही मिळालं तर त्यांनी ऍसिडिटी वाढत जाते. याशिवाय आपण बघतो की स्ट्रेस टेन्शन आहे, ताणतणाव, त्यानंतर अतिप्रमाणामध्ये चहा किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं, आंबट मसालेदार पदार्थ. आजकाल जंक फूडाचं फार प्रस्थ आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल झालं असं की घरातल्या पदार्थांपेक्षा आपल्याला जंक फूड किंवा बाहेरचं जास्त आवडायला लागलेलं आहे. तेही एक ऍसिडिटी होण्यामागचं प्रमुख असं कारण आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यासाठी कारणीभूत आहेत. आणि होतं असं की पोटामध्ये ना स्पेसिफिकली आग होते, ज्याला आपण म्हणतो पोटामध्ये आग होणे, जळजळ होणे ज्याला असं म्हणतो आपण, डोकं गरगरणं कधी कधी. त्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांना मायग्रेनचाही त्रास होतो ऍसिडिटी वाढली की. त्रास इतका भयानक असतो की ज्याला होतो तो त्यालाच माहिती असतो, त्यालाच कळतं ते. तर त्यावरती आपण ना थोडेसे घरगुती उपायही आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्वाचं इथं म्हणजे ना पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. जर आपण असं बघितलं तर आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हार्डली 2 लिटरही पाणी कोणी पित नाही. परंतु असं न करता पाणी आपण जास्तीत जास्त कसं जाईल, साधारणतः 2.5-3 लिटर पाणी कसं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर ताजं अन्न जे आहे ते वेळेवर घेतलं पाहिजे. वेळेवर घेणं, ताजं अन्न घेणं आणि सकस आहार घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर ते आपण वेळेवर घेतलं पाहिजे. जर त्रास कुणाला होत असेल ऍसिडिटीचा तर आपण ना घरी आपल्याकडे आवळा पावडर असतं किंवा आवळ्याचा ज्यूस असतो, ते आपण 1 चमचाभर पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतो. त्यानंतर लिंबू पाणी घेऊ शकतो. त्यानंतर शतावरी कल्प घेऊ शकतो किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण दुधामध्ये तूप घालूनही घेऊ शकतो. कुणाकुणाला ना दुधाने ऍसिडिटीचा त्रास वाढतो, मग अशा वेळेस दूध घ्यायचं नाही, अशा वेळेस दूध टाळायचं.
1: पण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागला की थंड दूध प्यावं, तर हे कितपत योग्य आहे?
0: थंड दुधाने बऱ्याच लोकांना त्या म्हणजे फायदा होतो, परंतु काहींना दुधाचा त्रास होतो. तर ज्यांना त्रास होतो असं जाणवलं तर मग घेऊ नये. परंतु जर कुणाला हायपर ऍसिडिटी होत असेल ना तर हा आजार जो आपण म्हणतो ना की सहज असा हलक्यामध्ये घेण्यासारखा नाहीये. कारण जर लॉंग टर्म फार दिवसांपासूनचा जर हा आजार असेल तर पुढे चालून मग पित्ताशयामध्ये खडे होतात, नाहीतर मग आतड्यांमध्ये ना व्रण निर्माण होतात आणि मग जखमा होतात आणि मग ती ना सिरियस कंडिशन होते, मग त्याला हॉस्पिटलायझेशन करावं लागतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामागचं कारणही आपण शोधायला पाहिजे की कारण काय आहे. जसे काही डायटरी मॉडिफिकेशन्स असतील, किंवा झोपण्याच्या वेळा असतील, कशामुळे साधारणतः होतं हे आपण आपलं करून जर दिनचर्येमध्ये आपण जर

0: केला ना तर निश्चितच आपल्याला 50 ते 60% फायदा होतो.
1: अगदी मॅडम, जसे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार उद्भवतात या पोटाचे या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये एक अतिसार हा पण एक महत्वाचा आजार आहे. तर अतिसार म्हणजे कशामुळे उद्भवतो?
0: अतिसार म्हणजे आपण ज्याला डायरिया म्हणतो किंवा जुलाब असं म्हणतो आपण ना, ही एक सामान्य आणि त्रासदायक अशी पचनाची तक्रार आहे. अतिसार मध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, शरीरातून ना पाण्याचं आणि लवण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण आहे तर ते कमी होतं आणि त्यामुळे मग अशक्तपणा, डिहायड्रेशन असं होतं. अतिसार होण्याची मुख्य कारणं आहेत की दूषित अन्न आणि दूषित पाणी. आपण जर बाहेरचं दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिलो तर त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. त्याच्याशिवाय शिळं अन्न, आपण त्यामुळेच म्हणतो की शिळं अन्न खाऊ नये. तसंच जर कुणाला वर्म्सचा जर त्रास झालेला असेल त्यांनाही होऊ शकतं, किंवा आपण जे म्हणतो की विषाणू जीवाणू जे आहेत तर त्यांच्या संक्रमणामुळेही हा जो त्रास आहे तर तो होऊ शकतो. आणि अचानक जर बदल झालेला असेल आहारामध्ये किंवा अति तिखट खाण्यात येतं तर त्यामुळेही हा त्रास होऊ शकतो.
1: आणि जर आपण वेळीच उपाययोजना केली तर हा त्रास खूप लवकर बरा पण होतो.
0: हो, यामध्ये होतं असं की वारंवार पातळ जुलाब होतात, त्याच्यानंतर पोटामध्ये मुरडा येतो, मळमळ उलट्याही कधी कधी होऊ शकतात, त्याच्यामध्ये अशक्तपणा खूप येतो. लहान मुलांमध्ये ना डोळे खोल जातात. तर जर जास्त प्रमाणामध्ये जर जुलाबचा त्रास होत असेल तर आपण याच्यावरती वेळीच उपाययोजना करावी. परंतु त्रास जर आटोक्यात नाही आला तर वेळ न घालवता आपण आपले जे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांचा योग्य सल्ला घेणंही याच्यामध्ये गरजेचं असतं. कारण होतं काय की जुलाबमध्ये जे पाणी जे आहे शरीरातून बाहेर पडतं तर त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि मग त्या डिहायड्रेशनमुळे मग कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे लहान मूल असो किंवा मोठी माणसं असो तर जुलाबावरती वेळीच नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस मुख्यत्वा घ्यायची काळजी अशी असते की पाण्याचं प्रमाण हे कधी कमी पडू नाही दिलं पाहिजे. लिक्विड्स खूप महत्वाचे असतात, कारण जे बाहेर पडतं शरीरातून त्याची जर आपण पूर्तता करत गेलो शरीरामध्ये तर बऱ्याचशा जे आपण म्हणतो गंभीर समस्या आपल्याला त्याच्यामुळे टाळता येतात. जेव्हा जुलाब होतात त्यावेळेस एकतर जड अन्न खाऊ नये, त्यावेळेस पचायला हलकं असं अन्न घ्यावं, दही भात घ्यावा, मुगाच्या दाळीची खिचडी, त्यानंतर आपण जे म्हणतो की तांदळाचा मांड ज्याला म्हणतो आपण तो घ्यावा, लिंबू शरबत घ्यावं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताक घ्यावं, दही भात केळी असं हलकं अन्न आपण घ्यावं आणि पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये की जेणेकरून ते आटोक्यामध्ये लगेच येतं ते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्याला ORS म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट पावडर, बरोबर, तर ते घ्यावं. जर ते जर घरामध्ये जर त्यावेळी उपलब्ध नसेल तर साधं आपण लिंबू सरबत घेऊन त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं आणि ते सतत पीत राहावं की जेणेकरून
1: त्याच्यात साखर पण टाकली जाते का?
0: हो, त्याच्यामध्ये साखरही टाकल्या जाते की म्हणजे लिंबू सरबत म्हणजे साखरेचं पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ म्हणजे तो झाला आपला घरगुती ORSचं इलेक्ट्रोलाइट ज्याला म्हणतो आपण. तर ते जे आहे ते थोड्या वेळाने आपण जर घेत गेलो तर त्यानेही बराच फरक पडतो.
1: छान. आणखी मॅडम, पोटाचे आजार याच्यामध्ये एक महत्वाचा आणखीन असतो की गॅस होणं. सतत पोटात गॅस होत असतो आणि गॅस झाल्यामुळे ढेकर सतत येत असते. आपण बऱ्याच जणांना असं बघतो की सतत ढेकर देत असतात, वायू तयार होतो, तर याचं प्रमाण नेमकं कशामुळे होतं?
0: गॅस जो आहे, मगाशीच आपण जे बघितलं की जठराग्नी म्हणजे ऑलरेडी मंद झालेला असल्यामुळे अन्न हे पचत नाही आणि मग तो आम तयार होतो आणि मग त्याच्यातनं काय होतं की जे अन्न जे व्यवस्थित न पचल्या गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये ते गॅसेस रिलीज करत असतं आणि तर तो पोटामध्ये जो वायू जो निर्माण होतो तर तो तसाच राहतो आणि मग त्यामुळे आपण जे म्हणतो गॅसचा त्रास होतो. अशा वेळेस एकतर ढेकराद्वारे तो गॅस बाहेर पडतो, नाही तर मग गुदद्वारे वाटे गॅस बाहेर सोडला जातो शरीरातून. परंतु जर हा जर तसाच राहिला पोटामध्ये तर होतं असं की प्रचंड वेदना होतात त्याने. बऱ्याच लोकांना तर इतका त्रास होतो की त्यांना म्हणजे अगदी हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट देखील करावं लागतं. तर त्यासाठी करावं असं की रात्रीचं जे आपण म्हणतो ना की जड अन्न खाऊ नये रात्रीच्या वेळेला, तळलेले पदार्थ म्हणा, नॉनव्हेज म्हणा, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या रात्री खाऊ नये. रात्री जे आहे तर ते हलका जो आहार आहे तर तो घ्यावा. दिवसाचं जेवण आहे तेही लवकर संपवावं. रात्रीचं जेवणही साधारणतः आहे 6 करावं, चहाचं प्रमाण कमी करावं, दिवसा झोपणं टाळावं. जीवनशैली थोडीशी जी आहे तर आपण तरी सुधरवावी की फास्ट फूड घेऊ नये, जंक फूड घेऊ नये, की जेणेकरून ज्यांना हा त्रास असेल तर हा त्रास आपल्याला टाळता येईल. आणि त्याच्यासाठी ओवा

0: आणि सेंधी मीठ जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: किंवा जर गॅसेसचा जर कुणाला त्रास असेल तर जेवण झाल्याच्या नंतर जर आपण सवयीस लावून घेतली की ज्याला आपण मुखवास म्हणतो आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, तर त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की अन्न खाल्ल्याच्या नंतर ते पाचन करण्यासाठी म्हणून तो मुखवास असतो.
1: बरोबर.
0: तर आपण तो मुखवास जर पावसाळ्यामध्ये जर आपण जेवण झाल्याच्या नंतर घेतला, बडीशोप असू द्यात, त्यानंतर ओवा असू द्यात, तर त्यानेही या ज्या तक्रारी आहेत तर या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात.
1: मॅडम, एक आणखीन आजार आहे अमांश, म्हणजे त्याला डिसेंट्री पण आपण म्हणू शकतो. तर मॅडम, हा जर तुम्ही अमांश आणि याच्या आधी पण तुम्ही सांगितलं होतं की जुलाब होणं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का?
0: हो, नक्कीच. जुलाब म्हणजे काय होतं की आपण जसं बघितलं की पातळ जुलाब लागतात ज्याला आपण डायरिया असं म्हणतो, कारण अमांशमध्ये काय होतं की जुलाबासोबतच ना म्युकस मिश्रित शौच ज्याला म्हणतो आपण तर ते बाहेर पडतं, चिकट चिकट शी होते ज्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो असं, आणि त्याला कधी कधी ना रक्तही त्यातनं बाहेर पडतं, त्याला रक्त अतिसार असंही म्हणतो.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यामुळे ना हा एक ज्याला म्हणतो आपण की एक गंभीर आजार आहे, ते आतड्यांचं एक गंभीर प्रकारचं एक इन्फेक्शन असतं, ते संसर्ग असतो तो, की जो बॅक्टेरियामुळे होऊ शकतो, ज्याला अमीबा नावाचा एक विषाणू असतो, अमीबियासिस ज्याला म्हणतात याला, किंवा क्रुमिनमुळेही हा आजार होऊ शकतो. आणि हा आजार जुलाब जितका आपण म्हणजे सहजगीतेने घेऊ शकतो तितक्या सहजतेने याला घेता येत नाही.
1: बापरे.
0: कारण याच्यानंतर शरीरावर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
1: पेशंट साधारण कुठल्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यामुळे?
0: याच्यामध्ये होतं असं की अमीबियासिसमुळे जे जुलाब होतो तर त्यातनं कधी कधी रक्तही बाहेर पडतं आणि शरीरातून पाणी तर कमी होतच होतं, परंतु मग रक्तही बाहेर यायला लागतं. सतत तुम्हाला म्हणजे शौचास जावं लागतं, थकवा येतो, शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं, आणि जर आपण दुर्लक्ष केलं तर पेशंट बेशुद्धही पडू शकतो डिहायड्रेशनमुळे ज्याला म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होतं असं की बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि वेळीच ज्याला म्हणतो आपण की ते कंट्रोलमध्ये आणणंही गरजेचं असतं.
1: तर मग हा आजार वाढतो कसं काय?
0: हा आजार जो आहे तर हा दूषित अन्न आणि दूषित पाणी मुख्य त्याचं कारण आहे की यामुळे हा आजार वाढतो. आणि जे बॅक्टेरियल संक्रमण जे म्हणतो आपण अमीबियासिस, अमीबा नावाचा जो विषाणू असतो, तर त्याचं जे संक्रमण आहे तर ते त्यानंतर स्वच्छतेचा जर अभाव असेल तर, जसं हात न धुताच जर आपण घेत असोत किंवा बाहेर जर आपण म्हणजे जेवण करतोय हॉटेल्समध्ये वगैरे, तर जेवण जी बनवणारी जी लोकं असतात, वाढणारी जी लोकं असतात, तर आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्यातल्या एखाद्याला जर हा त्रास असेल आणि हात न स्वच्छ धुता त्यानेच जर ते अन्न बनवलं किंवा त्यानेच जर ते अन्न वाढलं, तर यातूनही हा आजार होऊ शकतो, उद्भवू शकतो.
1: बापरे. मॅडम, आणखीन एक आहे, पोटाचा त्रास जाणवतो त्याच्यामुळे, आणि हा बहुतेक लहान मुलांमध्ये जास्त आढळतो की लहान मुलांच्या शौचाद्वारे कृमी बाहेर पडतात, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, नक्कीच. कृमीचं प्रमाण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं असतं, कारण आपण ज्याला म्हणतो ना की पावसाळ्यामध्ये वाढणारी ही लपलेली समस्या म्हणतो आम्ही त्याला, कारण हा आजार असा असतो की हा दिसून येत नाही. असा जसं आपण म्हणतो की जुलाब आहे, उलट्या आहेत किंवा इतर जे आजार आहेत ते दिसून येतात, परंतु कृमीरोग जर झालेला असेल, कृमी संसर्ग जर झालेला असेल तर हा दिसून येत नाही. तर कृमीरोगामध्ये होतं काय की पोटामध्ये जे आहे ना परजीवी जंतू निर्माण होतात, ज्याला वर्म्स असं म्हणतो आपण, आणि त्याचा शरीरावरती तर नक्कीच परिणाम होतो. लहान मुलांमध्ये आपण बघायला गेलं याचं जे असतं ते अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळतं, परंतु असं होतं की प्रौढांमध्येही आजकाल ना हे प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पावसाळ्यामध्ये जे आहे तर दूषित अन्न किंवा पाणी जर आपण सेवन केलं तर त्यामुळे हा जो आहे आजार वाढतो. फळभाज्या जर व्यवस्थित आपण धुऊन खाल्ल्या नाहीत, त्यानंतर फळांवर असलेली माती, त्याच्यानंतर कृमीचे अंडे हे जर आपण व्यवस्थितपणे स्वच्छ केले नाहीत, किंवा हात न धुता जेवण घेतलं किंवा जेवण तयार केलं, नख कापली नाहीत, तर त्यामुळे हा आजार अशा प्रकारे होऊ शकतो. की जसं आणि याचं लक्षण असं आहे की लहान मुलांमध्ये ना गुदभागी खाज येते सतत, त्यानंतर भूक असते, खातात खूप मुलं, पण आपण म्हणतो की हा याचं अन्न म्हणजे जेवण चांगलं आहे, आहार चांगला आहे, पण याला अन्नच लागत नाही शरीराला, तर अशा वेळेस मग ती कृमी असण्याची शक्यता असते. त्यानंतर पोट फुगलेलं असतं, पोट दुखतं, चिडचिडेपणा होतो, रात्री झोपीमध्ये ना मुलं दातं खातात आपण असं म्हणतो, तर अशा वेळेस कृमी झाल्याची शक्यता असते. मोठ्या माणसांमध्ये जर आपण बघायला गेलो तर अपचन, गॅस, त्याच्यानंतर पोटदुखी, थकवा येणे, अशक्तपणा येणे, कधी कधी ना त्वचेवरती पुरळ पण येते, सूज पण येते.

0: तर ही कृमीची लक्षणं असू शकतात. त्याच्यावरती ना आपण घरगुती उपाय जर म्हटलं तर त्याला कृमिघ्न वटी म्हणून आहेत आयुर्वेदिक गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. हळद आणि गुळ 7 दिवस रोज आपण 1 चमचा घेऊ शकतो.
1: बरं.
0: आणि लसूण जो आहे तो दुधात उकळूनही घेऊ शकतो. तसं म्हणतात की जर लसूण आपण दुधात उकळून घेतला, कपभर दुधामध्ये लसूण टाकून उकळून घेतला, तर तोही कृमी नष्ट करणारा
1: साधा सोपा उपाय,
0: घरगुती साधा सोपा उपाय. आणि याच्यामध्ये पथ्य अशी असतात की ना गोड पदार्थ कृमींना वाढवतात, त्यामुळे साखर किंवा गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करावं जर असा जर त्रास कुणाला जाणवला तर. आणि नियमित 6 महिन्यांनी ना कृमीनाशक औषधं मुलांना किंवा मोठ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर हा त्रास बऱ्यापैकी जो आहे तर तो कमी होऊ शकतो.
1: आणि आपल्या पोटांचे आजार, पचन संस्थेशी निगडीत जे आजार आहेत ते वरवरून आपल्याला जरी साधे सोपे वाटत असले तरी त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात या संदर्भात तुम्ही इतकं सुंदर सांगितलंय. आणि वेळीच उपाययोजना करणं, घरगुती जर उपायांनी त्याचा उपयोग होत नसला तर डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक आजाराला गंभीरतेने घेणं
0: खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर.
2: मैत्रिणींनो, आहार विहारातील बदल केला तर नक्कीच आपण पोटाच्या आणि पचन संस्थेच्या तक्रारींपासून बचाव करू शकतो, हे मात्र नक्की. डॉक्टर वैशाली तौर मॅडम, आपण स्टुडिओत आलात आणि आपल्या मैत्रिणींसाठी पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आपल्याला माहितच आहे की सातूचं पीठ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला किती पौष्टिक आणि थंडावा देणार असतं ते. तर आज आपण बघणार आहोत सातू सरबत. मैत्रिणींनो, थंड पाण्यात सातूचं पीठ, लिंबाचा रस, मीठ, मिरीपूड किंवा चाट मसाला टाकून घेतल्यास घामामुळे गेलेली शक्ती आणि ऊर्जा भरून काढण्यासाठी हे सरबत उपयुक्त ठरतं बरं.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट. कथेचं नाव आहे टाइम आउट. वृंदानं गाडी स्टार्ट केली आणि भन्नाट वेगानं निघाली. जेव्हा गाडी थांबली

तुझंच काय चाललंय ते सांग. आईच्या बोलण्यातला उपरोध मला जाणवला, तरी तिनं मला चकली लाडू खायला दिलं, चहा केला, पण बोलणं मात्र मोजकं आणि तुटकच होतं. मीही मग जास्त न थांबता निघाले. मी लहानपणापासून खूप हुशार, कुठलीही गोष्ट पटकन शिकणारी. 17, 19, 23, 27 यासारखे अवघड पाढे इतरांपेक्षा लवकर पाठ करून ते नेहमीसाठी लक्षात राहणारी. शाळेतही भाषण असू दे, ते माझं 10 मिनिटात पाठवणार. शिवाय शब्दफेक आणि आवाजही इतका खणखणीत की बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे, हिला माईकची गरजच काय? गाणं असू दे, नाटक असू दे, कुठलीही स्पर्धा असू दे, मी हिरीरीनं भाग घ्यायची. त्यामुळं सर मॅडमसुद्धा मला न विचारताच स्पर्धेसाठी माझं नाव देऊन टाकायचे. अभ्यासातही पहिल्या 5 जणांमध्ये असायची मी. या सगळ्यात आईचं खूप प्रोत्साहन असायचं. बऱ्याच वेळ ती माझ्याकडून भाषण पाठ करून घ्यायची, बोलतानाचे चढ उतार सांगायची. गाणं म्हणताना चेहऱ्यावर हावभावसुद्धा चांगले असायलाच हवेत हे सांगायची. कुठलीही चांगली गोष्ट मला कशी मिळवून देता येईल हे आवर्जून बघायची. बाबांचाही सहभाग होता. कोणत्याही छोट्या मोठ्या परीक्षा द्यायच्या असतील कधीही नाही म्हणायचे नाहीत. पटकन फीसचे पैसे द्यायचे शिकायला, मग ते काहीही असो. त्यांचा कधीच विरोध नसायचा, मात्र ते जास्त वेळ देऊ शकत नव्हते मला, एवढंच. असं माझं शिक्षण सुरू होतं. एक एक पायरी चढत मी 10वीत चांगल्या मार्क्सने पास झाले. 11वी 12वीला माझ्यासोबतच आईनंही खूप मेहनत घेतली. अगदी सकाळी लवकर अभ्यासाला उठवण्यापासून ते माझ्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, मला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायची, कोणते क्लास लावायचे, जेवण खाण काय कधी कसं असावं, मित्रमैत्रिणींचे अभ्यास करतानाचे वेगळे आणि मौज मजा करतानाचे वेगळे असे गट तीच ठरवायची आणि नीट समजावून सांगायची. अशा प्रकारे हळूहळू तिच्या निगराणीखाली मी घडत गेले, मोठी झाले, समजूतदार झाले, कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर झाले. आईबाबा दोघांनाही खूप अभिमान वाटायचा माझा. माझी मोठी बहीण, जी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती, ती तशी सर्वसाधारणच. ती जेमतेम पदवीधर झाली, तिची जास्त शिकण्याची इच्छाही नव्हती. मग बाबांनी तिचं लग्न ठरवलं. लग्न झालं आणि तिचा संसारही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पदवी घेत असतानाच एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. पॅकेजही चांगलं होतं. सगळ्यांना खूप आनंद झाला. ताई, भाऊजी आणि सगळ्यांनीच खूप अभिनंदन केलं. अभिनंदनाचा वर्षाव होत होता. मीही खूप सुखावून गेले. आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं, अभ्यासाचं आणि आईवडिलांच्या प्रोत्साहनाचं चीज झालं होतं. कॅम्पसमध्ये निवड झाल्यामुळे परीक्षा होऊन निकाल लागून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण होईपर्यंत थांबावं लागलं. निकाल चांगलाच लागला. आजपर्यंत कधीच एकटी राहिली नव्हती, किंबहुना आईबाबांनी कधी एकटीला राहूच दिलं नव्हतं. सरते शेवटी वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या विभागाच्या आणि फारशा ओळखी नसलेल्या पण एकाच गावच्या अशा आम्ही 4 मुली पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहणार. अशा रीतीनं आम्ही चौघी पुण्याला आलो, कंपनीत रुजू झालो आणि आमची दिनचर्या सुरू झाली. कालांतरानं आईबाबा पण निवांत झाले. सुरुवातीला सुट्टी असली की प्रत्येक शनिवार रविवारी घरी जाणं व्हायचं. हळूहळू कमी कमी आणि नंतर तर खूपच कमी झालं. घरच्यांनाही या गोष्टीची सवय झाली. आणि एक दिवस सकाळीच आईचा फोन आला. मी जरा आवरण्याच्या घाईतच होते आणि आई एकदम म्हणाली, अगं वृंदा, 25 वर्षाची झालीस तू. मी म्हटलं, अगं आई, त्यात विशेष असं काय आहे, ती तर होणारच होते ना मी. तेव्हा आई म्हणाली, ताईचं 25व्या वर्षी लग्न झालं होतं. आईनं असं म्हणताच मी तिला म्हटलं, तिनं केलं होतं म्हणून तुम्हाला अजिबात घाई करायची नाही हो, बघूया पुढे. एकदा अशीच घरी गेले तेव्हा आईनं लग्नाचा विषय काढला. तर बाबा म्हणाले, अगं तशी घाई नको करूस, तिला तिचा वेळ घेऊ दे, ती समजूतदार आहे, योग्य तोच निर्णय घेईल. मग आईला काहीच बोलता आलं नाही. बरं, लग्न करायचंच नाही असंही काही माझ्या मनात नव्हतं, पण करावं असंही नाही. बाबा म्हणायचे, तिला जास्त जोर जबरदस्ती करू नकोस. बरं, मला हे स्वतंत्र राहणं, कुठलीही जबाबदारी बंद

नसणं, कंपनीत सगळ्यांनी कामाचं कौतुक करणं, हे सगळं इतकं हवंहवंसं वाटत होतं की त्यापुढे लग्न ही फार छोटी आणि किरकोळ गोष्ट वाटायची. आई प्रत्येक वेळी कुणाचं लग्न ठरलं की मला फोन करून आवर्जून सांगायची, पण मी आपली माझ्याच धुन देत. सॉफ्टवेअरमधील छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करण्याचा सपाटाच लावला होता मी. अशी 2 वर्ष गेली. आईचा तगादा सुरूच होता आणि माझं तिला न जुमाननंही तसंच सुरू होतं. मी माझ्या विश्वात मग्न होते. नंतर हळूहळू माझ्याबरोबर तिथं राहणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या मुलींचीही लग्न ठरायला लागली. मला मात्र इतक्या लवकर लग्न करणं, संसार करणं म्हणजे लोढणं वाटत होतं. मला बाबांची साथ असल्यामुळं आईचं काहीच चालत नव्हतं. आणखी 2 वर्ष गेली. जवळजवळ सगळ्या मुलींची लग्न झाली आणि मग मलाही एकटेपणा जाणवायला लागला. तशातच एक दिवस आई बाबा, ताई भाऊजी सगळेच आले. घरात बैठकच बसली. आता मात्र बाबाही त्यांच्यात सामील झाले आणि म्हणाले, वृंदा बाळा, प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. कालांतरानं तुला लग्न करावंसं वाटलं तरी हवा तसा जोडीदार मिळेलच याची काही शाश्वती नाही. आता ती वेळ आली आहे. यावेळी मी स्पष्ट होकार दिला नाही पण नकारही दिला नाही. तशातच माझी एक जुनी मैत्रीण प्रभा, जी पुण्याला नातेवाईकांकडे आली होती, वेळ काढून मला भेटायला येते म्हणाली. रविवारच होता, सुट्टी असल्यामुळं आजचा संपूर्ण दिवस आमचा दोघींचाच. मी सकाळी सगळं पटापट आवरून तिची वाट बघत होते. तेवढ्यात बेल वाजली, दार उघडलं, प्रभा आत आली आणि लगेच म्हणाली, अगो वृंदे, मी तुला ओळखलंच नाही, किती थोराड दिसतेस. मी बघ अजून किती छान दिसते. तू स्वतःकडे काही लक्ष देतेस का नाही? का सतत काम एक काम? मला तसं म्हणायचं नाही, काम छानच करतेस तू, पण काय फक्त कामच करत राहणार आहेस आयुष्यभर? जोडीदार हवा ग, रागवायला, रुसायला, आपल्या सौंदर्याची तारीफ करायला, फिरायला, जगायला, आपल्या कामाचं कौतुक करायला, सोबत गप्पा मारत चहा प्यायला, आपलं काही चुकलं तर हक्कानं समज द्यायला, हसायला, रडायला, या सगळ्यासाठी आपलं हक्काचं म्हणावं असं कुणीतरी हवंच ग. विचार कर आणि लवकर निर्णय घे, नाहीतर मग तू तयार झालीस तरी एकही मुलगा तुझ्याकडे वळूनही बघणार नाही. शिवाय तुझी हुशारी हा एक मोठा अडसर ठरेल या सगळ्यात. बघ बाई, मी सांगायचं काम केलं. हादरलेच मी पूर्णपणे, कारण प्रभा म्हणत होती ते खोटं नव्हतं. सुरुवातीला खूप मुलं काही आडून आडून विचारायची, तर काही एकदम बिनधास्त माझ्याशी लग्न करशील का असं सरळ आणि स्पष्ट विचारायची. मी मात्र हसून सांगायचे, सध्या तरी तसा काही विचार नाही, आणि ठरलंच तसं काही तर मी स्वतः विचारेन तुला. तेव्हा या मुलांना टाळता टाळता पुरेवाट व्हायची माझी. पण आता प्रभा जेव्हा पाहता क्षणी मला थोराड म्हणाली, तेव्हा जाणवलं की आताशा कुणी कामाशिवाय जास्त बोलायला येत नाही माझ्याशी. प्रभा गेल्यानंतर मी आरशापुढे उभं राहून स्वतःला न्याहाळलं, तेव्हा माझं मलाही जाणवलं. तो चार माता राहिला नाही आणि मग मला माझं हे एकटेपण प्रकर्षानं जाणवायला लागलं. आपण फार मास तर करत नाही ना? अशात आईबाबांनीही विचारणं सोडलं होतं. मी लगेच आईबाबांकडे निघाले. घरी आले तर सगळ्यांनी थंडपणे माझं स्वागत केलं, कारण बरेच दिवसात काय वर्षात मी अशी सुट्टी घेऊन मोकळेपणी घरी येऊन राहिलेच नव्हते. सगळेच नाराज असावेत बहुधा, कुणीही माझ्या लग्नाचा विषयही काढत नव्हतो. मग मीच रात्री जेवण करताना आईबाबांना म्हटलं की मी लग्नाला तयार आहे, तुम्ही स्थळं बघायला सुरुवात करा. तसं आई म्हणाली, फार उशीर केलास ग, तिशी उलटली तुझी. आता स्थळं शोधायची तर अशी आजूबाजूला सहज नाही सापडणार, किंवा स्वतः कुणी विचारायला पण नाही येणार. आता रितसर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवायला लागेल. तुला मी लग्नासाठी विचारायची तेव्हा बऱ्याच मुलांचे आई वडील, काका, मामा, आत्या, मावशी, काकू स्वतः विचारायला यायची. खूप चांगली मुलं, उच्च शिक्षित, काही बेंगलोर, मुंबई, दिल्ली अशा महानगरात गलिलठ्ठ पगारावर काम करत होती. पण त्यावेळी तू आमचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. त्या सगळ्यांना नाही म्हणताना किंवा टाळताना
आम्हाला फार तोंडावर पडल्यासारखं व्हायचं ग.

शेवटी आम्ही तुला विचारूनच सोडलं. आईनं एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, खरं सांगते, मला तर असं वाटून गेलं की हिला इतकं शिकवलं, स्वातंत्र्य दिलं, स्वावलंबी केलं, हेच तर चुकलं नाही ना माझं. पण माझं मिलीचं साधं सरळ गणित होतं. वृंदा, मी ही खूप हुशार चुणूकदार होती आणि माझी खूप इच्छा होती की मी माझ्या खर्चापुरतं का होत नाही पण कमवायचंच. माहेरी आम्ही तीन बहिणी, वडिलांची नोकरी जेमतेमच, म्हणजे घर छान चालायचं. पण आईची काय किंवा आमची काय, कुठली हाऊस मूव्ज होत नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की आपण फार मोठी किंवा जबाबदारीची नोकरी नाही केली तरी छोटीशीच का होत नाही नोकरी करायची आणि संसाराला हातभार लावायचा. लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा तुझ्या बाबांना म्हणाले की जवळच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मला करायची आहे. तेव्हा ते म्हणाले, बघूया लग्न झाल्यानंतर. पण लग्न झाल्यानंतर कळालं, सुनांनी कामासाठी बाहेर पडणं सासऱ्यांना आवडत नाही. सासूबाई कधी नाही म्हणाल्या नाही, पण त्यांचंही काहीच चालत नव्हतं. थोडे दिवस यांना मनवायचा खूप प्रयत्न केला, पण नंतर लक्षात आलं की सासऱ्यांपुढं कुणाचंच काहीच चालत नाही. मग काय, मन मारून गप्प बसले. तेव्हाच ठरवलं होतं की आपण आपल्या मुलींना खूप शिकवायचं, स्वावलंबी करायचं, मानानं आणि टेचात जगायला शिकवायचं. तुझ्या ताईसाठी मी खूप प्रयत्न केले, पण तिची बौद्धिक झेपही नव्हती आणि इच्छाही नव्हती. पण तू मात्र महत्वाकांक्षी होतीस, म्हणून तुला सगळ्या सवलती दिल्या. तू त्याचा उपयोगही छान केलास, छान घडलीस. पण महत्वाकांक्षा थोडी जास्त असल्यामुळं घर, जोडीदार, लग्न या सगळ्या गोष्टी तुला तुच्छ वाटायला लागल्या. जेव्हा जागी झालीस, भानावर आलीस, तेव्हा जरा काय, फारच उशीर झाला. असो, मग वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. पण मुलं खूपच मोठी होती, म्हणजे दोघात 9 ते 10 वर्षाचं अंतर. कसं हो म्हणणार, काहींचे पगार इतके कमी की आप्तेष्टांना सांगायला सुद्धा लाज वाटेल. एक मुलगा सगळ्या दृष्टीनं योग्य, परदेशात होता, म्हटलं हरकत नाही, पण तो लग्न करून बायकोला आईवडिलांच्या सेवेसाठी भारतातच ठेवणार आणि तो वर्षातून एकदा 15 दिवस येणार. म्हणजे आता आहे तीच परिस्थिती आणि जबाबदारी वाढणार. नाही म्हटलं. असं करत करत 35 आली. आता मात्र मला घाबरल्यासारखं व्हायला लागलं, एकटेपणाची भीती वाटायला लागली. तशातच वसंत नावाच्या एका मुलाला भेटले, बरा वाटला, अनाथ होता त्यामुळं नातेवाईकांचा काही प्रश्नच नव्हता. त्याला पुण्यालाच नोकरी होती, अनाथ असल्यामुळं घरदार काही नव्हतंच. म्हटलं काही हरकत नाही, आपण दोघं मिळून आपलं असं नवीन विश्व तयार करूया. आई बाबा आले, त्याला भेटले, व्यवस्थित वाटला त्यांनाही. मध्यंतरीच्या माझ्या वागण्यामुळं आता आई बाबा मला काहीच सल्ला द्यायचे नाही, तुला जे हवं ते कर. लग्न ठरलं, अर्थात सगळं आम्हीच, म्हणजे मुलीकडच्यांनीच केलं. त्यानं फक्त मंगळसूत्र आणि 2 साड्या घेतल्या. अशा रीतीनं माझं लग्न उरकलं. असं वाटलं आता आयुष्याला स्थैर्य येईल. लग्नानंतर 2-3 महिने अगदी मजेत गेले. घर चालवणं, फिरणं, छोट्या मोठ्या पार्ट्या चालू होत्या. हे सगळे खर्च मीच करायची. असं वाटायचं मी खर्च केलं आणि त्यांनी खर्च केलं, काय फरक पडतो, शेवटी घर तर आपलं दोघांचंच आहे ना. नंतर हळूहळू लक्षात आलं की घरातलं सामान संपलं तरी तो आणत नाही, बाहेर कुठं गेलं तर तो खिशातलं पाकिट काढत सुद्धा नाही. आणि या सगळ्यापेक्षा माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी हादरलेच. त्याची कधीच कामावर जाण्याची घाई नसायची. मी घरी आल्यानंतर कामाबद्दल बोलायची, तो काम तर सोडा, मित्र ओळखीचे कुणाबद्दलच काहीच सांगायचा नाही. आता मला शंका यायला लागली. मग ठरवलं की आपण कंपनीत गेल्यावर हा करतो तरी काय, म्हणजे तो कधी कामावर जातो, किती तास काम करतो, त्याच्या कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचे कोणते आणि कसे मित्र आहेत, एकदा त्याच्याही नकळत हे सगळं बघायलाच हवं. त्या दिवशी रात्रीच मी त्याला सांगितलं की उद्या मला भरपूर काम आहे, त्यामुळं मी सकाळी लवकर जाईन आणि मला रात्री घरी यायला

उशीर होईल. माझ्याकडे घराची किल्ली आहे, त्यामुळं तू तुझं काम तुझ्या पद्धतीनं कर, मला रात्री बराच उशीर होईल. मला हे असं करायला खूप वाईट वाटत होतं, पण सत्य जाणून घ्यायचं असेल तर माझ्याकडे याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. मी सकाळी लवकर आवरून मैत्रिणीकडे गेले आणि साधारणपणे त्याने त्याच्या कामाची जी वेळ सांगितली होती त्याच्या अर्धा तास आधी रिक्षाने आले आणि अशा ठिकाणी उभं राहिले जिथून घर स्पष्ट दिसत होतं, अर्थात चेहरा पूर्णपणे झाकला होता. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला, तो काही घरातून बाहेर पडला नाही. पण 1.25 तासानंतर तिघे चौघेजण घरात गेले. या गोष्टीला बराच वेळ झाला पण घरातून कुणीच बाहेर पडलं नाही. म्हणून घराजवळ जाऊन खिडकीतून बघितलं तर त्या सगळ्यांची छान पार्टी चालली होती, खाणं पिणं ड्रिंक्स मस्त. तो मित्रांना म्हणाला, अरे आज काही घाबरायचं कारणच नाही, कारण रात्रीपर्यंत आपलंच राज्य आहे. जाताना फक्त सगळं नीट आवरून जा. मला ना सोन्याचं अंडं देणारी कोंबडी मिळाली आहे, तर मग आपण कशाला हातपाय हलवायचे? करा लेको हो, मस्त मजा करा. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मी आईबाबांना फोन करून ताबडतोब बोलवून घेतलं. तेही बिचारे आले. मी जर रात्री घरी आले असते तर त्याने त्याचे हे उद्योग एकतर माझ्या निदर्शनास येऊ दिले नसते आणि कबूलही केले नसते. मग मी शेजार पाजारचे दोघे तिघेजण आणि आईबाबांना घेऊन एकदम घरी गेले. माझ्याकडे किल्ली होतीच, दार उघडताच ते सगळेजण चपापलेच. मी वसंताकडं रागानं पाहिलं, थोडा वेळ एकदम सन्नाटा आणि नंतर एकदम तो रडायलाच लागला. म्हणाला, लग्न झाल्यानंतर 8-10 दिवसातच मला कामावरून काढलं. मी सुन्न होऊन घरी नुसता बसून असायचो. मग हे माझे मित्र यायला लागले आणि तू घरी येण्याच्या आधी सगळं आवरून ते निघून जायचे. माझा इतका संताप संताप झाला. तुझी नोकरी गेली हे जरी खरं असलं तरी तू ते माझ्यापासून लपवलंस, आणि शिवाय 4 छंदीफंदी मित्र जमा करून तू माझ्याच पैशावर माज करतोयस, मजा करतोयस, माझ्याशीच खोटं बोलून लाज नाही वाटत तुला? मी त्याला ताबडतोब घराबाहेर काढलं आणि थोड्याच दिवसात घटस्फोट घेतला. माझ्या आयुष्याची झालेली ही परवड पाहून आईबाबांना खूप खूप वाईट वाटलं. ते अजूनच खचले. मी आईला समजावलं, म्हटलं, अगं असला नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, एकटीनं शांत आयुष्य जगेन मी, काळजी नको करूस. माझ्या काळजीपोटी आईबाबा पुण्याला आले, पण ते माझ्या घरी राहत नाहीत, त्यांनी वेगळं घर घेतलं. कारण घटस्फोट झाला तरी तो लहर फिरली किंवा पैसे हवे असतील तर काहीतरी कारणं काढून घरी येतो. आईबाबांना त्याची भीती वाटते. आईबाबांना आता माझी काळजीही वाटते आणि रागही येतो. आई नेहमी म्हणते, असं वाटतं तेव्हा आमचे आई वडील आमच्याशी वागायचे ते योग्यच असावं. कदाचित योग्य वयात त्यांनी जो योग्य वर निवडला त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि मुकाट्यानं संसार करायचा. तसंच आम्ही तुझ्या बाबतीत केलं असतं तर आज जी झाली आहे ती परवड झाली नसती ग तुझी. एवढी महत्वाकांक्षी, शिकलेली, हुशार मी, पण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळं मी स्वतःच माझ्या आयुष्याची परवड करून घेतली. वेळ चुकली आणि मी टाईम आऊट झाली. टाईम आऊट झाली.

छाया भारसवाडकर यांची कथा टाइम आउट नुकतीच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आज 29 मे हा दिवस जगभरात एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातोय. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम 1953 मध्ये आजच्याच दिवशी सर एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी केला होता. त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतोय. तसंच मैत्रिणींनो, एव्हरेस्ट हे फक्त एक पर्वत नाहीये, तर ते मानवी जिद्दीचं, धैर्याचं आणि चिकाटीचं सर्वोच्च प्रतीक आहे.

मैत्रिणींनो, बेला शेंडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. तर संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. बरेच मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथे थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 1:05 चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपल्याला ऐकता येईल. पण त्याआधी ठीक 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्लीहून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

श्रोतेहो, असा स्वरांचं आणि सुरांचं चांदणं रसिकांच्या मनावर ज्यांनी पसरवलं आणि या संगीताच्या सुरांच्या स्वरांच्या माध्यमात एक आपला संगीत क्षेत्रामध्ये अमीट असा ठसा उमटवला ते संगीतकार स्नेहल भाटकर यांचाच स्मृतिदिन. स्नेहल भाटकर यांचं पूर्ण नाव खरं तर वासुदेव गंगाराम भाटकर. 17 जुलै 1919 या दिवशी प्रभादेवीतल्या पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला. या वाडीमध्ये नेहमी भजनं व्हायची आणि भाटकरबुवा ते नेहमी न चुकता ती भजनं ऐकायला जायचे. त्यांच्या आईचा आवाज हा खूप गोड होता आणि त्यांची आई ही शाळेमध्ये नोकरीसुद्धा करायची आणि हे जे गोड गळा त्यांचा होता आईचा, त्या गोड गळ्याचं वरदान हे आईकडूनच मिळाल्याचं ते नेहमी सांगायचे. श्रीकृष्ण संगीत विद्यालयामध्ये स्नेहल भाटकर यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं, गाण्याचे धडे गिरवले आणि विश्वंभर प्रासादिक भजन मंडळीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा ते खऱ्या अर्थानं भजनी बुवा झाले.

श्रोते हो, HMV-सारख्या कॅसेट कंपनीमध्ये स्नेहल भाटकर यांचा प्रवेश झाला आणि यामुळे भाटकरबुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं नवं वळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. ते संवादी निवादक म्हणजे पेटीवादक म्हणून 16 जून 1939 तिथे रुजू झाले आणि तिथे त्यांनी आपल्या प्रतिभेनं, आपल्या हुशारीनं संगीत दिग्दर्शक होण्यापर्यंत झेप घेतली.

रुक्मिणी स्वयंवर या बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाद्वारे भाटकर बुवांना संगीत दिग्दर्शक होण्याची पहिली संधी मिळाली. आणि या चित्रपटाविषयी विशेष करून सांगता येईल म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके म्हणजे आपले बाबूजी आणि भाटकर बुवा या जोडीनं वसुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं होतं. या चित्रपटातली ललिता फडके यांनी गायलेली गाणी ही खूप गाजली. पण भाटकरबुवांना, आता भाटकरबुवांना मी सुरुवातीला म्हटलं तसं त्यांचं खरं नाव हे वासुदेव गंगाराम भाटकर असं होतं, पण नोकरीमुळे त्यांना वेगळं नाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावं लागलं. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचं नाव होतं. या नावातला स्नेहल हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचं नाव ठेवलं, ते म्हणजे स्नेहल भाटकर. आणि मग या नावानं ही संगीतसृष्टी त्यांनी अतिशय गाजवली.

स्नेहल भाटकर यांच्या संगीताची वैशिष्ट्य सांगायची झाली तर अतिशय साध्या, सोप्या आणि कोणालाही पटकन गुणगुणता येतील अशा चाली. अनेक कलाकारांकडून भाटकरबुवांनी सुरेल अशी गाणी गाऊन घेतली. पन्नालाल घोष यांच्या सुरेल बासरीवादनाचा उपयोगही त्यांनी आपल्या संगीतामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतला. जे जे चित्रपट त्यांना मिळाले त्या प्रत्येकामध्ये त्यांनी स्वतःचं असं खास प्रतिबिंब उमटवलं. राज कपूर, प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता यांच्या गाण्यासाठी, सगळ्यात पहिल्या गाण्यासाठी आवाज देण्याचं श्रेय जातं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनाच. त्याचप्रमाणे अनेक नायिकांच्या पहिल्या चित्रपटांनाही संगीत दिलं होतं ते म्हणजे स्नेहल भाटकर यांनीच.

अनेक मराठी हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक नाटकांचं संगीत दिग्दर्शन देखील स्नेहल भाटकर यांनी केलं. भाटकरबुवा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकारानं 5 दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य असे कार्यक्रम केले. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. स्नेहल भाटकर आज जरी आपल्यात नसले तरीही त्यांच्या स्वरांच्या सुरांच्या संगीताच्या माध्यमातून ते नेहमीच आपल्या मनात राहतील हे नक्की. स्नेहल भाटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.

0: दुपारचा 1:30 आहे. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90

0: 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतु जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाराजवळ पोहोचलं होतं. इराणच्या IRGC नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची समुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून

साठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जून पर्यंत वाढवली आहे. पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत. जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडूत 79 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्स हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा T20 सामना उद्या ब्रिस्टल इथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडबरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. 1:40 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला समाजवादी नेते मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. पत्रकारांसाठी दर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर मालवण बंदर क्षेत्रातली प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
2: जिल्ह्यात निवती रोग

0: दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारतोय. समुद्र तळाशी स्थापित केलेल्या निवृत्त युद्धनौका INS गुलजार मध्ये हा प्रकल्प साकारणार आहे. संपूर्ण भारतातला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरार ओवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलजारला अलीकडेच न्यूती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आलं. गेले 9 महिने गुलजार विजयदुर्ग बंदरात होती. तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कोकण रेल्वेच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते यांना कोकणवासियांकडून मोठा सन्मान मिळणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच मान्यता देण्यात आली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण तयार झालं असून रेल्वे प्रवासी संघटना आणि KRC युनियनच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत केलंय. राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ओरोस इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 45व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेला 1 मे पासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करत जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दरम्यान स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातल्या मूठ गावानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं महसुली गाव ठरलंय. जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा महत्वाचा टप्पा गाठण्यात प्रशासनाला यश आलंय. मूठ गावात 39 घरं आणि 43 कुटुंबांचा समावेश असून गावची लोकसंख्या 144 आहे. गावातल्या सर्वच कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान स्वगणना 2027 अभियानात वाबवे वैभववाडी नगरपंचायतीनं उल्लेखनीय आणि देदीप्यमान कामगिरी करत जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारं पहिलं शहर होण्याचा मान मिळवलाय. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. भविष्यात पेंडिंग दाखल्यांची आकडेवारी ही शून्य असेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातल्या पत्रकारांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं या उद्देशानं उभारण्यात येणाऱ्या दर्पण या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, राज्य परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकारांचं स्नेहसंमेलन देखील उत्साहात संपन्न झालं. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. तसे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान यंदाच्या पर्यटन हंगामात 5 लाखहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते, आपण एकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 1:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं कवी सौमित्र यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर आरकडे यांचं गीत अपर्णा मयेकर यांच्या आवाजात.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं मधुकर आरकडे यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथे समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत 1084 की माँ या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: अनेक स्त्री साहित्यिकाने समाजातील अन्यायाबद्दल बंडखोरी केली आहे. त्यातील प्रमुख आहेत महाश्वेता देवी. ही बंगालची तडफदार लेखिका. स्त्रीचे वैयक्तिक सुखदुःख असोत की आदिवासींवर होणारा ब्रिटिशकालीन अन्याय असो, तिने कधी देशी विदेशी सत्ताधीशांची पर्वा केली नाही. तिची गाजलेली कलाकृती आहे 1084 मा, 1084 आई. मॅग्सेसे पारितोषिक विजेती, ज्ञानपीठ पारितोषिक विजेती अशा ह्या साहित्यिकाच्या कादंबरी होती. त्याच नावाचा गोविंद निहलानी यांचा सिनेमा त्यांनी नेहमीच समाजातील सरकारी आणि प्रतिष्ठितांच्या दडपशाहीला आव्हान देणारे चित्रपट केले. त्यातीलच हा एका नोकरी करणाऱ्या चार मुलांची आई असलेल्या सालस कविमनाच्या व्रती नावाच्या तिच्या मुलाला समजून घेण्याची ही हृदयस्पर्शी कहाणी. जितके अक्षरातून मनाला भिडते तितकीच पडद्यावरही. एका प्रतिष्ठित बँकेत नोकरी करणाऱ्या स्त्रीचीही किती कुचंबणा होऊ शकते हे जाणवतं. चित्रपट सुरू होतो एका फोन कॉलने. पलीकडून पोलीस विचारतात, इथे एक बॉडी आली आहे, तुमच्या मुलाची आहे का ते पहा. ती शहारते. तिचा पती हे सारं प्रकरण कसं दडपता येईल ह्या मागे लागतो. तिलाही चूप राहायला सांगतो, पण ती बँकेतून सरळ पोलीस स्टेशनला जाते. एका अंगठ्याला 1084 क्रमांकाची चिठ्ठी असते आणि तो तिचाच मुलगा व्रती असतो. आदल्या रात्री नक्षलवाद्यांची धरपकड झाली तेव्हा एका झोपडीत निजलेल्या या मुलाला गोळी लागली. आपला मुलगा ह्या वाटेला कधी गेला, कसा गेला, आपल्याला कधीच कसं समजलं नाही. त्याच्या कविता गप्पा यातून तो उलगडत होता. तो एक सुविद्य साधा मुलगा. आई त्याचं विसाव्याचं स्थान होते. वडिलांशी आणि इतर भावंडांशी त्याचा फारसा संवाद नसे. ते सारे आपल्या वडिलांच्या सामाजिक दर्जाला साजेसं जगत आणि विचार करत होते. चित्रपटात व्रतीच्या आईचं म्हणजे सुजाताचं काम केलं आहे जया बच्चनने. तिच्या संयत अभिनयाने एका आईचं दुःख, वेदना, अस्वस्थता प्रेक्षकांसमोर येते. तिची कासावीसी, घरच्यांचे थेट दुर्लक्ष शब्दावाचून दृश्यातून अधिक हलवतं. तिचे एकटीने मॉर्गमध्ये शवागृहामध्ये जाणं, तिथे व्रतीचं शव पाहणं तिला प्रचंड धक्कादायक असतं. त्या क्षणापासून कथेत आणि चित्रपटात एका आईची आपल्या मुलाची मनोदशा समजायचा प्रवास सुरू होतो. आपण कुठे कमी पडलो, त्याच्या मनात काय सुरू होतं आपल्याला कळलं कसं रे, त्याला आपण समजवलं असतं ना. त्याचवेळी त्याच्याबरोबर काम केलेले एक तरुणी भेटते. तिचा चेहरा पोलिसांच्या छळाने काळवडलेला असतो. तिच्याकडून सुजाताला कळते त्याच्या सीधा साध्या स्वभावाने त्याच्याच मित्रांनी तो कुठल्याही हिंसक कामात गुंतलेला नसताना पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्याचा गेम केला. हे सारं वेदनादायक सत्य तिला एकटीला कुटुंबजनांच्या खेरीत सोसावं लागतंय. ते खूप क्लेशकारक असतं. व्रतीची भावंड इतकी भावनाशून्य कशी होऊ शकतात. पतीला तर सुजाताने घराची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या दिवशी असलेल्या पार्टीत सामील व्हावं असं तीव्रतेने वाटत असतं. याचा तिला खेद असतो. त्याच्या असमंजसपणाचा आणि तसा संतापही असतो. आपला पोटचा पोरगा गेलाय याचं दुःख नसावं, इतकी प्रतिष्ठा महत्वाची व्हावी. अस्वस्थ अनुभव देणं हे लेखक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं लेखिका म्हणत असे. त्याचे प्रत्यंतर ही छोटीशी कादंबरी आणि त्यावरील सिनेमा पाहताना येते.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला 1084 की माँ या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वायसी अक्षर रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहात टाकाऊ टायरपासून बंधारा या विषयाची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कोकणासारख्या अतिपर्जन्यमानाच्या प्रदेशात मृदसंधारणासोबत पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे अतिमहत्वाचे आहे. कोकणात सर्वसाधारणपणे 3500 मिलीमीटर

0: पाऊस पडून सुद्धा मान्सून नंतर शेतीसाठी सिंचनासाठी पाण्याची कमतरता जाणवतेच. तसेच एप्रिल आणि मे मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवर मृद आणि जलसंधारणाची कामे राबवून नाल्यावर साखळी पद्धतीने कमी खर्चाचे बंधारे बांधून जलसंवर्धन करणे अतिमहत्वाचे आहे. या बाबींचा विचार करून टाकाऊ टायरपासून विद्यापीठाद्वारे बंधारा विकसित केला आहे. हा बंधारा सिमेंट नाला बंधाऱ्याला एक पर्याय ठरू शकतो. हा बंधारा खराब झालेल्या आणि वापरण्यास अयोग्य टायरचा वापर करून नाल्याच्या तळाला काटकोनात बांधतात. त्यासाठी नाल्याच्या तळामध्ये चर खोदून टाकाऊ टायरचे थर एकावर एक रचून ते सळी आणि नटबोल्टच्या सहाय्याने टायर एकत्र जोडले जातात. सर्वसाधारणपणे बंधाऱ्याची तळापासून उंची 0.9 मीटर ठेवतात. त्यासाठी एकूण 5 टायरचे थर लागतात. नाल्याच्या तळाचा उतार 3% कमी असावा. बंधाऱ्याच्या जागेच्या वरच्या आणि खालच्या बाजूला कमीत कमी 50 मीटर पर्यंत नाला सरळ असावा. नाल्याच्या तळाची खोली कमीत कमी 1 ते 2 मीटर असावी. नाल्याचे काठ सुस्पष्ट असावेत. बंधाऱ्यासाठी निवडलेल्या जागी झाडे झुडपे साफ करून नाल्याच्या तळाच्या काटकोनात 1 मीटर रुंदीचा आणि 0.15 मीटर खोलीचा चर खोदावा. तसंच नाल्याच्या दोन्ही बाजूच्या काठाला कमीत कमी 0.5 मीटर पर्यंत खोदाई करावी, जेणेकरून बांधाला मजबूती येईल. त्यानंतर टायर एकमेकांवर ठेवून थर निर्माण करावेत. तसेच वरच्या आणि खालच्या बाजूला उतार ठेवू नयेत. टायर एकमेकांमध्ये उभ्या लोखंडी सळ्यांद्वारे जोडावेत आणि नटबोल्टच्या द्वारे आडवे एकजीव करून घ्यावेत, जेणेकरून एक पक्का बांध निर्माण होईल. टायरचा पोकळ भाग छोटे दगड धोंडे आणि मातीच्या सहाय्याने भरावे, जेणेकरून बांधाला मजबूती येईल आणि तो पाण्याचा दाब धरण्यास सक्षम होईल. टायरचा बंधारा बांधून झाल्यानंतर बांधाच्या दोन्ही बाजूंना 75 GSM प्लॅस्टिक कापडाचे आच्छादन करावे. त्यामुळे टायरच्या फटीमधून पाणी झिरपणार नाही आणि जलसंधारणाचा उद्देश साध्य होईल. प्लॅस्टिक कापड टाकताना तळाच्या बाजूला मातीमध्ये खोल रुतवावे, त्यामुळे बांधाखालून पाणी झिरपणार नाही. खराब झालेल्या आणि निरुपयोगी लहान ते मध्यम आकाराच्या टायरचा वापर करून हा बंधारा बांधता येतो. बंधारा बांधकामासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. बंधारा दरवर्षी पुन्हा पुन्हा बांधावा लागत नाही. वापरात नसलेले रबरी टाकाऊ टायरचा बंधारा बांधणे कामी पुनर्वापर केल्यामुळे वातावरण प्रदूषित होत नाही.
1: टाकाऊ टायरपासून बंधारा या विषयाची माहिती आपण आत्ताच ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. आता थोड्याच वेळात पुनप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. त्याआधी एक निवेदन सूचना आहे. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहे. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, परंतु काही लोकांना मात्र अधिक धोका असतो. त्यामध्ये लहान मुलं आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक आणि थंड हवामानातून उष्ण हवामानात आलेले प्रवासी यांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 2:05 होत आहेत. पुनप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणं पाहिली. आज आपण त्याची लक्षणं पाहूया. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे डिलिव्हरीनंतर महिलांमध्ये जे भावनिक किंवा शारीरिक बदल होतात त्याविषयीची आपण माहिती घेत आहोत. आता हे जाणवतं कसं किंवा याची लक्षणं कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा भावनिक लक्षणं पाहूया. सतत दुःखी राहणं किंवा कारणाशिवाय अचानक रडू येणं, बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही आहे किंवा आपण एक चांगली आई नाही

0: आहोत अशी भावना सतत जाणवत राहणं, सतत चिडचिड येणं, राग येणं, बाळापासून दुरावल्यासारखं वाटणं किंवा जे बॉन्डिंग जाणवायला पाहिजे त्याची कमतरता भासणं अत्यंत टोकाची अपराधीपणाची भावना यामध्ये जाणवते. दुसरं लक्षण आहे ते म्हणजे मानसिक लक्षण, एकाग्रता व निर्णय क्षमतेचा अभाव. बाळाबद्दल अनपेक्षित भीतीदायक विचार मनामध्ये येत राहतात. अचानक स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटते किंवा ब्रेन फॉग, गोंधळले पण जाणवतं. भविष्याबद्दलची निराशा, स्वतःची जाणीव किंवा आपली आयडेंटिटी गमावण्याची एक फिलिंग सतत मनामध्ये येत राहते. तिसरं लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक लक्षण आहे. यामध्ये सतत खूप थकवा जाणवतो, म्हणजे सहन करण्यापलीकडे थकवा जाणवत राहतो. भूक न लागणं किंवा अति खाणे, आपण ज्याला इमोशनल ओव्हर इटिंग म्हणतो ते त्या पद्धतीमध्ये. डोकं दुखणं, छातीवर प्रेशर आल्यासारखं वाटणं, प्रचंड अंगदुखी जाणवते. अजिबात झोप न लागणं म्हणजे इन्सोमनिया किंवा खूप झोप येते, ही शारीरिक लक्षणं यामध्ये जाणवतात. चौथी लक्षणं ही स्वभावाची लक्षणं आहेत. घरच्यांपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून आपण डिटॅच राहायला लागतो. स्वतःची हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता किंवा स्वतःची काळजी न करणं किंवा त्याला निग्लेक्ट करणं हा एक स्वभाव होऊन जातो. बाळाची अजिबात काळजी न करणं किंवा ह्याच्या विरुद्ध त्याच्या सेफ्टीला घेऊन आपण खूप ऑब्सेस्ड होतो, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. स्वतःचे छंद व आयुष्यातील इंटरेस्ट कमी होत जातात. यानंतर हा जो आजार किंवा ही कंडिशन आहे ह्याला लाईफस्टाईलमध्ये काही बदल करून आपण रिकव्हरी करू शकतो, तर तो भाग आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पुरेशी झोप आणि विश्रांती. आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरामध्ये बरेचसे घटक हे कमी झालेले असतात. शरीरातून रक्त कमी झालेलं असतं, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी झालेली असते, ती भरून काढण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये काही बदल करावे लागतात. तर त्यासाठी पुरेशी झोप व विश्रांती होणं गरजेचं आहे. बाळाच्या झोपेच्या वेळेत स्वतः आपण थोडीशी नॅप घेणं गरजेचं आहे किंवा त्याच्या झोपेच्या वेळेला अनुसरून आपण एक 20 मिनिटाची छोटी झोप घेऊ शकतो. खूप थकला असाल आणि खूप एक्झर्शन वाटत असेल एखाद्या रात्रीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्यास हरकत नाही. झोपण्यापूर्वी 30 मिनिट आधी मोबाईल, लॅपटॉप हे हाताळू नये किंवा यांच्यापासून दूर राहावं. झोपण्याची जागा ही शांत, स्वच्छ व थोडी अंधारी असावी. बाळासोबत स्वतः पण 10 ते 15 मिनिट सकाळचे कोवळे ऊन घ्यावे. याला सायंटिफिक रिझन आहे की याने सिरोटोनिन बूस्ट होतं. स्वच्छ हवेत 15 ते 20 मिनिट वॉक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी स्ट्रेचिंग व योगासने सुरू करावीत. यातील आणखी काही ट्रीटमेंटचा भाग आहे तो आपण पुढील भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कोल्हापूर केंद्राची नियमित असलेला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे सर्वात महत्वाचे घटक आहेत. एन्झाईम्स हे जैविक उत्प्रेरक असून ते रासायनिक अभिक्रिया जलद गतीनं घडवून आणतात. बायो क्लिन्झरमध्ये प्रामुख्यानं चार प्रकारचे एन्झाईम्स आढळतात, प्रोटीयस, लिपेज, अमायलेज आणि सेल्युलेज. प्रोटीयस हे एन्झाईम प्रथिनांचं विघटन करतं. स्वयंपाकघरातील अन्नाचे डाग, रक्ताचे डाग किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ हे प्रोटीनियसच्या मदतीनं सहजपणे काढता येतात. लिपेज हे एन्झाईम तेल आणि चरबीचं विघटन करतं, त्यामुळे तेलकट भांडी, फरशीवरील तेलाचे डाग याची स्वच्छता प्रभावीपणे करता येते. अमायलेज हे एन्झाईम स्टार्चचं विघटन करतं, तर सेल्युलेज हे कापड आणि वनस्पतीजन्य तंतूंचं विघटन.

0: विघटन करतं. या सर्व एन्झाईम्सच्या एकत्रित कार्यामुळं बायोक्लिन्झर अत्यंत प्रभावी स्वच्छता साधन बनतं. बायोक्लिन्झरमध्ये तयार होणारी सेंद्रिय आम्लसुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाची असतात. ॲसिटिक ॲसिड हे त्यापैकी सर्वात प्रमुख आहे. ॲसिटिक ॲसिड हे एक प्रभावी जंतुनाशक असून ते बॅक्टेरिया आणि फंगसच्या वाढीस प्रतिबंध करतं. याशिवाय ते दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. लॅक्टिक ॲसिड हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे जो सूक्ष्मजीवांच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. बायोक्लिन्झरचं पीएच मूल्य साधारणत अमली असतं, जे 2.5 ते 4 या दरम्यान असतं. हे अम्लीय वातावरण अनेक हानिकारक जीवाणूंना प्रतिकूल असतं, त्यामुळं बायोक्लिन्झर जंतुनाशक म्हणून प्रभावी ठरतं. याशिवाय अम्लीय पीएचमुळं खनिज साठे आणि घाण सहजपणे विरघळतात. या द्रावणामध्ये फ्लॅव्होनॉइड्स, टॅनिन्स, सॅपोनिन्स आणि अल्कलॉइड्स यासारखे नैसर्गिक रासायनिक घटक सुद्धा असतात. फ्लॅव्होनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. टॅनिन्स हे बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असलेले घटक आहेत. सॅपोनिन्स हे नैसर्गिक सर्फंक्टन्स आहेत, जे पाण्याचा पृष्ठताण कमी करतात आणि घाण काढण्यास मदत करतात. त्यामुळे बायोक्लिन्झरमध्ये नैसर्गिकरित्या फेस तयार होतो आणि स्वच्छता अधिक प्रभावी होते. बायोक्लिन्झरची कार्यपद्धती समजून घेताना बायोडिग्रेडेशन ही संकल्पना महत्वाची ठरते. बायोडिग्रेडेशन म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होणं. बायोक्लिन्झरमधील एन्झाईम्स मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सेंद्रिय अणूंना लहान आणि साध्या अणूंमध्ये विभाजित करतात. हे लहान अणू पाण्यात सहज विरघळतात आणि पर्यावरणात सुरक्षितपणे मिसळतात. त्यामुळं बायोक्लिन्झर वापरल्यानंतर कोणताही हानिकारक अवशेष राहत नाही. जंतुनाशक कार्यपद्धतीच्या दृष्टीनं बायोक्लिन्झर अत्यंत प्रभावी आहे. बॅक्टेरिया आणि फंगस यांची वाढ रोखण्यासाठी बायोक्लिन्झरमध्ये तयार होणारे ॲसिड्स आणि जैवसक्रिय घटक महत्वाची भूमिका बजावतात. संशोधनामध्ये झोन ऑफ इनहिबिशन चाचणीद्वारे बायोक्लिन्झरची जंतुनाशक क्षमता तपासली जाते. या चाचणीत ज्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत त्या क्षेत्राचा व्यास मोजला जातो. हा व्यास जितका मोठा तितकी जंतुनाशक क्षमता जास्त असते. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून दुपारचे 2:15 वाजतात. थोड्याच वेळात दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र दिल्लीहून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन ऐकलत. राग होता शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत भारताच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय, 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 आर्थिक वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही

0: आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबई टेक वीक 2026 उद्घाटनप्रसंगी मुलाखतीत बोलत होते. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहेत असं ते म्हणाले. मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या देश विदेशातल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्य शासन केवळ इन्क्युबेशन आणि एक्सेलरेशन पुरतं मर्यादित नसून फंड ऑफ फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर ऋतू गावडे, उद्योजक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्लीत ते दूरदर्शनशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलद गतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबाचा आदेश जारी होत

0: आज तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात त्याबद्दल निर्णय घेऊ असं सपकाळ म्हणाले. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा येथून उभे राहणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रांच्या तस्करीविरोधात NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये मिळून 12 ठिकाणी छापे टाकले. ड्रोनच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्र, दारुगोळा, IED पाठवल्याचा संशय असणाऱ्या जसवीर चौधरी आणि त्याच्या काही सहकाऱ्यांसंबंधात ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत डिजिटल उपकरणं, कागदपत्रं आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं असून त्याची तपासणी सुरू आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केसॉर या तेलवाहू जहाजानं होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलं. कुस्तीपटू विनेश फोगटचा आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती SP नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. विनेशला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत भारतीय कुस्ती महासंघानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हा निर्णय दिला. आजच्या या टप्प्यावर उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर विनेशच्या आशा आणि अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला घरी परत जा, आम्ही काही करू शकत नाही असं सांगणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं कुस्ती महासंघांच्या वकिलांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 15 जागांबाबत निर्णय. 2 जागांबाबत चर्चा सुरू. आणि कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणीत भाग घेता येईल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 3:45 झालीत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होते. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 3:11 आणि 35 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामानाचा हा सारांश आहे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट आल्याची नोंद झाली आहे. सगळ्यात जास्त म्हणजे 46.8 अंश सेल्सिअस असं तापमान वर्धा इथे नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर या वेगाने वारे वाहतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 48 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 34 ते 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी सूचना आहे. ही सूचना 2 जूनपर्यंतसाठी असेल. या कालावधीत ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हा अंदाज किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी आहे. ओमानचा किनारा तसंच नैऋत्य अरबी समुद्राच्या ठिकाणी आणि सोमालियाचा किनारा या ठिकाणी हे वारे वाहतील. मच्छीमार बांधवांनी या कालावधीत या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 3:13:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा वार माझे शिवार.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सचिन कारले. सर, कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे मृदशास्त्र या विभागात कार्यक्रम सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची आवश्यकता का भासते.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो. माती परीक्षण म्हणजे काय? तर माती परीक्षण म्हणजे आपला जो मातीचा जो नमुना आहे आपण जो शेतातून घेतो आणि तो नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी आपण पाठवतो आणि तपासणी केल्यानंतर त्या जमिनीमध्ये असणारे जे मूलघटक आहेत, मूलद्रव्य म्हणतो आपण त्यांना, त्यांचं प्रमाण हे पृथक्करण करून आपल्याला एक आरोग्य पत्रिकेद्वारे दिले जाते. ह्याला आपण माती परीक्षण असे म्हणत असतो. आणि ह्या करण्याची गरज का पडली आहे? कारण की आता काय झालेलं आहे, आज आपण पाहतोय तर जमिनीचं आरोग्य हे हळूहळू बिघडत चाललेलं आहे. याला कारण खूप आहेत. जसे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यांच्यामध्ये तफावत निर्माण झालेली आहे. कारण की हरित क्रांतीपासून आपण रासायनिक खतांचा वापर वाढवलाय, परंतु त्यासोबत आपण सेंद्रिय खतांचा वापर हा कमी केलाय. अनवधानाने ही गोष्ट घडली आहे, परंतु ह्याच्यामुळे जमिनीच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. तसेच आपण जे जमिनीला अन्नद्रव्यांची गरज आहे, म्हणजे जमिनीतून ती पिकांना उपलब्ध होत असते, पण त्याची कमतरता जमिनीमध्ये हळूहळू निर्माण होते आणि ती आपण परत रिफिल करणं आपल्याकडून राहून जाते अनवधानाने. आणि ह्या गोष्टींमुळे जमिनीचे आरोग्य हे बिघडत चाललेले आहे. तसेच आज आपण जमिनीमध्ये पाहतो की विविध रासायनांचा वापर होतो, त्यामुळे सुद्धा जमिनीतले असणारे जे सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म घटक आहेत हे मृत पावतात आणि मग त्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य बिघडत चालले. मग ह्या सगळ्यांचं संतुलन करण्यासाठी आपल्याला जमिनीचं आरोग्य सुधारवण्यासाठी जमिनीत काय घटक किती प्रमाणात आहेत, कारण की जमिनीमध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तीन घटक आहेत आणि या तीन घटकांचा व्यवस्थित अभ्यास करून आपण जमिनीचं आरोग्य हे सांभाळू शकतो. म्हणून जमिनीचं आरोग्य पत्रिका काढणं हे गरजेचं आहे.
1: बर, आता हे माती परीक्षण करायचं असेल तर त्याचा काही ठराविक कालावधी असतो का?
2: हो, निश्चितच. माती परीक्षण करण्यासाठी असं वर्षभर तुम्ही केव्हाही करू शकता, परंतु त्याचं एक विशिष्ट कारण आहे. म्हणून आपण माती परीक्षण हे कोणतेही पीक घेण्याच्या अगोदर करणं आवश्यक आहे आणि आपल्याला त्या पीक घेण्याच्या अगोदर करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपण करतो, परंतु त्यानंतर पीक काढून

0: झाल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल घडला हा अभ्यासण्यासाठी सुद्धा आपण त्यानंतर परीक्षण करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे पीक घेण्यापूर्वी सुद्धा आणि पिकाची काढणी झाल्यानंतर असं दोन्ही वेळेला परीक्षण करणं जरुरी आहे,
0: पिकांसाठी अगोदर करणं गरजेचं आहे.
1: बरं, आणि किती कालावधी असायला हवा दोन माती परीक्षणांमध्ये?
0: सर्वसाधारण शेतकऱ्यांनी 2 वर्षातून एकदा तरी करणं गरजेचं आहे. हा, परंतु जर का शेतकरी वारंवार त्याच जमिनीमध्ये सातत्याने ती पिकं घेत असेल तर मात्र त्यांनी वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे.
1: बरं, याचा शेतकऱ्यांना फायदा कशा प्रकारे होतो?
0: काय होतं, माती परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये असणारे घटक हे आपल्याला माहिती होतात आणि घटक माहिती पडले तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जे पिकांना अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचं, म्हणजे आपण जे खतांचा वापर करतो हा खतांचा वापर किती प्रमाणात करणं आवश्यक आहे हे समजतं आणि त्याच्यामुळे खतावरती होणारा जो अवाढवी खर्च आहे हा कमी होईल. आणि आज आपण पाहतोय देशाला आपल्याला जी खतं आहेत ही बाहेरून आयात करावी लागतात, आज त्याचा बोजा आपल्या देशावरती पडत असतो आणि आपण शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये सबसिडीसुद्धा देत असतो, परंतु ह्याचा जर का अनाठाही वापर झाला तर ते जमीन खराब होते आणि आपले पिकंसुद्धा एक चांगली उत्पादन देत नाहीत. मग हे सगळं थांबवण्यासाठी मातीचा तपासणी केली असेल तर निश्चितच आपण खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो.
1: बरं, हे परीक्षण कुठे केलं जातं?
0: हे परीक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी या कार्यालयामार्फत तुमचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात आणि जिल्हा मृद परीक्षण प्रयोगशाळा असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती आहे, तर इथे याची तपासणी केली जाते. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची कार्यालये आहेत, या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा माती परीक्षण केलं जातं.
1: आणि माती परीक्षणासाठी मातीचा नमुना दिल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंतचा कालावधी किती असतो?
0: हा वेगवेगळा असू शकेल, कारण की प्रत्येक कार्यालयावरती किती लोड आहे कामाचा त्याच्यावरती डिपेंड करतं, पण साधारण 1 ते 2 महिन्यात तुम्हाला नमुना हा तपासणी करून मिळायला हरकत नाही. ह्यासाठी जो प्रयोगशाळेत आपल्याला मातीचा नमुना जो पाठवायचा असतो, तर हा मातीचा नमुना घेण्याची सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. तर ही शास्त्रीय पद्धतीमध्ये आपण जे जमीन आहे ह्या जमिनीची आपण उंच आहे, सखल आहे किंवा त्याच्या मातीचा रंग बदलत असेल त्यानुसार आपण जमिनीचे वेगवेगळे किंवा आपण जी पिकं घेतो त्या पिकांनुसार जमिनीचे आपण वेगवेगळे भाग तयार करतो. साधारण 1 हेक्टर किंवा 1 एकरचा जो प्लॉट असतो त्याच्यातला आपण एक नमुना हा तपासणीसाठी घ्यायचा असतो, पण तो प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी त्या 1 एकर जमिनीतले आपण रँडमली 7-8 ठिकाणचे नमुने गोळा करायचे असतात. हे नमुने गोळा करत असताना पायवाटीची जागा, गाईगुरं बसण्याची जागा किंवा जिथं आपण खतं साठवून ठेवतो ती जागा, पानवठ्याची जागा, ह्या जागा वगळायच्या आहेत. झाडाखालची जागा जी असते ती सुद्धा वगळायची असते. बांधापासून 1 मीटर आतमध्ये मातीचा नमुना घ्यायचा असतो. हा नमुना घेत असताना आपण रँडमली 7-8 ठिकाणी खड्डे खणायचेत. खड्डा खणताना आपण हत्याराने खड्डा खणल्यानंतर एक साधारण व्ही आकाराचा खड्डा तयार होतो, त्या खड्ड्यातली पूर्ण माती आपण काढून घ्यायची आहे. ती माती आपण तपासणीसाठी घ्यायची नाही, तर त्यातला जो एक बाजू पूर्ण वरपासून खालपर्यंत तासून घेतली तर जमिनीचा वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंतचा पूर्ण लेअर हा तुमच्या खड्ड्यात येतो. ती माती तुम्ही उचलून गमेल्यात घ्या. असे तुम्ही 7-8 ठिकाणचे गोळा केल्यानंतर 1-5 किलो माती गोळा होईल. ती माती तुम्ही पूर्ण मिक्स करून घ्या, मिश्रण त्याचं व्यवस्थितरित्या करून घ्या आणि हे झालेलं मिश्रण तुम्ही त्यामध्ये काही समजा दगडगोटे असेल तर ते काढून टाका, पालापाचोळा असेल तर ते काढून टाका. फक्त माती त्याच्यात राहिली पाहिजे आणि ते एका पेपरवर तुम्ही पसरवून घ्या. पसरवल्यानंतर त्याच्या बोटाने 4 भाग करा आणि समोरासमोरचे 2 भाग हे फेकून द्या. उरले 2 भाग समोरासमोरचे ते तुम्ही परत एकत्र करा. हे एकजीव केलेलं मिश्रण सेम प्रोसिजर परत करायचे. हे कधीपर्यंत करायचं तर तुमच्याकडे 1/2 किलो माती राहील इथपर्यंत. आणि ही शेवटची 1/2 किलो माती जी राहील ही माती छानपैकी सुकलेली असली पाहिजे. ती सुकवताना उन्हात सुकवायची नाही तर फॅनखाली सावलीमध्ये सुकवायची आहे आणि त्याच्यामध्ये जर का काही दगडगोटे असतील ते काढून टाकायचे. चाळणीने चाळून दिले तर खूप छान, म्हणजे प्रयोगशाळेतील काम हलकं होतं. आणि ती माती तुम्ही एका पिशवीत भरून त्याच्यावरती, कापडी पिशवीत भरून त्याच्यावरती तुमचा 7-12, तुमचं नाव, गाव पत्ता, आधार कार्ड नंबर, तुमचा ज्या जागेवरून घेतला तिथला GPS लोकेशन हे सुद्धा आवश्यक आहे आजकाल. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही त्याच्यात माहिती देऊन हा प्रातिनिधिक नमुना तुम्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचा आहे. या पद्धतीने जर का तुम्ही नमुना दिला तर निश्चित फायदा होईल, कारण की तो तुमच्या पूर्ण शेतातल्या एका भागाचा नसेल तर तो पूर्ण शेताचा असेल. म्हणून या पद्धतीने तुम्ही मातीचा नमुना घेणं गरजेचं. मातीचा नमुना घेण्यासाठी आपली ही जी तृणधान्य पिकं, भाजीपाला पिकं ह्यांच्यासाठी साधारण 20 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा नमुना घेणं अपेक्षित आहे. जर का तुमचं बागायती पिकं असतील, जशी ऊस असेल, कापूस असेल, ही जी पिकं आहेत ह्यांच्यासाठी 1 फूट खोलीपर्यंत, म्हणजे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा नमुना घेणं गरजेचं आहे. आणि जर का फळबागा असतील ह्यांच्यासाठी 1 फूट ते 2 फूट खोलीपर्यंतचा नमुना घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा,

0: बरं, कोणकोणते घटक यामध्ये तपासले जातात?
1: छान प्रश्न आहे आणि हाच महत्त्वाचा आहे, कारण की आपल्या जमिनीमध्ये ही 16 मूलद्रव्य ही पिकांना अत्यंत आवश्यक आहेत. पैकी नत्र, स्फुरद, पालाश ही मोठ्या प्रमाणात लागणारी पिकं आहेत. त्यानंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही हवेतून आणि पाण्यातून पिकांना मिळत असतात. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही येतात. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत त्याच्यामध्ये लोह, जस्त, मॉलिब्डेनम, मंगल, त्यानंतर क्लोरीन, कॉपर ही जी आहेत ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना आवश्यक असतात. परंतु आपण तपासणी करत असताना शक्यतो जमिनीचा सामू हा पहिला काढला जातो, त्यानंतर क्षारता काढली जाते, जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब हे किती प्रमाणात आहे हे काढलं जातं, त्यानंतर पिकांना जी मोठ्या प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश यांचं पृथक्करण केलं जातं, त्यानंतर लागतात जी सूक्ष्म अन्नद्रव्य. आता प्रत्येक भागानुसार वेगवेगळी आहेत, ज्यांच्यामुळे तिथे डेफिशियन्सी असू शकेल किंवा म्हणजे कमतरता असू शकेल अशी जी मूलद्रव्य ती आपण तपासणी केली जातो. याच्यामध्ये शक्यतो पिकांना जास्ती आवश्यक असणारी लोह, मॉलिब्डेनम, झिंक म्हणजे जस्त, त्यानंतर कॉपर, बोरॉन यांची आपण पृथक्करण करतो, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांची सुद्धा आपण आरोग्य पत्रिकेमध्ये आपण तपासणी करून देत असतो.
0: सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर सुद्धा यातून कळतं का?
1: हो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जर का असेल तर आपण हे मी आता तुम्हाला सांगितले यातले आपण पृथक्करण करून ज्यावेळेस रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये याचा सर्व अंतर्भाव केलेला असतो.
0: माती परीक्षा अहवालानुसार खतांचं व्यवस्थापन करता येतं का?
1: निश्चितच याच्यानुसारच खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण की मातीचा अहवाल आल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे समजतं. आज जे अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे याची एक वर्गवारी केली जाते, एक 6 स्तरीय वर्गवारी आहे, त्याच्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडे जास्त, जास्त आणि अत्यंत जास्त असे वर्गवारी आहे. आपण ज्यावेळेस याचं पृथक्करण करतो आणि याचा रिपोर्ट आपल्याकडे येतो त्या रिपोर्टनुसार आपण त्याची वर्गवारीही ठरवतो. मग नत्राचं प्रमाण किती आहे, मध्यम आहे, जास्त आहे, कमी आहे किंवा स्फुरद, हे प्रत्येक मूलद्रव्यांचं आपण असं प्रमाण ठरवलं जातं. मग यानुसार जर का नत्राचं प्रमाण कमी असेल तर म्हणजे अत्यंत कमी असेल तर 50% जास्त देणं गरजेचं आहे खतांचं प्रमाण, आणि जर का कमी असेल तर 25% हे खतांची मात्रा जास्त देणं गरजेचं आहे. खतांची मात्रा आपण कशावरून ठरवतो तर शास्त्रज्ञांकडून किंवा विद्यापीठाकडून प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी खतमात्राही ठरवलेली आहे. या खतमात्रेचं प्रमाण आपण देत असताना त्यामध्ये किती खत वाढवायचं आहे की कमी करायचं आहे हे आपण पृथक्करणानुसार किंवा अहवालानुसार आपण ठरवत असतो. मातीचं परीक्षण हे खूप अगोदरपासून फक्त हे प्रयोगशाळेमध्ये किंवा विद्यापीठांमध्येच होत होतं, मध्ये डिस्ट्रिक्ट सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये सुद्धा ह्यांचं परीक्षण होत होतं, परंतु ह्याचा अवेअरनेस म्हणता येईल किंवा शेतकऱ्यांमध्ये जागृती ह्याच्याबद्दल फार कमी होती. तर 2014-15 पासून ह्यासाठी खूप मोठं अभियान घेण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून हे प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा तालुक्यातल्या कृषी अधिकाऱ्यांना हे टार्गेट दिलेलं आहे आणि त्यापासून प्रत्येक शेतकऱ्याचा नमुना हा तपासणी करून झाला पाहिजे याकडे जातीने लक्ष देऊन आज जवळजवळ बहुतेक शेतकऱ्यांचं हे माती परीक्षण करून झालेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी फायदा हा होत आहे.
0: बरं, काही उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला की माती परीक्षणामुळे कशा पद्धतीने फरक पडलेला आहे?
1: कसं आहे, शेतकऱ्यांची नावं सांगता नाही येणार, परंतु बरेच शेतकऱ्यांनी मातीचा नमुना तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार पूर्वी ते कसं होतं की आता भाताचं पीक उभं आहे परंतु त्याच्यामध्ये हिरवटपणा कमी झाला आहे त्यामुळे म्हणजे ते डल झालेलं आहे थोडंसं, त्याच्यात नत्राची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्याला हे काही माहीत नव्हतं. शेतकऱ्यांना काय वाटायचं की युरिया वापरला पीक एकदम हिरवगार होईल म्हणून त्यांनी पिकामध्ये युरियाचा खताचा वापर केला, परंतु त्या खताला प्रमाण असं काहीच नव्हतं. मग यामध्ये ते जिथं आपल्याला 100 किलोच वापरायचे तिथे त्यांच्याकडून 200 किलो सुद्धा वापरलं जात होतं आणि यामुळे काय होतं की एकतर तुमचा खताचा अपव्यय होतोय, खताचा वारेमाप वापर होतोय, त्याच्यामुळे जमीन तुमची खराब होते, पाणीसुद्धा खराब होते, कारण की खतं ही पाण्यामध्ये विरघळून ते परत पाणी तुमचं वाहून जाते आणि पाण्याचे जे साठा आहे तो तुमचा त्याच्यामुळे खराब होतोय. आपल्याला पिण्यासाठी पाणी खराब येत आहे म्हणजे दूषित पाणी मिळतं आपल्याला, मग हे सगळे असे वेगवेगळे परिणाम त्याच्यावरती होतील. मग ज्यावेळेस आपण हे मृदा परीक्षण केल्यानंतर त्यांना सांगितलं की आपल्याला हे तुमच्या जमिनीमध्ये इतके अन्नद्रव्य घटक आहेत आणि त्यानुसार तुम्ही इतकेच खत टाकणं गरजेचं आहे, हे जेव्हा शेतकऱ्यांना समजलं त्यावेळेस त्यांच्या खताचा वापरावरती प्रमाण हे व्यवस्थित आलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलंय आम्हाला की आम्ही पूर्वी इतके खत टाकत होतो त्यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती पाहिजे तशी, परंतु आता प्रमाणात खत पडल्यामुळे त्या

0: व्यवस्थित वापर होऊन पीकही चांगलं येतं, त्यांचा आर्थिक बोजा जो आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि जमिनीचं आरोग्यही चांगलं राहिलेलं आहे. ह्या तिन्ही गोष्टींचा ह्याच्यामुळे फायदा झालेला आहे.
1: अच्छा, शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग कशा पद्धतीने आहे?
0: शेतकऱ्यांनी स्वतःहून मातीचा नमुना काढून हा प्रयोगशाळेत आणून देणं गरजेचं आहे आणि जर का ह्यामध्ये सहभाग घेतला तर त्यांना निश्चित फायदा होईल आणि त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा त्यांचं प्रॉफिट लेवल जी आहे ती वाढेल. याच्यामुळे
1: शेतकऱ्यांचा माती परीक्षणामध्ये सहभाग वाढावा किंवा सक्रियता वाढावी यासाठी शासनाकडून काही अभियान राबवले जातात का किंवा काही वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढलेल्या आहेत का?
0: निश्चितच शासनाने 2014-15 पासून प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन मातीचे नमुने घेऊन हे तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र या कार्यालयामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना अवेअरनेस प्रोग्राम हे घेतले जातात. आता सध्या सुद्धा चालू आहे संतुलित खतांचा वापर हे अभियान चालू आहे. यानुसार शेतकऱ्यांना आपण प्रत्यक्ष गावागाव जाऊन भेटी देऊन त्यांचे मेळावे घेऊन आपण त्यांना माती परीक्षणाबद्दलचा अवेअरनेस देत असतो आणि खतांचा वापर हा संतुलित प्रमाणात करण्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो. तसेच कृषी विभागाकडूनही यासाठी वेगवेगळे उपाययोजना ह्या केल्या जातात. आपण पाहिलं तर ॲग्रोवन यासारखी जी काही कृषी आधारित वृत्तपत्रं आहेत किंवा मासिक आहेत यांच्यामध्ये सुद्धा याच्यावरती लेख येतात शास्त्रज्ञांचे आणि आपण शेतकऱ्यांना याचा अवेअरनेस करण्यासाठी ह्या पद्धतीने सुद्धा माहिती ही पुरवत असतो.
1: बरं, म्हणजे माती परीक्षणामध्ये जर शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढला तर भविष्यात काय बदल दिसतील?
0: सर्वात मोठा बदल घडेल तो म्हणजे आपण जे ही रासायनिक खतं आपल्या इथे मिळत नाहीत आपल्याला ही बाहेरच्या देशांतून आयात करावी लागतात तर त्याचा जो आपल्या देशावरती येणारा मोठा जो भार आहे हा कमी होईल. दुसरी गोष्ट आहे की यामुळे शेतकऱ्यांचा खतांचा वापर प्रमाणात झाल्यामुळे तुमची जमिनीचं आरोग्य चांगलं राहील प्रथम आणि दुसरं त्यांना जे मिळणारं उत्पन्न आहे ती निश्चित चांगलं मिळेल. म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे पिकांचं येणारं उत्पादन हे सुद्धा वाढेल. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो.
1: गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर शेतामध्ये अतिरिक्त प्रमाणात होत होता. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचा बिघडलेला जो पोत आहे तो सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का?
0: निश्चितच मृदा परीक्षण रिपोर्टमुळे किंवा माती परीक्षणामुळे जमिनीत असणारे अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्याला समजतं त्यानुसार आपण खतांची मात्रा दिल्यामुळे निश्चितच तुमचा खतांचा वापर हा कमी होतो. जिथं जमिनीत अन्नद्रव्य कमी आहेत तिथे तुम्हाला खतांची मात्रा वाढवावी लागेल पिकांच्या उत्पादकतेनुसार. तसेच जर का तिथे जमिनीत अन्नद्रव्य जास्ती असतील तर आपल्याला खतंही कमी प्रमाणात द्यावी लागणार आहेत आणि जर का मध्यम प्रमाणात असेल तर आपला जो शास्त्रज्ञांनी दिलेला डोस आहे त्याप्रमाणे आपल्याला द्यायचं आहे.
1: म्हणजे यानुसार आपल्याला जमिनीचा पोत बॅलन्स
0: करता येतो निश्चितच. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीतही आपण करू शकतो. काही ठिकाणी जर का त्यांच्या कमतरतेच्या लेवलच्या खाली असेल तर आपल्या तिथेही सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे किंवा जमिनीतून देणं गरजेचं आहे.
1: बरं, क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त जमिनीसाठी कोणते उपाय केले जातात?
0: क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त मुळात आम्लयुक्त जमिनी म्हणजे काय तर ज्यांचा जमिनीचा सामू हा pH म्हणतो आपण त्याला हा 6.5 पेक्षा खाली आहे त्यांना आपण आम्लयुक्त जमिनी असे म्हणतो. तर आम्लयुक्त जमिनीमध्ये आपण खतं वापरताना मुळात आम्लयुक्त जमिनी ह्या कोकणातल्या जमिनी ज्या आहेत त्या आम्लयुक्त अतिवृष्टीच्या ठिकाणातल्या आणि इथे आपण जी खतं वापरायची आहेत ती विम्लयुक्त खतांचा वापर केला तर तो फायदेशीर ठरतो. जसे सोडियम नायट्रेट आहे, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट ह्या खतांचा आपण जर का अशा जमिनींमध्ये वापर केला तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तसेच ह्या आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी आपण चुनखडीचा वापर केला पाहिजे. चुनखडीचा वापर केल्याने ह्या तुमच्या आम्लयुक्त जमिनी आहेत ह्या उदासीन pH पर्यंत येतील आणि उदासीन pH सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही मुबलक प्रमाणात पिकांसाठी होत असते. तसंच क्षारयुक्त ज्या जमिनी आहेत यांच्यामध्ये सुद्धा जमिनीचा सामू हा 8.5 पेक्षा जास्ती असतो. हा खूपच विम्लतेच्या दृष्टीने असतो आणि याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं म्हणजे जवळ 15% कमी असतं सोडियमचं प्रमाण. परंतु ह्याच्यात क्षारांची प्रमाण जे आहे ते मात्र 4 dSi जास्त असतं. हे पिकांना बिलकुल उपयुक्त नाही आहे. हां, ह्या क्षारयुक्त जमिनी ज्या आहेत ह्या आपल्याला मुळात पहिले त्या जमिनीमध्ये चर खदून त्यातले पाणी काढून टाकण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था ही व्यवस्थितरित्या करावी लागते. ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवावे लागते आणि त्याच्यामध्ये क्षार विरघळून हे आपले निचरावाटे काढून टाकले जातात. तसेच विहिरीतील आणि बोरवेलमधील पाणी जे आहे हे आपण तपासणी करून शक्यतो बोरवेलचं पाणी त्या जमिनीसाठी न वापरलेलं चांगलं राहतं.

0: आता सध्या फिल्टर युनिटचे सुद्धा वापर वाढलेला आहे, तर आपण त्याच्यातून फिल्टर करून त्याचे क्षारतेचं प्रमाण बॅलन्स ठेवून आपण ह्या जमिनीमध्ये पाण्याचा वापर करू शकतो. तसेच अजून आच्छादनांचा वापर केला तर तुमच्या जमिनीतून जे इव्हॅपोरेशन होऊन जमिनीतील क्षार वरती येऊन त्याचे जे वरती प्रेसिपिटेट तयार होतात हे होण्याचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे आच्छादनांचा वापर वाढवलात, हिरवळीची खते जमिनीमध्ये टाकलीत तुम्ही, तर त्याचा अंतर्भाव झाल्याने जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची जी घडण आहे ती सुधारते आणि तुमच्या जमिनीतले असणारा जो क्षारता आहे ती कमी व्हायला मदत होते.
1: बर, काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहेत, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा माती परीक्षण करण्याची आवश्यकता असते का?
0: हो, आवश्यकता ही सर्वांनाच आहे. कारण की ज्यावेळेस सेंद्रिय पद्धतीने तुम्ही शेती करताय पण तुमच्या जमिनीमध्ये असणारे घटक हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यांचं प्रमाण कमी आहे जास्त आहे, त्याच्यानुसार तुम्ही सेंद्रिय पद्धतीने सुद्धा उपाययोजना करू शकता. म्हणून माती परीक्षण करून घेणं हे गरजेचंच आहे.
1: बरं, शेतकरी बंधूंनो, पिकाच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीचं बियाणं आणि मुबलक पाणी आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर माती परीक्षणालाही तितकंच महत्त्व आहे. तर आजच्या कार्यक्रमात सर तुम्ही आलात आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर सचिन कारले यांच्याशी साधलेला संवाद आपण आत्ताच ऐकलात. माझावर माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं पी साळवराम यांचं गीत, संगीत वसंत प्रभू.
3: सप्तपदी हे रोज चालते उठाते, छटजन्मी ते हो माझे नाते. सप्तपदी हे

0: समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोतेहो, कामगार म्हटला तर विविध कारखान्यात काम करणारा, मग ती खदान असो की निरनिराळे कारखाने असोत. आता कारखाने म्हटले तर केमिकलचे कारखाने, मेटल्सचे कारखाने, आपण विविध उद्योगांमध्ये वाहनांचे कारखाने, वाहनांचे पार्ट्स तयार करणारे कारखाने, वस्त्रोद्योग मधील कार्य करणारे कारखाने, आणि अशा या कारखान्यात काम करणारे कामगार पुरुषच नव्हे तर स्त्रिया सुद्धा आज या विश्वात आहेत, अर्थात कामगार विश्वात. आणि महिला कामगार म्हटला तर महिला कामगारांच्या काही वेगळ्या समस्या सुद्धा असतात, आणि या समस्या सामाजिक पण असतात. तेव्हा आज महिला कामगारांच्या समस्या ज्या सामाजिक आहेत आणि त्यावर कोणकोणते उपाय आहेत याचे निरासरण करण्यासाठी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत, ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत, ज्यांनी PhD हे सोशोलॉजी या विषयात केलेलं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी त्यांना PhD प्रदान केलेली आहे, आणि मागील 17 वर्षापासून त्या निर्धन पाटील वाघाय कॉलेज लाखनी जिल्हा भंडारा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे समाजशास्त्र अभ्यासाच्या अभ्यास मंडळाची त्या सदस्य आहेत नागपूर विद्यापीठामध्ये, आणि कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळामध्ये सदस्य म्हणून तसेच PhD गाईड म्हणून त्यांच्याकडे सध्या 5 विद्यार्थी PhD कार्य करून राहिले आहेत अशा या डॉक्टर अनुराधा खाडे, आणि समाजातील समाज कार्यामध्ये सुद्धा त्या सक्रिय सहभाग घेणाऱ्या आहेत बरं का. तर डॉक्टर अनुराधा मॅडम, तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: आकाशवाणीचे श्रोते हो, माझा सगळ्यांना नमस्कार.
1: तर कामगार बंधू आणि भगिनींनो, आपण जाणून घेऊया आज महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावर उपाय. तर मॅडम, आपला पहिला प्रश्न एक साधारण प्रश्न म्हणजे असा की आज बघा, महिला कामगार प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत आणि अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कामगारांचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे. तर तुमच्या माहितीप्रमाणे आज कुठल्या क्षेत्रात महिला कामगार या जास्त प्रमाणात कार्य करून राहिलेत?
2: आज महिला कामगार आपल्याला विविध उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करताना दिसून येतात. काही क्षेत्रामध्ये तर महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या पेक्षाही आपल्याला जास्त दिसून येतात. त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि रेडीमेड कपड्यांचा उद्योग आहे, यामध्ये शिवणकाम आहे, गार्मेंट फॅक्टरी आहे, सूतगिरण्या आहेत, भरतकाम करणे आहे, या अशा वस्त्रोद्योगाच्या याच्यामध्ये बऱ्याच महिला कामगारांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अन्न प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये छोटे छोटे कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, पापड मसाले लोणची तयार करणे आहे, बेकरी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, फूड पॅकेजिंग आहे, यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील महिलांचं प्रमाण किंवा कामगारांचं जे प्रमाण आहे महिला कामगारांचं, ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या क्षेत्रामध्ये पण आता महिला आलेल्या आपल्याला दिसून येतात. आरोग्य सेवा क्षेत्र, यामध्ये नर्स आहे, आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर लॅब टेक्निशियन आहे, अशा सुद्धा महिला कामगार कार्यरत आहे. त्यानंतरचं मोठं क्षेत्र म्हणजे आता शिक्षण क्षेत्र आहे, याच्यामध्ये IT कार्यालय आहे, कॉल सेंटर आहे, डेटा एंट्री करणे किंवा बँकिंग आहे, ई कॉमर्स आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला महिला कामगार दिसून येतात. शहरी भागाचा जर विचार आपण केला आता तर आपल्याला जास्तीत जास्त महिला कामगार या मॉल्समध्ये, मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये सेल्स गर्ल्स म्हणून किंवा कॅशियर म्हणून कार्य करतानी दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचा आज महिला कामगारांचा जो जास्त वर्ग जो आहे तो घरगुती आणि असंघटित क्षेत्रामध्ये जास्त कार्यरत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये घर भांडी करणे, धुणं करणे, त्याचबरोबर स्वयंपाक करणे, साफसफाई करणे इत्यादी अनेक कार्यामध्ये आज महिला कामगार आपल्याला दिसून येतात.
1: बरोबर आहे, कारण आपण तसा विचार केला तर आज आपली भारताची लोकसंख्या आपण जर पकडली तर त्याच्यातली अर्धी लोकसंख्या जी आहे ती महिलांचीच आहे.
2: बरोबर.
1: आणि महिलांचं विश्व पण हे थोडं वेगळं आहे. जरी आपण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर एक मुलगी कोणाची तरी मुलगी आहे, मग शिक्षण झाल्यानंतर आणि मग कोणाची तरी सून होते
2: आणि मग पुन्हा कोणाची तरी आई
1: होते. हा नाही, म्हणजे कोणाची तरी पत्नी होते पण ती जन्मजन्माची आई सुद्धा होते. आणि आजच्या तारखेला

0: आपण असा विचार केला की बघा इतकी महागाई वाढून गेलेली आहे की माणसाच्या पुरुषाच्या एका पगारात काही भागत नाही.
1: बरोबर.
0: मग त्यामुळे आता महिला सुद्धा पुढे आल्या की आपल्याला काहीतरी कमवलं पाहिजे आणि कमवणं मिळून तो त्या कुटुंबाला हातभार लागतोय आणि म्हणूनच या सगळ्या महिला आज या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आणि आपलं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. कुठेतरी कार्य करत राहावं. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा माझ्या डोक्यात असा आला मॅडम की बघा आता महिला कामगार या संघटित पण आहेत. आताच तुम्ही सांगितलं की संघटित आणि असंघटित. तर संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे विभागल्या गेलेल्या आहेत याबद्दलची थोडी माहिती आमच्या कामगार मंडळींना सांगाल.
1: बरोबर, हा छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता यामध्ये संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र म्हणजे काय ते बघू. संघटित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी निश्चित पगार मिळतो, कामाचे नियम असतात आणि सुट्या आणि सरकारी सुविधा सुद्धा त्यांना दिल्या जातात यालाच आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. जसं याच्यामध्ये सरकारी कार्यालय आहे, बँका आहेत, शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी करणे आहे, रुग्णालय आहे किंवा मोठे कारखाने आहे. या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये ज्या महिला कामगार काम करतात त्याला आपण संघटित क्षेत्र असं म्हणतो. आणि असंघटित म्हणजे ज्या ठिकाणी ठराविक सुरक्षा स्त्रियांना दिल्या जात नाही किंवा महिला कामगारांना दिल्या जात नाही आणि ज्या सुविधा मिळतात त्या सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांना तिथे पुरविल्या जातात तर त्यालाच आपण असंघटित क्षेत्र असं म्हणतो. याच्यामध्ये जसं की शेतीकाम आहे, घरकाम आहे, बांधकाम मजुरी आहे, शिवणकाम आहे किंवा लघु उद्योग आहे. या क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्या महिला कामगार त्यांना असंघटित क्षेत्र असं म्हटलं जातं.
0: पण आज मला वाटते दोन्हीकडे आपण असा विचार केला तर संघटित क्षेत्र मध्ये जास्त महिला काम करणारे आहेत की असंघटित क्षेत्रामध्ये जास्त आहेत आपण असा आकड्यांचा विचार केला तर
1: असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग महिला वर्ग हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आपल्या जर भारताचा आपण जर रेशो बघितला विचार केला तर आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा महिला कामगारांचा वर्ग हा जास्त दिसून येतोय.
0: अच्छा, बरोबर आहे. कारण आजच्या तारखेला आपण बघतोय आजच्या प्रत्येक घरामध्ये म्हणा, प्रत्येक कुटुंबियांमध्ये म्हणा, घरकाम करण्यासाठी मोलकरणीचं काम करणारे, घरची साफसफाई, धुणी भांडी करणाऱ्या सुद्धा महिला प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतात. आणि बहुतांश मला वाटतं ह्या सगळ्या खेड्यातील किंवा इतर प्रांतातील आलेल्या महिला आहेत ज्यांना स्थलांतर होऊन आलेले आहे. बरं, पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारायचा वाटतो मॅडम की बघा आता संघटित क्षेत्रातील महिला कामगारांना त्यांच्या काही वेगळ्या समस्या असतात. कामगार म्हटला तर 24 तासातनं काम करणारा कामगार आहे, 3-3 शिफ्ट मध्ये सुद्धा काम करणारे कामगार आहेत, मग त्यात महिला सुद्धा आहेत काही कामगार, तर यांच्या काही सामाजिक समस्या अशा काही असतात का?
1: हो, आज जर आपण संघटित क्षेत्र बघा किंवा असंघटित क्षेत्र, इथे जो महिला वर्ग काम करतो आहे, कामगार जो वर्ग आहे, त्यांना कामाचा जो समस्या आहे किंवा सामाजिक समस्या ज्या आहे त्या दोन्हीकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कामाचा ताण, जो संघटित क्षेत्रामध्ये जो कामाचा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो तो आज त्यांना त्यांच्यावर जास्त आलेला आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जी पदोन्नती होते, संघटित क्षेत्रामध्ये पदोन्नती केल्या जाते, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. आज जरी आपण की स्त्री पुरुष समान आहे तरी कुठे ना कुठे तरी भेदभाव केला जातो. त्यांचं जो कार्यस्थळ आहे तिथे त्यांचा लैंगिक छळ सुद्धा केला जातो. बऱ्याच महिला याच्याबद्दल बोलत नाही परंतु त्यांचा कार्यस्थळी लैंगिक छळ केला जातो. त्याचबरोबर त्यांची जी रात्रपाळीची जी ड्युटी असते त्याच्यामध्ये त्या असुरक्षित असतात, त्यांना पूर्ण सुरक्षितता मिळत नाही. आणि घर आणि नोकरी हा जो दुहेरी ताण आहे हा सुद्धा महिला कामगारावर असलेला आपल्याला दिसून येतो.
0: बरोबर आहे. कारण आजच्या तारखेला आपण म्हणतो आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणू आपण, जसं आता आजच्या तारखेला बस कंडक्टर सुद्धा महिला आहेत.
1: बरोबर आहे.
0: त्याचप्रमाणे
1: बस
0: ड्रायव्हर पण आता बनलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता ज्या ठिकाणी मेट्रो सिटी आहे, मेट्रोची रेल आहे म्हणा किंवा एक्सप्रेस ट्रेन सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा महिला पायलट म्हणूया, महिला ड्रायव्हर म्हणूया, म्हणजे एक्सप्रेस ट्रेनच्या म्हणतोय आणि लोकल ट्रेन्सच्या वगैरे, त्या सुद्धा महिला आलेल्या आहेत. आता ह्या 18 ते 20 तास या लोकल चालू असतात मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी, मेट्रोपॉलिटन सिटी ठिकाणी, आणि मेट्रो सुद्धा, लोकल मेट्रो सुद्धा पुष्कळ ठिकाणी आलेले, तिथे पण महिला आलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये जाणाऱ्या ज्या हवाई सुंदर्या आहेत,
1: आता पायलट पण
0: स्त्रिया पण आलेल्या. आता हे विमानात 24 तास सुरू असतात जाणाऱ्या येण्याचा. त्या दिवशी पण बघा मी असंच विमानतळावरनं येत असतो आणि एका जणाने सांगितलं एका टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशांनी, अरे बोले मेरे को 2 बजे की फ्लाईट है, मुझे शारजा जाना है, बोले नागपूर से शारजा. तर बर्डे टॅक्सीवरून त्या टॅक्सी चालकांनी प्रायव्हेट टॅक्सी चालकांनी एका कस्टमरला घेतलं. बोले म्हणजे 12 बजे मला रिपोर्ट करणं पडतंय, बोले आप मेरे को जल्दी से पोहोचाव. घेतलं व सहज म्हणून त्यांच्याशी गप्पा मारल्या महिला कामगार. तर त्या हवाई सुंदर होत्या. मुझे बोले कोई वक्त का ये तकाजा नाही आहे बोले, असं तिने सांगितलं. आणि म्हणे आम्हाला म्हणे 2 तास आधी फ्लाय होण्याच्या 2 तास आधी आम्हाला एअरपोर्टला रिपोर्टिंग करावं लागतं. दिवस नाही रात्र नाही काहीही नाही, म्हणे कुठल्या फ्लाईटला जी ड्युटी लागली त्या पर्टिक्युलर एअरलाईन्सच्या यायला ते आम्हाला पूर्ण कम्प्लीट करावी लागते.
1: बरोबर.
0: तर त्यांचं जेवण खाण्याचा वेळ पाळत नाही ते, झोपण्याचा वेळ सुद्धा त्यांना नसतो असं त्यांच्याकडनं ते कथित झालं. सहज म्हणून असंच बोललो. बरं, पुढचा प्रश्न पुन्हा असं विचारूस वाटतं मॅडम की बघा, असंघटित क्षेत्रातील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर मानल्या जातात. जसं आता तुम्ही सांगितलं की महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ होतो, रात्रपाळीतील असुरक्षितता त्यांना असते, तर अशा काही गंभीर मानल्या जाणाऱ्या समस्या याबाबत आपण काय सांगू शकाल?
1: याचं उत्तर तर होय आहे, कारण असंघटित क्षेत्रामधील महिलांच्या समस्या या अधिक गंभीर असलेल्या आपल्याला दिसून येतात. तशा संघटित क्षेत्रामध्ये स्त्रिया या शिक्षित आहेत, बऱ्याच प्रमाणात त्या शिक्षित झालेल्या आहेत, तसं असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यांना मिळणारं हे वेतन फार कमी असतं, त्याचबरोबर त्यांच्या नोकरीची सुरक्षितता त्यांना प्रदान केली जात नाही, त्यांच्या आरोग्याच्या कुठल्याही सुविधा त्यांना याच्यामध्ये दिल्या जात नाही, त्याचप्रमाणे जास्त शारीरिक श्रम त्यांना हे करावे लागतात. कारण आपण बघितलंय की असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर वर्ग हा बांधकामाचं काम करणारे आहे, शेतामध्ये काम करणारे आहे, घरगुती कामं करणारे आहे, त्याच्यामध्ये त्यांना शारीरिक श्रम हे जास्त लागतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी त्यांना सामाजिक सुरक्षा सुद्धा दिल्या जात नाही, त्याचा सुद्धा अभाव दिसून येतो. म्हणून यांच्या समस्या या आपल्याला असंघटित कामगारांच्या समस्या या जास्त असलेल्या समाजामध्ये दिसून येतात.
0: बरं, पुढचा पूर्ण प्रश्न असा विचारूस वाटतो की बघा, आता ज्या महिला ज्या ठिकाणी कार्यस्थळी काम करत आहेत, एका विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करणाऱ्या म्हणा किंवा कुठल्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या, तर अशा कोणत्या सामाजिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते?
1: जसं की लिंगभेद आहे, म्हणजे स्त्री पुरुष लिंगभेद आताही आपल्या समाजात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर वेतनातील असमानता आहे, हा मुख्य प्रश्न आपल्याला सांगावा असं वाटतो याच्यात. त्यानंतर लैंगिक छळ, स्त्रियांचा लैंगिक छळ हा बऱ्याच ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता याचं जे उदाहरण म्हणायचं असेल तर ते अशोक खरातचं जे प्रकरण आहे ते आपण याला जोडू शकतो नक्कीच. त्याच्यानंतर मानसिक ताण, आजकाल सगळ्याच कामाचा मानसिक ताण हा स्त्री कामगारांना दिसून येतो. त्याच्यानंतर अपुरी सुरक्षा आहे, आणि त्याचबरोबर बाल संगोपन सुविधांचा सुद्धा अभाव आहे. कारण आता बाळ छोटं 6 महिन्यापर्यंत संघटित क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुट्ट्या मिळतात, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा सांभाळण्याचा जो प्रश्न येतो तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे बाल संगोपनाच्या सुविधा आहे त्यांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे या बऱ्याचशा अशा सामाजिक ज्या समस्या आहेत त्यांना सामना करावा लागतो.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देणे महिलांना तरी मला वाटतं जरा जडत जाते असं वाटतंय.
1: बरोबर आहे.
0: तर मॅडम आपण थोडासा आता ब्रेक घेऊया. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर अनुराधा खाडे बजाईत ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत आणि त्यांची मुलाखत चालली आहे आणि आपला विषय आज आहे महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय. तर मॅडम आपण थोडा विरंगुळा घेऊया आणि विरंगुळामध्ये आपण आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत थोडं ऐकूया. आणि ते आवडीचं गीत कुठलं पण चालेल, देशभक्ती गीत, भक्ती गीत, कुठलं मराठी चित्रपटातील, हिंदी चित्रपटातील, तुम्ही तुमच्या मुखातून थोडं जर थोडं म्हणून दाखवलं तर आमच्या कामगार मंडळींना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: चालेल. माझं आवडीचं मराठी गाणं आहे रुपेरी वाळू उत्तम.

0: आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं गीत हे नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे जाऊया मॅडम. आता
1: हो चाल.
0: आता बघा मॅडम, महिलांनी स्वतःच्या विकासासाठी अशा बऱ्याच काही गोष्टींना एक विचार त्यांचा असतो की आपल्याला आपला विकास झाला पाहिजे, आपल्याकडे काही साहित्य घ्यायचं असतं, त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची असते, टीव्ही घ्यायचा असतो, घर पण बांधायचं असतं आणि स्वतःसोबत काही बचत सुद्धा करायची असते कुटुंबासाठी, मुलांसाठी.
1: बरोबर.
0: आणि स्वतःसोबत त्यांच्या घरच्यांचं सुद्धा आरोग्य सांभाळायचं असतं. अशा वेळेस अशा महिला कामगारांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
1: माझ्या मते महिलांनी शिक्षण, सर्वात पहिले तर महिला कामगार जरी असेल तरी त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांच्या कौशल्याचा विकास करायला पाहिजे. बऱ्याच महिलांमध्ये विविध गुण असलेले आपल्याला दिसून येतात, तर त्या कौशल्यांचा विकास त्यांनी करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची, जे आपलं शरीर ज्याच्यावर चालतं ते आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याचबरोबर कुटुंबाला हातभार लावायचा आहे म्हणजे आर्थिक बचत हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो महिला कामगारांनी करायला पाहिजे. त्याचबरोबर कायद्याची माहिती त्यांनी ठेवायला पाहिजे. छोटा मोठा का असेना कुठलाही गुन्हा जर त्यांच्यासोबत घडतो आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती महिलांनी ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास तो त्यांनी बाळगायला पाहिजे. आणि या गोष्टींना महिलांनी प्राधान्य द्यायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी जपायला पाहिजे.
0: बरोबर आहे, कारण आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला, मग ते महिला असो वा पुरुष असो, आपला स्वतःचा विकास करणे हे महत्वाचं ठरतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया मॅडम. तर पुढचा प्रश्न असा पुन्हा विचारायचं वाटतो आहे की बघा, आता ज्या ठिकाणी महिला कामगार या कार्य करण्यासाठी कार्यस्थळी आहेत आणि अशा वेळेस काही वेगळ्या समस्या जर निर्माण झाल्या त्या कार्यालयात म्हणा, त्या कार्यस्थळी म्हणा, फॅक्टरीमध्ये म्हणा, तर अशा वेळेस महिलांनी काय केलं पाहिजे?
1: ज्या ठिकाणी महिला कामगार काम करत आहे आणि त्यांना जर कुठे दाद मागायची असेल कुठल्या गोष्टीसाठी, तर त्यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ अधिकारी किंवा व्यवस्थापनाकडे तक्रार करायला पाहिजे. त्यानंतर महिला तक्रार निवारण समिती हे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडे त्यांना दाद मागता येते. त्याचबरोबर कामगार संघटना किंवा महिला आयोगाची सुद्धा त्यांना मदत घेता येते. आपण आता बघतो की प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या संघटना तयार झालेल्या आहे, त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांना मदत मिळू शकते. त्याचबरोबर पोलीस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांच्याकडून मदत घेता येते. त्याचबरोबर कायद्याची सुद्धा मदत त्यांना घेता येते. आणि आता महत्वाचं म्हणजे महिला हेल्पलाईनचा वापर सुद्धा आपल्याला करता येतो, म्हणजे प्रत्येक महिलेसाठी आता महिला हेल्पलाईन सुरू झालेली आहे, त्यांना त्या हेल्पलाईनवर स्वतःसाठी दाद मागता येते.
0: बरोबर आहे, कारण प्रत्येक ठिकाणी महिला कामगारांना असो की पुरुष कामगार असो, काहीतरी घटना घटत असतात आणि त्या घटनांना सामोरे त्यांना जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे ही पण एक महत्वाची बाब आहे. बरं, पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की बघा, आता महिला कामगार या जर संघटितपणे आल्या आणि त्यांनी एकत्रीकरण केलं स्वतःचं, तर मला वाटते त्यांच्या समस्या या चांगल्या प्रकारे सोडवू शकतील.
1: बरोबर आहे,
0: तर अशा कोणत्या पद्धतीने आपण या समस्यांना सोडवू शकू?
1: सर्वप्रथम तर महिलांनी संघटना स्थापन करायला पाहिजे किंवा त्यांनी एकत्रित यायला पाहिजे. कुठल्याही समस्येचा सामना करण्यासाठी त्यांनी एकत्रित यायला पाहिजे, आपल्या समस्या मांडायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की कुठे लैंगिक छळ होतो आहे तर

0: त्या महिला बोलत नाही, दुसऱ्यांना सांगत नाही, तर अशा ज्या समस्या आहे त्या महिलांनी एकत्रितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये जागृती कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे एकमेकींना की नाही आम्ही तुझ्या सोबत आहो, जर तुझ्यावर असा काही प्रसंग येतो आहे तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी सुधारणा करू, आणि कायदेशीर मार्ग म्हणजे स्वतःहून पुढाकार घेण्यापेक्षा कायदेशीर मार्गाचा वापर केलेला कधीही चांगला असतो, आणि त्या मार्गाने जर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांच्यासाठी जास्त चांगला होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या आपण सोडवल्या जाऊ शकतात.
1: बरोबर आहे, कारण आता कामगार जर संघटित राहिला तर त्यांची एकी राहते,
0: आपण म्हणतो ना एकीचं बळ
1: हे खूप मोठं आहे आज, आणि कुठल्याही क्षेत्रात एकीचं बळ कुठल्याही समस्यांना अगदी हमखासपणे तोंड देऊ शकतं.
0: बरोबर आहे.
1: तर मॅडम आपला आता वेळ पण संपत आलेला आहे, पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूस वाटतो, तो म्हणजे आजच्या महिला कामगारांना, मग त्या संघटित असो की असंघटित असोत, अशा महिला कामगारांना तुम्ही असा कोणता महत्वाचा मोलाचा संदेश प्रदान करणार?
0: आपल्याकडे अशी म्हण आहे, स्त्री शक्ती हीच समाजाची खरी शक्ती आहे, त्यामुळे महिलांनी शिक्षण घ्यावं, आत्मविश्वास आणि एकजुटीच्या बळावर स्वतःचे हक्क ओळखावेत, त्यांचे जे स्वतःचे हक्क आहेत ते त्यांना मिळायलाच पाहिजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वावलंबी आणि सक्षम जीवन जगावं, इतकंच माझं महिला कामगारांना आज सांगायचं आहे मला, की त्यांनी स्वतः एकजुटीने स्वतःच्या बळावर आपले हक्क ओळखायला पाहिजे, आणि स्वतः कुठल्याही जर त्यांच्यावर अन्याय होतो आहे तर स्वतःहून त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
1: बरोबर आहे, कारण आज भारतीय संविधानानी महिलांसाठी पण एवढे अधिकार दिलेले आहेत, पूर्वी जे अधिकार नव्हते ते अधिकार आज संविधानानी भारताला दिलेले
0: आहे. बरोबर,
1: आपण जर तसा विचार केला तर पूर्वी स्त्रियांना प्रॉपर्टीचा सुद्धा अधिकार नव्हता, तो संविधानाने दिलेला आहे, व्होटिंगचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, शिक्षण सुद्धा घेण्याचा अधिकार नव्हता पण तो भारतीय संविधानाने स्त्रियांना प्रदान करण्यात
0: केलेला आहे.
1: खरोखर, तर आज मॅडम तुम्ही महिला कामगारांना सामाजिक दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय याबाबतची बरीच काही माहिती तुम्ही आज आमच्या कामगार मंडळींना पुरवलेली आहे, विशेषतः महिला कामगारांना. आमच्या कामगार मंडळींतर्फे आणि स्पेशली महिला कामगारांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो, तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे सुद्धा आपले शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगारांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, कामगार सभा. या कार्यक्रमात आपण महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कामगार सभेचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजिंठा या चित्रपटासाठी उर्मिला धनगर, कल्याणी साळुंखे आणि सहगायकांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत, संगीत कौशल इनामदार यांचं.

अजिंठा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलत. आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं आणि चित्रपट प्लॅटफॉर्म.

फोटोकॉपी या चित्रपटातलं आदर्श शिंदे यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे प्रफुल्ल कार्लेकर यांचं.

0: शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मितवा या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या YouTube चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. पुढचं गीत ऐकण्याआधी एक निवेदन. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना दिल्या आहेत त्या अशा, एकटं राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या, घर थंड ठेवा, पडदे शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओलं कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20 अंश सेल्सिअस पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होतं. याचबरोबर काही गोष्टी टाळणंही आवश्यक आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणं टाळा. दुपारच्या वेळेत जड कामं टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणं टाळा. चहा, कॉफी, मद्य किंवा जास्त साखर असलेली शीतपेय घेणं टाळा. जास्त प्रथिनं असलेलं किंवा शिळंही खाऊ नका आणि मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनामध्ये सोडू नका. मोठ्या सभा किंवा क्रीडा स्पर्धा दरम्यान सुद्धा काळजी घ्यायची आहे ती अशी की गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडवू शकते. सहभागी व्यक्तींनी सतत पाणी पीत रहा आणि लक्षणांकडे लक्ष द्या. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उर्फी या चित्रपटाचं. ऋषिकेश कामेरकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं गीत. संगीत आहे चिनार महेश यांचं. चित्रपट उर्फी.

0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण उर्फी या चित्रपटासाठी ऋषिकेश कामेरकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंगेश कांगणे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं चिनार महेश यांचं. याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत मालिका विशेष अंतर्गत बोहाडा आणि आदिवासी लोककला भाग 7.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत बोहाडा आणि आदिवासी लोककला. आज ऐकूया या मालिकेचा भाग 7
2: कांबड गाणी आणि वाघ डेरा.
1: संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगडे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगी.
2: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार. कांचन ऐकतेस का हो? या वाद्याचा आवाज काहीसा वेगळाच येतोय. कसलं वाद्य?
2: अगदी वेगळाच.

0: कांचन, नाशिक जिल्ह्यामधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या या आदिवासी भागामध्ये आपण जिथे आलेलो आहोत, किती घनदाट अरण्य बघ इथे.
1: हो, म्हणजे दूरवर पर्यंत दिसतंय. आपण ज्या भागात बसलो आहोत तिथे बाजूबाजूला सगळी शेत जमीन वगैरे आहे, म्हणजे लगेच अरण्याचा भाग नाही आहे सुरू, पण दूरवर ते दिसतंय.
0: म्हणजे जे डोंगर वगैरे दिसतात ते असे हिरवाईनी नटलेले आणि त्या हिरव्या रंगामध्ये वेगवेगळ्या छटा, जसं आपण मागे त्याबद्दल बोललो. आणि पुराण काळातल्या दंडकारण्याचा हा एक भाग आहे, त्यामुळे इथे घनदाट जंगल असणं अगदी स्वाभाविक आहे.
1: दिनेश, काय आहे की अनेक पिढ्यांपासून ते आदिवासी नांदतायत आणि या जंगलाबद्दल त्यांना अत्यंत प्रेम आहे, कृतज्ञता आहे. बरं वाईट ओलं सुखं जे काही त्यांना मिळतं ते त्या निसर्गाकडून घेऊन ते इथे सुखासमाधानात आहेत.
0: म्हणजे अगदी प्राथमिक गरजा आपण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा इथपासून
1: पाणी,
0: हा, त्यांच्या मनोरंजनापर्यंत, म्हणजे वाद्य त्यांची किंवा त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा या जंगलाचे उल्लेख येतात.
1: कारण या जंगलातूनच त्यांना जगण्याचं एक साधन मिळतं, आस्था मिळते, श्रद्धा मिळते.
0: आणि म्हणून बघ, वनसंपदेला हे लोक देवासमान मानतात.

0: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
1: चंद्रदेवजी निंबारी.
0: आता हे हा जो कार्यक्रम आपण बघितला कांबड गाणी, याच्या मागची परंपरा काय आहे?
1: याची मागची परंपरा जी आहे ते ती देवादीपकापासून जे देव आणि आपण मानव जे देवास उत्पत्ती झाली ह्या मानवाची त्यांच्याबरोबर हे नारायण देवाचे तीन प्रकार आहे. एक नारायण देव म्हणजे आदिवासींचा, हा आदिवासी ते नारायण देवाला मानतात. एक नारद हा मुनी महंत आहे, संत महंत आहे, असं तीन प्रकार आहेत. तर तीन प्रकारामधून नारद मुनी जो आहे तो संत आहे, माळकरी वैष्णवपंथाचा. आणि हा नारायण देव जो आहे ना, तर हा आदिवासींची परंपरा कुलदैवत. तर मग ह्या आदिवासींनी जन्म झाल्याबरोबर हा डोंगराला शेती करायचा. शेती करत असताना शेती करता तो जंगलामध्ये रात्री पण राहायचा. रात्री ते राहत असताना हा राक्षस, जंगली राक्षस जंगलामध्ये राहायचा. आणि त्याने हे माणसाची वास्तविक त्याचा ते आंघोळ घण वास आलं त्याला, राक्षस आलं. आणि तो जंगलामधून ते मानव गवसत न्यायचा. मग तो माणूस गवसत ते जो शेतकरी होता त्याच्या शेतीच्या जवळ गेला. गेल्यानंतर हा माणूस बसलेला होता शेतीजवळ. नंतर याने हल्ला केला त्याच्यावर. मग हल्ला केल्यानंतर हा कासावी झाला, म्हणजे घाबरला. मग आता मला कोण सोडवील? माणूस त्या ह्या ठिकाणी आहे, तो जंगलात हो ना, आता मला सोडवणारा कोण? नंतर हे नारायण देवाची त्यांनी धावा केला, म्हणजे त्याची विनवणी केली. विनवणी केल्यानंतर हा नारायण देव त्याला प्रसन्न जागेवर झाला. जागेवर झाल्याबरोबर लगेच मग त्याने त्याचा त्याला वाचवला. वाचवल्यापासून मग ही दैवत त्याची ते माणसं आपले आदिवासींची ती दैवत झाली, मानला. ते दिवसापासून त्यांनी पाय पडला, हात जोडल्यानंतर तुझा मी आता कविता, तुझा कार्यक्रम मी सदैव करीन.
2: आणि कांचन, हे आदिवासी लोक वेगवेगळी धान्य पिकवतात, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, वरी आहे, बाजरी आहे, काही भागामध्ये गहू सुद्धा घेतला जातो.
3: हा, उडीद आहे.
2: आणि उडदापासून छान पदार्थ पण बनवतात. नागली यासारखी ही पिकं हे लोक घेतात. आणि या सगळ्या धान्यांना मुख्य म्हणजे हे देव मानतात.
3: किती मार्मिक आणि किती सुंदर ही कल्पना आहे.
2: त्यासंबंधी एखादी कथा किंवा आख्यायिका यांच्यामध्ये नक्कीच प्रचलित असणार. कांचन,
3: आपण काय करूया, आपण आता इतक्या वेळ त्यांचं गाणं ऐकलेलं आहे आणि ते काय म्हणतात वगैरे ते सगळं काही आता आपण, तू बोललास मी बोलले, ते सगळं अगदी सविस्तरपणे त्यांनाच विचारूया.
0: हे जे कांबड गाणी जी गायली जातात, त्या कांबड गाण्यांमधून कणसरी देवीची आराधना केली जाते, तिला प्रसन्न करून घेतलं जातं. तर त्याच्यामागची काय आख्यायिका? ही कणसरी देवी कुठेतरी हरवली होती, लपून बसली होती, प्रसन्न करून घेतलं नारायण देवांनी, अशी काहीतरी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे
1: मग? ती गोष्ट अशी आहे, मग ती कणसरी अगोदरही होती.
3: आधी कणसरी म्हणजे कोण?
1: आपण जी नागली, वरी, भात, उडीद, कुळीद, गहू, बाजरी, ह्या ते प्रत्यक्ष तिचे साथीदार. या जसं आपला ग्रुप आहे असा त्यांचा ग्रुप. मग ते देवांच्या जवळ असताना त्या भरपूर त्यांचा धान दरव्या पिकायला लागला. जास्त झाल्यानंतर श्रीमंती वाढली. मग तांदळाचा पीठ दळायचा, असे भिंती धवळ्या दिसा चांगल्या दिसण्यासाठी ते भिंतीला लावायचे. पीठ नाही का उडदाचा आपण खादला, त्या दळायचा आणि नदीला जायचा, त्याचा बांध भरायचा आणि त्या उडदाची पिठानी बांध लिपायचा आणि मच्छी मारायची. म्हणजे मग ते चांगल्या या उडीद उडदाची डाळ, तुडीची डाळ गोड लागत नाही. मग मच्छी मारून आणून तसे खायची. अशा तिचं फार आवकडा केल्या. आणि संडासला झाल्यानंतर गोळ वाळायचं पिठाचं, संडास करायची आणि बुंडा पुसून फेकून द्यायचा. त्याचं काय झालं तर कडूकांद, जे आता कडूकांद जे आहेत ना ते पिठाचं कडूकांद झालं. आणि ते वाज माजवतात ना ते सुद्धा झालं. असं ते वाई गेली नाही ती कणसरी, तिनं जेलमच घेतला. 18-12 वनस्पती कणसरीपासून उत्पत्ती झाली. जशी जशी ती जिकडे फेकून दिली तशी तिची उत्पत्ती झाली. मग ती उत्पत्ती झाल्यानंतर कणसरीचा माई मावल्या स्वयंपाक कराय बसायच्या, चुलीमध्ये भाकरं टाकायची, खाली घालायची, एकूण कुलती फाटी ढकावायची. मग ती जाळायची. जाळण्यानंतर तिचा फार मोठा हाल केला. मग कणसरीचं वाईट वाटला. नंतर मग ही हे नारायण देवाला भेटली. नारायण देवाला भेटली, त्याच्या पत्यानं दिलं, देवा तू अधिपतीचा देव आहेस, पण माझी फार मोठी अडचण झाली, आता मला जायचं आहे. पानदेवाला पण भेटले, अग्निदेवाला भेटले.
3: पानदेव म्हणजे
1: पाण्याचा देव. त्यांना जे जे तिचं भावबंध होते तिचं पालन, तिचे पोषण पालन करायची, त्यांना भेटली. नंतर त्यांचा दर्शन घेतला, ही रागा गेली. रागा गेली तर मोठे सागरात लपून राहिली. मग तिला शोधण्यासाठी ते 30 कोटी देव धावा द्यायचा, पण कोणाला सापडले नाही. ते वेळेस हा नारायण देव हुंग्या सर माग्या सर पुढं घालून त्यांच्या नंतर हात गेला. मग याने ही कणसरी समुद्रात मोठे सागरात शोधून आणि ही आणली. तिला मग ती अनेक अनेक प्रकारचा हार्ट खेल करून दाखवला ना, अशा अनेक प्रकारचा खेळ केला.
4: हा म्हणजे दिनेश आपण पाहिलं की त्यांनी जो एक राक्षस आणला होता मग अशी त्यांनी राक्षसाचा उल्लेख केला की धनुष्यबाण होता हातामध्ये आणि त्या राक्षसाच्या त्या धोत्रामध्ये राख होती ती त्यांनी इकडे तिकडे फेकली म्हणजे भीती दाखवली.
1: नंतर मग ती शोधली त्यांनी मग त्यांनी नाचून असा हात थापड्या फोडून नाचून ती कणसरी डोळे उघडत नसेल नंतर ती नग्न झोपत होती. नंतर मग तो प्रत्येक शक्तीचे शरा हिरायला पाय पडायचा तरी ती डोळे उघडत नाही.
5: कणसरीसाठी 17 ढोंग करून पाहिलं
4: तिला हसवायला
5: तरी ती हसत नाही.
1: नारायणदेव जो आहे ना हा राक्षस झाला वाघ झाला सिंह झाला कोल्हा झाला सगळे जे जंगली जंगली प्राणी
5: आहेत असा त्यांनी
1: अवतार घेऊन पाहिला नाचून पाहिला सगळी वेडाय करून पाहिली नंतर मोठी वेडाय केली मग काय विचित्र त्यांनी नाच काम गायन काम केला. नंतर मग तिला हसू वाटला डोळे लावेल तिला हसू वाटला नंतर मग डोळे उघडलं मग ती मग ते नारायण देवाने ही कणसरी 24 दाना 18 वर्णा आणली ते आतापर्यंत तुमची आमच्या जवळ ही कणसरी आहे आणि नांदतन याचे पुढे राहणार आहे
4: त्यामुळे आपल्याकडे एवढी धान्य पिकतात.
1: हो
4: खूप सुंदर कथा आहे ही.

0: आणायचे.
1: चामडं कशाचं असतं?
0: गाईचं.
1: आणि मग ते कसं लावतं माहितीये? वाळवायला वगैरे लागतं का? कोरडं करायला
0: लागतं ना? आपले पाण्यात भिजवायचं.
1: भिजवायचं?
0: भिजवायचं, एकदम नरम करायचं. नरम केल्यानंतर मग ते बरोबर आकारात आपले दोरीना बांधून घ्यायचं.
1: बर.
0: बांधून घ्यायच्यानंतर मग तिला थोडासा भोक्सा पाडायचा.
2: ही दोरी कशाची असते?
0: हे आपली सुताची. सुताची दोरी राहते ती मग आपल्या त्याचे पोवायची. नंतर मग तो आपले भोपळा नाही राहतो. भोपळाचं दोन्ही भाग काढायचं.
1: मागचा
0: भाग काढायचा आणि मागचा भाग काढायचा. जो आपले अहंकारात भाग राहतो ना तेवढाच घ्यायचा.
1: म्हणजे दुधी भोपळा म्हणताय तुम्ही? लांबट असतो.
0: हा, लांबट भासत असतो. मग त्याचे दोन्ही भाग पुढचा मागचा काढून घ्यायचा आणि आपले मध्यम भाग घ्यायचा.
1: म्हणजे एक मोठ्या नळीसारखा आकार होतो त्याचा.
0: ते मग आपले त्याला ती दोरी ओवायची. नंतर मग ते नारायण देवाचं हे वाद्य
2: वाद्य आहे. तुम्ही चामडं बांधलं आहे त्याच्यावर एक छोटासा चामड्याचा तुकडा दिसतोय. अजून तो शिवलाय तुम्ही
0: चामडं
2: आणि आरपार त्याला भूक पाडून ओवून घेतलाय.
0: ते म्हणजे सटकून नाही येऊ म्हणून त्याला थोडस एक तुकडा चामड्याचा परत त्याच्यावर टाकून घ्यायचं.
2: आणि त्याचं दुसरं टोक हे तुम्ही या भोपळ्याच्या मध्ये बांधलेलं आहे. म्हणजे घुसवून त्याला काय आतमधन तेही सटकू नये म्हणून काय केलं?
0: मग आपले बांबूची काडी राहते नाही का? बांबूची काडी थोडीशी ती मध्ये बांधून घ्यायची म्हणजे ते सटकून येऊ नये म्हणून.
2: आणि दिनेश, तू पाहिलंस का हे ते वाजवत असताना ते जे हातामध्ये भोपळा धरलाय तो डाव्या हातात धरलाय आणि उजव्या हातात ते वाजवतायत.
1: आणि ते वाद्य जे आहे तयार केलेलं
2: आपल्या काखेत धरलेलं आहे आणि ते वाजवतायत. तर ते आपण एखादं एक तारा किंवा कसा वाजवावा तो बोटानी वाजेल, पण या चारही बोटांनी ते झन झन असं वाजवतायत. आणि हातातला भोपळा जो आहे तो पुढे मागे पुढे मागे करतायत.
1: त्यामुळे
2: त्याचा जो नाद आहे तो बदलतोय आणि त्याच्यामुळे ही गंमत येते आहे. दिनेश, ही जी कांबड गाणी गातायत ना, ज्या वाद्याच्या सुरावर गातायत ते विलक्षण वाद्य, त्याला काठ असं म्हणतात, हो ना?
0: हा, तर मग आपले ते भोपळेचा भाग राहतो ना तो, नंतर चामडीचा ते नाद समोर घ्यायचं. म्हणजे भोपळेचा नाद आपले वाहून घ्यायचं.
1: म्हणजे जी दोरी तुम्ही बांधलेली आहे ती तारेसारखी तुम्ही वापरता?
0: ते डाव्या हाताने थोडीशी आवाज घ्यायचा आणि
1: ती ते हलवल्यानंतर त्या चामड्यावरून त्याचा आवाज
0: मग आपले एके बोठाने त्याच्यावर.
2: छान छान. आणि तुमच्या ह्या कांबड नाच किंवा कांबड गीत ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या तुमच्या बहिणी आया बाया सगळ्या गायला बसल्या आहेत, तर त्यांच्याशीही बोलूया.
3: ते ना आम्ही कधी मधी बसतोय आणि आम्हाला सटझट करून तोड नाही देत आहे. हा दोन शब्द येत आहे ना, आता ते एक शब्द सांगला तर बाई दोन शब्द येत आहे त्याच्यात, मग आम्हाला तोड देता नाही.
2: म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबरीने गाता की तुम्ही त्यांना तोड देता? काय म्हणायचं तुम्हाला?
3: तोड देते.
2: तोड देता?
3: हा, तोड देते. म्हणजे तिकडे दोन शब्द येत आहे ना आणि इकडे एकाच शब्द येतो.
2: हा, इथे जे तुटक तुटक वाटत ना आपल्याला,
3: तुटक
0: कसं काय ते आपले नारायण देव कसं राहतं, नारायण तिकडे बोलायचं, नारायण देव तिची पत्नी लक्ष्मीपती राहते, म्हणजे तिना कसं दोन शब्द बोलायचं ते असं भाग आहे.
1: म्हणजे नारायण देव आणि लक्ष्मीपती यांच्या संवादातून हे गाणं पुढे पुढे जात.
2: म्हणजे लक्ष्मा आणि लक्ष्मीपती असं म्हणायला पाहिजे. खरं तर चांगली माहिती सांगितली.
1: मला एक सांगा, मगाशी तुम्ही सांगितलं की ही तुमची कणसारी माताजी आहे ही रागावली होती आदिवासींवरती, तर ती रागावू नये यासाठी आदिवासींनी काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे तुम्हाला वाटतं?
4: फार जपून वागायला लागलं. कणसारी कधी पायाखाली आली तर तिला उचलायचा, पाय पडायचा आणि तिची चांगली मिशागत करायची.
2: पायाखाली आलेली कशी कळते?
4: ती अजिबात म्हणजे कशी कधी कदाचित जर पायाखाली आली जर तर मग ती लगेच अशी उचलायची आणि पाय पडायचा.
2: पण कणसरी म्हणजे काय आली पायाखाली?
0: नागली, वरी, भात
4: सगळी.
2: कुठलंही धान्याचं पायाखाली आलं तर
4: धान्य, पण ती कणसरीच आहे. गहू म्हणा, बाजरी.
3: तुम्ही आता गहू बाजरी पिरत असेल ना तर तुम्ही काही आडवडला तुमचे पूजा पातरी देते त्यांना. आणि काही लोक माहिती नाही मग त्याचं काहीच करत नाही. त्या बाया आम्ही तिकडे येतो ना कामाला, त्या मग शेण्या बाया त्या सांगून धावतोय आमच्या इकडे.
2: म्हणजे ही जी सगळ्या निसर्गाच्या विषयीची जी कृतज्ञता आहे, हा कृतज्ञतेचा भाव फार मोठा आणि मार्मिक आहे.
1: की या आदिवासी लोकांच्या दृष्टीने ही धान्य किती महत्वाची आहे. एक तर हे खूप कमी प्रमाणात त्यांना मिळत असतात आणि कष्ट करून मिळवली जातात.
2: तू फार मोलाची गोष्ट बोललायस की ही जी गोष्ट त्यांना मिळते ती कष्ट करून मिळते. ज्या ठिकाणी कष्ट न करता ती मिळते तेव्हा त्याची वज राहत नाही, त्याची किंमत उरत नाही.
4: जो आम्ही कष्ट करणारा आदिवासी आहोत तर आम्हाला जर समजा थोडीशी कणसरीची नुकसान झाली तर आमचे डोळे लगेच पाणी येतं. तिची हेळसांड होते म्हणून आम्ही सगळी नागली देत नाही. जरी वाळेला 8 दिवसाची भाकर असली तरी आम्ही टाकत नाही. किंवा आंबेल जर भात असला तरी आम्हाला खा, तो जर टाकला तर मग ते मागचा परंपरा सांगली ना, हे तशी जर हळसांड केली तर कणसरी रागान जाते, मग आम्हाला त्याचा फार हाल होतात. त्याच्यामुळे हे आमच्या आदिवासींनी कांदमुळी खाऊन अन्न हे दिवस काढलं. मग ती आठवण परंपराची आठवण आम्हाला आहे.
2: बरोबर बरोबर. छान छान. धन्यवाद धन्यवाद.

0: दिनेश, या कांबड गाण्यांच्या सोबत टाळ, म्हणजे ज्याला आपण मंजिरी म्हणू किंवा असं, ते एक वाद्य आहे आणि त्याखेरीज आहे तो शंख. त्यामुळे एक वेगळीच मजा येते, नाही का?
1: खरंय कांचन, तू म्हणतेस ते.
0: आता आपण चल पुढे जाऊया.
2: थांब थांब थांब, हा आवाज तू ऐकतेस का? कसला आवाज आहे हा?
0: अरे काय रे, वाघोबासारखं गुरगुरणं वाटतंय.
2: घाबरू नकोस, घाबरू नकोस. हा इथल्या आदिवासींच्या एका वाद्याचा नाद आहे.
0: एका वाद्याचा?
2: हो.
0: मग नाव काय त्याचं?
2: या वाद्याचं नावच आहे वाघडेरा.
0: वाघडेरा म्हणजे काय? चक्क वाघ डेरे दाखल झालाय की काय?
2: तर काय, या वाघाचा म्हणण्यापेक्षा या वाद्याचा आवाज अगदी हुबेहूब वाघासारखा वाटतो.
0: अरे अरे बापरे बाप, चल आपण त्यांच्याशी बोलूया.
2: मुळात काय आहे कांचन, की वाघाचं अस्तित्व ही एका परिपूर्ण जंगलाची एक खूण असते.
0: कारण काय की हा जंगलाचा सम्राट घनदाट जंगलामध्येच राहत असतो ना.
2: या इथे आपण ध्वनिमुद्रणासाठी जेव्हा आलो कांचन, तेव्हापासून मला या गोष्टीबद्दल कुतूहल होत. काय
0: की इथल्या जंगलात अजूनही वाघ वगैरे आहेत का वगैरे, म्हणजे आता पटेरी वाघ तर नव्हे पण बिबट ज्याला म्हणायचं ते आहेत का? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे आदिवासी लोक आहेत ना दिनेश, ते वाघाला सुद्धा देवच मानत असणार. कारण ते कणसाला धान्याला देव मानतात, या हिरव्या निसर्गाला देव मानतात. तर वाघ म्हण किंवा इतरही पशु पक्षी हे त्यांचे देव असतात, दैवत असतात.
2: म्हणजे अवघ्या चराचरामध्ये किंवा निसर्गामध्येच हे ईश्वर पाहतात आणि त्याला ईश्वर मानतात.
0: म्हणजे आपण खूप काही वाचतो आणि खूप शिक्षण घेतो आणि निसर्गाकडे पाहतो आणि त्या निरीक्षणातून मग आपण लक्षात घेतो की हे सगळं चराचर सृष्टी ही सगळी एकच आहे. या सगळीकडे एकच ते तत्व भरलेलं आहे. कोणी त्याला परमात्मा म्हणेल, कोणी ईश्वर म्हणेल, कोणी असं काही म्हणेल, निसर्ग देव आहे हा, तर हा यांचा देखील निसर्ग देव आहे. आणि त्यासाठी खूप काही शिक्षणाची गरज इथे आहे असं मला दिसत नाही,
2: अजिबात नाही. आणि कांचन, तुला हे सगळे आध्यात्मिक विचार सुचण्याचं कारण म्हणजे या वाघाचा आवाज असं मला वाटतंय. वाघडेऱ्याविषयी त्यांच्याशी बोलूया का?
0: त्याच्याविषयी खरंच खूप कुतूहल वाटतंय मला. या महिला व किती जमल्यात आणि बोलूया त्यांच्याशी.

0: तुमचं नाव काय?
1: कासूबाई ररवडे.
0: कासूबाई, तुम्हाला सुना आणि नाचसुना सुद्धा आले असतील. नाही,
2: निकार आहे.
0: तर किती वर्षापासून तुम्ही गात आहात?
1: वाडावडिलांपासून
0: गात आहे, लहानपणापासून गात आहे. तुमचं नाव काय?
2: सैनाबाई गोपीनाथ दरवडे.
0: हे जे वाद्य आहे त्याच्याविषयी माहिती आपण घेऊयात.
3: म्हणजे मला एक जाणव

0: की अगदी साध्या साध्या वस्तूंपासून, घरामध्ये ज्या वस्तू आपण वापरतो त्याच्यापासून ही वाद्य यांनी तयार
1: किती
0: केली आहे.
1: सुंदर वाद्य आहे आणि कसं वाजतंय. जसं काही मला तर वाजायला लागलं तर वाटलं की असं वाघ गुरगुरल्यासारखं.
2: तोच आहे ना,
1: वाघच आहे.
3: वाघ जवळ येतो असा जेलून आम्ही गावाला, तर मग रात पडते तर मग तसं वाघ आडवा होतो, मग ते उतारायचा आणि तसे गाणं म्हणायचा, तहा मग वाघ बाजूला जातो.
0: अरे वा,
1: हा
0: किती छान आहे.
3: आणि यावर हवा येते आणि मग ते दातानी असा कोंबडा चावून टाकत.
1: दातानी कोंबडा
2: चावून, दातानी चावून टाकायचा कोंबडा. घ्या लागत
0: कोंबडा, घ्यायला लागतो. अच्छा,
1: तुम्ही कोंबडा विकत घेणार, या ओव्या गायला सुरुवात करणार आणि ओवी गात असताना अंगात वगैरे येतं का? कुणाच्या अंगात येत?
2: वारकरी.
1: बरं, मग त्यांनी तो कोंबडा चावायचा. बरं, म्हणजे अशा प्रकाराने तुम्ही त्या वाघाला तो कोंबडा अर्पण केला असं असं त्याचं एक प्रतीक आहे.
3: वाघदेव अंगात येतो तर मग हे आम्हाला तर 12 दिवसात फिरवायला लागतो आणि मग बारा गाव हा मग त्याला पूजा द्यायला लागते.
1: पण मग आता तुम्ही बारा गाव हिंडा, म्हणजे हे माठ घेऊन तुम्ही
3: हिंडणार?
1: पण तिथे जाऊन काय, कोणते कोणते गावात जाणार?
3: आम्ही आता यंद खडकी, घोटी हिरा, मानकापूर, गांडोळपाडा, पोंडेचा माळ, चिरेचा पाडा, रायतळा, हे मानकापूर, शिंगदर, हेदपाडा, तोंडवळ, भेपेठ आणि हे बारापाड उस्तळेच.
1: पण म्हणजे तुम्ही असं काही करता का त्यात की तुमच्याकडे हा वाघ आला आणि त्याचं भय तुम्हाला वाटलंय तर त्याचं शांती केली आणि हे संकटाचं जे हे माठ आहे हा दुसऱ्या गावाला नेऊन सोडून दिला, असं काही त्याच्या मागे आहे का?
3: नाही नाही, हा आमच्या गावातच ठेवायचा. मग दुसऱ्या टायमात अजून ते 12 दिशाला काय अजून फिरवाय नाही यायचा.
1: मग 12 गावातले लोक तुमचं काय स्वागत करतात, कसं करतात?
3: मग ते हे येत आहे ना पंच, मग तो वारकरी तिकडे बसतो, मग त्याला गाणं म्हणला ना काय वारकरी येतो तिकडून, मग ते कोंबडा चावून टाकतो काय. मग
1: प्रत्येक गावातच ना
3: वाघदेव आहे. ते
1: कुठे आहे वाघदेवच देऊळ आहे का?
3: देऊळ नाही, असा झाडात राहतो.
1: कुठ्याला झाडामध्ये
3: बारी आहे ना, ही बारी हनुमत पाडेची बारी आहे. तठ
1: कोणतं झाड?
3: सागाचा झाड.
0: पण याच्या मागे काय म्हणजे हेतू असेल यांचा, की वाघाबद्दलची भीती जी माणसाला वाटते त्या भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी वगैरे असं काही आहे का?
1: भीतीपासून मुक्तीसाठी भक्ती.
0: हा, चांगली आहे युक्ती.
1: सगळ्या बायका आता हे जे डेऱ्यावर ओव्या गायल्या, तर तुम्ही सगळे वारली का काय?
3: नाही, वारलीच सगळे.
1: तुमचं गावच?
3: गावच आमचं,
1: गावच वारली. म्हणून तर तुमच्या डेऱ्यावर ही वारली चित्रकलाच दिसते. हे काय डेऱ्यावर काढलंय नक्षी चित्र?
3: तर मग ओळखा ना, आम्हाला सांगा तुम्ही.
1: आम्हाला नाही ते कळत आहे, काहीतरी दिसतंय.
3: डोंगरच्या मावले आहेत सगळ्या. वाघ आहे, नाग आहे, गाय आहे, वासरू आहे, चांद आहे, दिवस आहे,
1: हे सगळं काढलेलं आहे. हा बरं, मग हा डेरा जो आहे हा पाण्याने भरलाय का रिकाम आहे?
3: रिकाम आहे. त्याच एक रुपया टाकलाय, एवढं दान टाकलंय, पुंजारीनी दिलंय, हे फिरवाय बा तुम्ही, नियेचा गाडवा आहे.
1: त्याच्या वर जे पान बांधलंय ते मला वाटतं पळसाच आहे का?
3: सागा.
1: सागाच आहे. हा, तुमचा हा जो वाघदेव आहे हा सागामध्ये असतो.
3: सागा.
1: बरोबर. तर मग या सागाच्या पानाला एकच पान आहे की 2-3 पान आहे?
3: दोन आहे.
1: दोन पान आहेत. त्याच्या मधल्या जी देठ असत
3: शिर आहे,
1: त्या शिरेला तुम्ही दोरा बांधलेला?
3: दोरा बांधलाय.
1: आणि त्या दोऱ्याला वर मोरपीस, अख्खा मोरपीस, बाकी सगळं त्याची पिसाचा भाग काड्या काढून टाकून नुसती त्याची जी मधली देठासारखी काडी जी आहे मोरपिसाची ती धरली आणि मोरपिसाच्या काडीचाच खाली आकडा करून त्या पानाच्या दोऱ्याच्या आकड्यात घातलाय.
3: घातलंय.
1: आता तुम्ही पाणी लावून लावून वाजवताय सारखं?
3: हा, मग पाणी लावाच लागत आहे.
1: तसा वाजणार नाही
3: ना वाज.
1: बरं बरं बरं बरं, एकदा दाखवा कसा वाजतोय.
3: वाजव.

0: आणि हा जो माठ आहे हा मातीचाच असायला पाहिजे,
1: मातीचाच,
0: काळा नको, लालच पाहिजे,
1: लालच पाहिजे.
0: बर, स्टीलचा माठ का नाही चालणार? आता स्टीलच्या, पितळ्याच्या, तांब्याच्या,
1: देवाधर्माला चालत नाही, मातीचाच पाहिजे.
0: त्याच्यातनच आवाज चांगला येतो,
1: येतो
0: है ना,
1: आवाज चांगला.
2: बर बर, मग मायबायानो आता तुम्ही काही आणखीन

0: पण मला असं सांगा की हा वाघडेरा बारा गावी फिरवायचा किंवा त्याची पूजा करायची, प्रतिष्ठापना करायची, ती नेमकी केव्हा?
1: दिवाळीची जर वाघ बारस येते ना, त्याच्यात 12 दिवसात त्याच्यावर वाघाचा थापन करायचं आहे.
0: मार्गशीर्षामध्येच फक्त फिरायचं. वाघ बारस म्हणजे वसुबारस असते, त्या दिवशी वाघ बारस असेल यांची, है ना.
2: तुमचं नाव काय?
3: राघव लोकसुमन दरवळे.
4: कंचन, मगाशी तू या आयाबायांशी बोलत होतीस आणि यांच्या ओव्या जेव्हा चालू होत्या त्यावेळेस ह्या भाऊंच्या अंगामध्ये वाघ आलेला होता आणि तो वाघासारखा घाव घाव घाव असा आवाज काढत होता आणि नखांनी अशी जमीन वगैरे उकरत होता.
0: अरे बापरे, मला नाही ते पाहायला मिळालं, पण थांबा जरा, मला ह्यांना काही अजून विचारायचंय. ही टोपली सारवलाय
5: गाईचे शेणाने
0: आणि त्याच्यामध्ये तुम्ही भात ठेवलाय, त्याच्यात डेरा ठेवलाय. भात कशासाठी ठेवायचा तिथे?
5: तकल तो वातीचे भात ठेवायचं.
0: आणि डेऱ्याच्या आत काय आहे?
5: त्याच्यात 1 रुपया आहे, एवढस तांदूळ
6: थोडंसं तांदूळ.
0: मग ते कशासाठी ठेवायचे?
6: ते त्याला
5: जामीन म्हणून ठेवायचं,
0: देवाला जामीन ठेवायचा त्याच्यात.
6: मोकळा नाही यायचा रिटा.
0: बर, हा जो डेरा आहे हा इतर कुठल्या कामासाठी नंतर वापरायचा नाही?
3: अजिबात नाही, पाणी सुद्धा त्याच्यात पिऊ शकत.
5: 12 दिवस लागतंय ना, ते तर तो बांधायचा,
6: नंतर ते ठेवूनच द्यायचं. घरात ठेवायचा नाही, तो जरा बाजूलाच ठेवायचा. तो वाघ येतो ना त्याच्यावर, मग ते वाघ पाहून जातो. रानातला वाघ आला ना तर ते मडक सांभाळून तो जातो, दर्शन घेऊन जातो. मग घरात ठेवायचं नाही, असं भीतीला बाजूलाच ठेवायचं.
0: सोनाभाई, तुम्ही नेहमी डेरा वाजवता की?
7: अर्धन बर्लन वाघांचे वाजवते.
0: तुमच्यापैकी सगळ्यांना वाजवता येतो म्हणजे मला पण येईल?
6: सगळ्यांना येईल.
0: बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेतला हा होता 7वा भाग, कांबड गाणी आणि डेरा वादन. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे, मुख्य कलाकार सुरेश दरोडे, काळीबाई रामा दरोडे आणि सहकारी, सहभाग दिनेश आडावतकर, बाह्य ध्वनी मुद्रण निनाद वेंगुर्लेकर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संकी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचे स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी विभागांना माहिती दिली. नीट परीक्षेबाबत संपूर्ण जबाबदारीचा भाव असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या NTA ची पूर्ण फेररचना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं की 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विनोद वखरे यांचं गायन, राग गावती, ताल विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात आणि तराणा 3 तालात. बोल विलंबित आस लागी तुम्हारे चरण के, द्रुत हमरी पार करे साई. त्यानं तबला साथ केली आहे निलेश खोडे यांनी आणि हार्मोनियम साथ केली

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. यात आपण ऐकलात विनोद वखरे यांचं गायन, राग गावती, ताल विलंबित गत एक तालात, द्रुत गत तीन तालात, तराणा तीन तालात. त्यांना तबला साथ केली होती निलेश खोडे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती श्याम देशपांडे यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोतेहो आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आजचा हा दिवस खूप खास आहे, कारण आज आपण साजरा करतोय स्वदेशी दिन. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्याचा संकल्प, आपल्या त्या कष्टकरी हातांचा सन्मान आणि आत्मनिर्भर भारताकडे टाकलेलं एक मजबूत पाऊल. जेव्हा आपण स्वदेशी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला आठवतो तो आपला दैदिप्यमान इतिहास आणि स्वातंत्र्य लढा. पण आजच्या 21व्या शतकात भारताचा तरुण नागरिक म्हणून जेव्हा आपण या शब्दाकडे पाहतो तेव्हा स्वदेशीचा अर्थ फक्त इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर आज स्वदेशी म्हणजे आपल्या देशाची संस्कृती, आपला समृद्ध वारसा आणि आपले स्थानिक उद्योग आणि आपल्या मातीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींवरचा नितांत विश्वास बनला आहे. मित्रांनो, महात्मा गांधींनी स्वदेशीचा विचार मांडला तेव्हा त्यामागे फक्त आर्थिक विचार नव्हता, तर देशाला स्वाभिमानी बनवण्याची एक भावना होती. आणि आजच्या काळात स्वदेशीचा अर्थ हा अगदी व्यापक झालेला आहे. स्थानिक व्यवसाय, भारतीय उद्योग, गावागावातील लहान लहान कलाकार, महिला बचत गट आणि महत्वाचं म्हणजे युवा उद्योजक अर्थात स्टार्टअप्स, या सगळ्यांना साथ देणं म्हणजेच खरं स्वदेशी आहे. म्हणूनच आजच्या स्वदेशी दिनानिमित्त आपण या स्वदेशीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच देशप्रेमाची भावना जागवणारी सुंदर सुंदर गाणी देखील ऐकणार आहोत. सो स्टे ट्यून्ड, ऐकत रहा युववाणी. मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, हे गाणं ऐकलं की आपल्या मातीचा सुगंध आजूबाजूला आणि मनात देखील दूरपर्यंत दरवळतो. मित्रांनो, स्वदेशी दिन हा फक्त एक दिवस नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात बदल घडवण्याची एक प्रेरणा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 29 मे हाच दिवस आपण स्वदेशी दिवस म्हणून का ओळखतो? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली आणि 29 मे 1906 रोजी कलकत्ता टाउन हॉलमध्ये ठराव झाला की परदेशी माल नको, स्वदेशीच हवा. रवींद्रनाथ टागोर, बिपिनचंद्र पाल हे रस्त्यावर उतरले. दुकानदारांनी विलायती कापड जाळलं, विद्यार्थ्यांनी परदेशी पेन फेकले आणि हा दिवस भावनेचं कृतीत रूपांतर झालं तो दिवस आहे. तेव्हा स्वदेशीचे 4 खांब होते. पहिलं म्हणजे स्वदेशी वस्तू, त्यात भारतीय कापड, मीठ, साखर या वस्तू होत्या. दुसरं म्हणजे स्वदेशी शिक्षण, ब्रिटिश शाळांवर बहिष्कार आणि बंगाल नॅशनल कॉलेज हे सुरू झालं, ही म्हणजे आजची जाधवपूर युनिव्हर्सिटी. तिसरं म्हणजे स्वदेशी न्याय, इंग्रजी कोर्ट नको, पंचायत समितीने न्याय मिळायला हवा. आणि चौथं स्वदेशी भाषा, सगळी कामं बंगाली, हिंदी, मराठी या भाषेतून व्हावी असा आग्रह होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दिवशी भावनेचं कृतीत रूपांतर झालं. पण थांबा, 1906 चा स्वदेशी आणि 2026 चा स्वदेशी सेम आहे का? तर 1906 चा युथ हा नकार देऊन लढला, हे नको म्हणाला, आणि आजचा हा युथ स्वदेशी म्हणजे नकार नाही तर निवड असं म्हणणारा आहे.

मित्रांनो, आज आपण ऑनलाईन खरेदी करतो, ब्रँड्सच्या मागे धावतो, पण आपल्या आसपास तयार होणाऱ्या उत्कृष्ट वस्तूंकडे आपलं किती वेळा लक्ष जातं? आपल्या महाराष्ट्रातली पैठणी, कोल्हापूरची चप्पल, वारली कला, हातमागावरील कपडे ही सगळी फक्त उत्पादनं नाहीत तर आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जर प्रत्येक तरुणाने व्होकल फॉर लोकल ही भावना स्वीकारली तर हजारो नवीन छोट्या उद्योगांना नवीन ताकद आणि नवीन दिशा मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवूया की स्वदेशी म्हणजे फक्त भारतीय वस्तू विकत घेणं नाही तर भारतीय विचारांना आणि मेहनतीला साथ देणं आहे. आज भारतातील अनेक तरुण स्टार्टअप सुरू करत आहेत. कोणी ग्रामीण भागात रोजगार निर्माण करतंय तर कोणी पर्यावरणपूरक उत्पादनं देखील तयार करतंय. आणि त्यामुळेच मेड इन इंडिया ही आता फक्त ओळख राहिलेली नाही तर ती जगभरात गुणवत्ता आणि विश्वासाचं एक प्रतीक बनत आहे. आणि त्यामुळेच आपण वापरत असलेली प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाच्या स्वप्नांना बळ देत असते.

मित्रांनो, किती सुंदर भावना आहे ना या गाण्यात. देशापासून दूर असतानाही मन मात्र आपल्या मातीशी जोडलेलं राहतं. तसंच मित्रांनो, स्वदेशी दिन आपल्याला एक जबाबदारीही सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीत आपणही योगदान द्यायला हवं. आज भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, औषध निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि म्हणूनच आजचा तरुण जर भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवेल तरच उद्याचा भारत आणखी सक्षम बनेल. चला तर मग आजच्या स्वदेशी दिनी एक छोटासा संकल्प करूयात. जिथे शक्य असेल तिथे स्वदेशीलाच प्राधान्य देऊया. आणि मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देशप्रेम हे फक्त घोषणांमधून व्यक्त होत नसतं, तर आपण केलेल्या छोट्या छोट्या कृतींमधून देखील दिसून येतं. जेव्हा आपण एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतो तेव्हा भारतीय कलाकारांच्या कलेला आपण दाद देत असतो. जेव्हा आपण गावातल्या एखाद्या छोट्या उत्पादनांचा अभिमानाने वापर करतो तेव्हा फक्त आपण व्यवहार करत नाही तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ते उत्पादन बनवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वप्नांना बळ देत असतो. त्यामुळेच स्वदेशी ही फक्त चळवळ नाही तर आपलेपणा जपण्याची भावना आहे. आणि ही भावना प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणं हीच आजच्या स्वदेशी दिनाची खरी गरज आहे.

मित्रांनो, व्होकल फॉर लोकल ही केवळ एक घोषणा नाही, तर तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या सणासुदीला स्थानिक कुंभाराकडून मातीची पणती विकत घेतो किंवा आपल्या मित्राला भेट देण्यासाठी भारतात तयार झालेली एखादी वस्तू निवडतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत एक छोटंसं पण महत्त्वाचं असं योगदान देत असतो. चला तर मग आजच्या या स्वदेशी दिनानिमित्त आपण एक नवा दृष्टिकोन स्वीकारूया, आपल्या देशातल्या निर्मितीचा अभिमान बाळगूया, स्थानिक उत्पादनांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊया आणि आपल्या दैनंदिन जीवनात देखील स्वदेशीचा सूर छेडूया.

0: तर मित्रांनो, आजच्या या स्वदेशी दिन विशेष युववाणी कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं की स्वदेशी म्हणजे फक्त खरेदी नाही, तर आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली एक भावना आहे. आणि त्यामुळेच स्थानिक कलाकार, छोटे उद्योग, महिला बचत गट, शेतकरी आणि युवा स्टार्टअप या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजेच खरं राष्ट्रनिर्माण. चला तर आजपासून अभिमानाने म्हणूया की स्वदेशी स्वीकारू आणि आत्मनिर्भर भारत घडवू.
1: कांधे पे सूरज

तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. मी आशा करते की आजचा कार्यक्रम आणि आजचा हा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या उत्साहाबरोबर. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद आती रही.

आताच आपण ऐकलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. यानंतर ऐकूया बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मन स्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते. त्यासोबतच श्रोते हो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातनं जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो, अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंतारोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये एक थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम. ऍक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ दातांशी संबंधित झालं, पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
1: बरोबर आहे.
2: तर त्या तोंडातलं आतमधलं जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण एक फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
1: पर आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
1: बरोबर.
2: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीच्या आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय. अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केलं जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
1: बरोबर.
2: कारण कसं असतं बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिॲक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं.
1: बर.
2: त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट हे चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
1: अच्छा.
2: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे, जे की सिस्टमिक डिसीजेस म्हणू शकतो.
1: बर.
2: फॉर एक्झाम्पल डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्यां लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, हे वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
1: बरोबर.
2: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसीजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे. तर अशा प्रकारची ही कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
1: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे, अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत तर त्यांच्या लक्षणांवर प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे, त्याविषयी काय सांगाल?
2: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतोय, दात दुखायला लागलंय, दातांना कळ लागते, सेन्सिटिव्हिटी झाला म्हणतोय आपण, थंड गरम खाल्ल्यावर दात ठणकतात आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप कळ लागते दातांना, पेशंटची कंप्लेंट असते, तर त्यानंतर हिरड्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नॉर्मल हिरड्या या बघा गुलाबीसर रंगाच्या असतात, कोरल पिंक कलर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, पण हळूहळू त्या हिरड्या लाल दिसायला लागतात, हिरड्यांना सूज यायला लागते, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून पू येणं. ब्रश देखील पेशंट दातांना लावू शकत नाही, बोट जरी लावलं तरी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतं.
3: बापरे.
2: त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये हिरड्यांवर असा फोड दिसतो ज्याच्यातून पू येत राहतो.
3: बापरे.
2: त्यानंतर तोंडाची दुर्गंधी असते, दातांवर कीटन जमा होणे, अल्सर्स येतात तोंडामध्ये, ओठावर, जिभेवर. आणि बऱ्याच वेळा असं असतं की तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणं ही मौखिक रिलेटेड पण असतात आणि सिस्टमिक रिलेटेडही असतात. की काही रिनल डिसऑर्डर्स आहेत, काही डायबिटिक सारखे आजार आहे की ज्याच्यामुळे तोंडाला एक पर्टिक्युलर स्मेल येतो,
3: बरोबर,
2: जे आपण बॅड ब्रीथ म्हणतो. मग हे सगळे लक्षणं आपल्याला योग्य नसेल मौखिक आरोग्य, तर हे आपल्याला मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात.
3: अच्छा, यावरची जी निदान आणि उपचार पद्धती आहे याविषयी आपण काय सांगाल?
2: सर्वप्रथम तर याच्यातली आपल्याला कुठलीही लक्षणं दिसतात आहे तर आपण आपल्या दंतवैद्यकाचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कशाला दाखवायचं, काहीतरी घरगुती उपाय करू, कुठलं तरी मेडिसिन आणणार, किंवा घरगुती काहीतरी, आपण ज्याला आजीबाईचा बटवा म्हणतो, अर्थातच आजीबाईचा बटवा
3: हा
2: चांगला आहे काही काही ठिकाणी, जसं क्लो आहे, लौंग आहे, हळद आहे, हे खरंच म्हणजे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दातांना हिरड्यांना नक्कीच चांगलं होतं. पण अशा वेळेला जेव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेला पहिल्यांदा घरगुती उपायाकडे न वळता आपण आधी दंतवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. नेमकं काय झालंय, निदान होणं अतिशय गरजेचं आहे.
3: बरोबर आहे.
2: की आजार कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे तो दातांशी रिलेटेड आहे, तो हिरड्यांशी रिलेटेड आहे, किंवा अजून काही दुसरा प्रकारचा आहे, तोंडामध्ये कधी लाल चट्टे दिसतात, पांढरे चट्टे दिसतात, मग ते कशामुळे आहेत, तर आधी निदान होणं गरजेचं आहे. आणि मग निदान झाल्यावर प्रत्येक आजारावर खूप व्यवस्थित प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे. काही जे आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना तर आपलं तिथेच कमी होतं.
3: बरं.
2: पण काही असं आहे की जसं दात किडलेला आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची कीड स्वच्छ करणे,
3: बरोबर,
2: दातामध्ये सिमेंट चांदी भरणे, किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे, म्हणजे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या, दातांवर खूप कीटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणे गरजेचे असतात. मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, 2 वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे, योग्य माउथवॉशचा वापर, या सगळ्या गोष्टी आहे की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
3: अच्छा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणतः लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात? हा एक खूप बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
2: मॅडम खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दात आले, ते त्याला दुधाच्याच दातांशी लक्षात घेतात आणि पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो.

0: वर्षांपर्यंत दुधाचे सगळे दाते येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार कधी आजकाल आपण बघतो की अरे चौथ्याच महिन्यात बाळाला दात आले, कधी आठव्या महिन्यात पण आलेले आहे, कधी दहाव्या महिन्यात पण आलेले आहे. तर हे व्हेरिएशन होते. दुधाचे दात पडण्याचं वय असतं त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात. पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षामध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, आता काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाढ येते.
1: बरं,
0: खालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, म्हणजे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा म्हणजे चारही भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले. पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाढ येते.
1: अच्छा,
0: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाढ येते जी दुर्लक्षित केल्या जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाढ रूट कॅनालसाठी पेशंट आमच्याकडे येतो. कारण 3 ते 4 वर्ष ती एवढी खोल किडत किडत जाते कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाचे दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7 साडे 7 खालचे दात पडणार पक्के येणार, 8 साडे 8 तितक्यात वरचे दात पडणार समोरचे ते पक्के येणार, 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्के येतात, 11व्या 12व्या वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. हे असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.
1: अच्छा,
0: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
1: अच्छा, ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं, 11व्या 12व्या वर्षापर्यंत दाढ येतात.
0: येस, येस.
1: पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12व्या वर्षी वगैरे दाढी येतात त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो तो घेऊन बघितला आपण 12व्या 13व्या वर्षी तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाड तयार होते पण ती येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाड येते ती 18 ते 25 वर्षाला.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाही जो इन जनरल बोलल्या जातं, पण 18 ते 25 हे योग्य वय असतं ज्यावेळेला अक्कलदाडी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाडी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
1: अच्छा,
0: लिमिटेशन नाही आहे की 25 पर्यंतच आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50व्या वर्षी दाढ आलेली आहे.
1: अरे बापरे,
0: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाड आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाढ वगैरे पडली तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
1: अच्छा,
0: म्हणजे आयडियल 18 ते 25 असतं पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंटल लेट झालं त्याच्यामध्ये तर त्या लेट पण येऊ शकतात.
1: खरंच आहे, आणि ते अक्कल दाढ येण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास होतो. तर
0: कसं असतं, त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी त्याचं जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वरत यायचंय. मग जर समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हाड जर कव्हर असेल दाढीवर तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही. आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे. पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कल दाढ येते तर अक्कल दाढ येताना खूपसा त्रास होत नाही.
1: अच्छा,
0: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे आहे, मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कल दाढ येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कल दाढीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कल दाढ व्यवस्थित येऊ शकते.
1: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल. आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे, तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल?
0: मॅडम, सगळ्यात महत्वाचं असतं दुधाचे असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6व्या महिन्याचा पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत

0: असतो.
1: हो
0: दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच,
1: हो
0: त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात, लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पॉवर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे योग्य प्रकारे ब्रशिंग करणे, सकाळी आणि रात्री दोन वेळेला ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे, कारण तशीच बॉटल मुलं पीत पीत तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
1: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
0: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर काकडी असं फायबरस फूड खायला द्यायला पाहिजे, की आपण हे चॉकलेट वेफर्स याच्याकडे वळतात, तर हे न करता तुम्ही जर फायबरस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
1: बरं.
0: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो. म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच, पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायबरस फूडमुळे. हे पण एक कारण, म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
1: अगदी अगदीच मॅडम, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आईवडिलांना आपलं मूल प्रिय असतं, पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे. ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य, आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत, सगळ्यांना माहिती आहे त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे, आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार, आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात, भाजी पोळी, दात दोन्ही बाजूचे किडले आहेत, त्यांना वेदना होतात आहे, तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे बघतात, ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या, पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा. कारण लहान असो किंवा मोठे, चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं, दातांमध्ये चिप्स अडकून बसतं. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये, पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा, जेणेकरून मौखिक आरोग्य दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट, फायबरस फूडवर भर द्या. जसं मी आत्ता बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी काकडीच्या फोडी ठेवा की येता जाता ते खातील, तर ते फायबरस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा, कारण या वयात मुलं आईवडिलांना खूप फॉलो करतं.
1: होय
0: होय. आपण जर त्यांच्या समोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवयी लागणारच.
1: बरोबर आहे.
0: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
1: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत
0: मजबूत
1: व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर दातांची केली नाही, हिरड्यांची केली नाही, तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
0: मॅडम, कसं आहे माहिती का, की डेंटिस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे झालं सुपर स्पेशलायझेशन. त्याच्यात पण सब्जेक्ट्स असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे

0: तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल तर एवढ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलामध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अॅनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अॅनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड ऍप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात की मुलांचे दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे किड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड ऍप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात. आणि दातात जर किड लागली आहे, 2 अडीच वर्षाची मुलं आहे, तर लवकरात लवकर त्या दातांमधली किड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट्स त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11व्या 12व्या वर्षी पडणार आहे.
1: बरोबर.
0: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट साइड असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट्स वगैरे, त्यानंतर रूट कॅनल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीप्स खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो, पस भरणे, हिरडी सुजणे, दाढ काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
1: खरोखर खरोखर. मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं की अगदी लहान बालक असेल किंवा वयोवृद्ध असेल प्रत्येकासाठी ती हेक्टिक असते किंवा त्या ट्रीटमेंटची सगळ्यांना भीती वाटते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, रूट कॅनॉल म्हणजे नेमकं काय आणि लोक काय या ट्रीटमेंटला एवढं घाबरतात?
0: रूट कॅनॉल म्हणजे काय की दाताचे जसे 3 भाग असतात, एनॅमल, डेंटिन आणि पल्प. पल्प हा दाताचा जिवंत भाग असतो. ज्या वेळेला आपल्या दातांवर कीड एनॅमल किंवा डेंटिन पर्यंत असते तेव्हा आपण डेंटल फिलिंग्स करून ती दाढ सेव्ह करू शकतो. पण ज्या वेळेला कीड खोल जाते, नसेपर्यंत पोहोचते, त्यावेळेला मात्र आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. मग एक्झॅक्टली रूट कॅनॉल म्हणजे काय, तर ही झाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे, ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केलं जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन, डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिलं जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनॉलला केलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो. मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण, दवाखान्यातली ती चेअर, ते मशीन्स, ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो, ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो, तो आवाज आहे. अॅनेस्थिशियाची भीती असते, इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही, ते पेन होणार का, व्हॉट एव्हर, अशा इतक्या. आणि 2-4 सिटिंग सारखं डेंटिस्टकडे जा 4-4 दिवसाला त्या रूट कॅनॉलसाठी, या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या ह्याच्यात पण 7 ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात, तसे रूट कॅनॉलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनॉल निघालंय. मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनॉल होतं, म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनॉल होतं. अॅनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशीनरीज ऍडव्हान्स्ड आलेले आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
1: नक्कीच मॅडम. आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला हवं? आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे?
0: मॅडम, कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट पण काही स्वस्त राहिलेले नाहीये.
1: बरोबर आहे.
0: स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच, कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनॉल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे, मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
1: बरोबर आहे.
0: तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायचं जे सुरुवातच झालेली आहे ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्या नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दात स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारचे टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले, कुठे दिसते की अक्कलदाड येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्या

0: डोळ्यांसाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
1: खरंच
0: की मौखिक आरोग्य छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
1: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सगळी आपल्या मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी जे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम स्वस्थ भारत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजतायत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

पूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्य आरोपी योगेश वानखेडे यालाही अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी

0: शिकलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओदिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचं एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे असं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार केली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं ते म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणं आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चव्हाण म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 5 ठिकाणी छापे टाकून 1,19,000 रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होताच संबंधित विक्रेते, पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ आणि टंचाई विरोधात काँग्रेसनं राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं. नागपूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात दुचाकी उचलून आंदोलन केलं. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चाला पोलिसांना मोर्चा आकाशवाणी चौकात रोखण्यात यश आलं. नाशिक शहर काँग्रेसनं त्र्यंबकनाका इथं जन आक्रोश आंदोलन केलं, तसंच युवक काँग्रेसच्या वतीनं पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना मेलडी चॉकलेट वाटलं. सर्वसामान्यांना भाववाढीपासून दिलासा मिळावा याकरता पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी या सर्व आंदोलनांमधून करण्यात आली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ दिमाखदार वातावरणात पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. उद्या होणाऱ्या एनडीएच्या दीक्षांत संचलनाचं निरीक्षण सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. राजस्थाननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 12 आतापर्यंत 8 जणांना अटक. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची घसरण. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया पामेला जैन आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छता अभियान गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभाल आणि सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुरातन वास्तूंची स्वच्छता आणि त्याच्या गरजेशी संबंधित विविध पैलूंवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण बोलणार आहोत आणि त्याचविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी सर आज आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं स्वागत. सर, मुंबईचा पुरातन वारसा म्हणून ओळख असलेल्या अनेक वास्तूंच्या नियमित देखभालीचं, विशेषतः या वास्तूंच्या नियमित सफाईचं काम मुंबई महानगरपालिकेनं हाती घ्यायचा निर्णय घेतलाय. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा निर्णय आणि त्याचं महत्व याबद्दल काय सांगाल?
1: मुंबई महानगरपालिकेने जो ऐतिहासिक आणि वारसा स्थळांच्या नियमित स्वच्छतेची आणि जबाबदारीची स्वीकारणं ही अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. मुंबईचा वारसा हा केवळ फक्त सामूहिक नसून तो शहराची एक ओळख, स्मृती आणि सांस्कृतिक सातत्य जपणारा एक जिवंत दस्तावेज आहे. त्याच्यामुळे या वारसा स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण, त्याच्या हवामानातील बदल, पाण्याची झिरप, जैविक वाढ अशा अनेक विविध घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्याची स्वच्छता आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे नूतनीकरण व संरक्षण शास्त्रातील पहिली व अत्यंत महत्वाची गरज आहे. महानगरपालिकेने हे काम हाती घेणं म्हणजे वारसा संवर्धनातील मुख्य प्रवाहातील शहरातील प्रशासनाची जोडणं आणि नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि टिकाऊ वारसा या उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दाखवणं आहे. हा निर्णय मुंबईच्या वारशाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: सर, अगदी बरोबर बोललात. हा निर्णय मुंबईतल्या ऐतिहासिक वास्तूंच्या शाश्वततेच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे. सर, पण आता जर याच निर्णयाच्या अनुषंगानं पाहिलं तर अशा वास्तूंची स्वच्छता म्हणजे काही, आपण जशी घरी करतो तशी साफसफाई नक्कीच नाहीये, पण मग जर ऐतिहासिक वास्तूंच्या संदर्भानं विचार करायचा झाला तर स्वच्छता म्हणजे काय आणि ती केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात?
1: या वारसास्थळांवर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. या वारसास्थळांच्या भिंतीवर किंवा त्याच्या रचनेवर वेगवेगळ्या प्रकारची धूळ, कार्बन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रदूषणाचे स्तर साठत असतात. त्याचबरोबर त्याच्यावर झाडे झुडपे उगवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर शेवाळ आणि वेगवेगळ्या जैविक गोष्टींची वाढ होत असते. त्याचबरोबर जो दगड असतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या चुन्याची बांधणी असते, धातू असतात, लाकूड असतं, याच्यावर वेगवेगळ्या काळानंतर त्याच्यात एक प्रकारचं क्षय झाल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर वास्तूंवर पाण्याची झिरप, गंज आणि वेगवेगळे त्याच्यावर परिणाम होताना आपल्याला दिसत असतात. तर हे त्याची स्वच्छता जर केली नाही तर त्याच्या दगडाची झीज होऊ शकते. त्याचबरोबर जैविक वाढीमुळे त्या पृष्ठभाग कमकुवत झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याच्या या जैविक परिणामांमुळे त्याच्यावर वेगवेगळे कलर

0: आणि जो ओरिजिनल मॉन्युमेंटचा कलर असेल किंवा वास्तूचा कलर असेल तो आपल्याला वेगळा झाल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर या पाण्याच्या झिरपेमुळे किंवा झाडांच्या झुडपांमुळे त्या मॉन्युमेंटला धोकादायक स्थिती पण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे या वास्तू वेळोवेळी त्याचा स्वच्छता आणि त्याच्याचबरोबर त्याचं संवर्धन होणं, त्याचं जतन होणं खूप महत्वाचं आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात अशा वास्तूंच्या इथली जी अस्वच्छता असते ती त्या वास्तूंसाठी हानिकारक असते, त्यांच्या टिकाऊपणाच्या दृष्टीनं ती नुकसानकारक असते. पण अशी अस्वच्छता होण्यामागची कारणं काय असतात त्याबद्दल तपशीलवार काय माहिती द्याल?
0: वारसा स्थळांच्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे त्याची हानी होताना दिसते. एक तर नैसर्गिक त्याचं कारण आहे, ऊन वारा पाऊस याच्या रिएक्शन्समुळे होणारे हानी, त्याचबरोबर मानवनिर्मित हानी. मानवनिर्मित हानीमध्ये काय येते की मुख्यतः पर्यटकांकडनं किंवा वेगवेगळ्या लोकांना जेव्हा स्मारकाला भेट दिली जाते त्या स्मारकांवर वेगवेगळे पदार्थ टाकले जातात. फॉर एक्झाम्पल की म्हणजे त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा जेवणाचे पदार्थ असतील असे टाकले जातात. त्याच्यामुळे स्मारकांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पण हानी होते, त्याचबरोबर तिथे प्रदूषण तयार होते. अन्न पदार्थ प्लास्टिकच्या बॉटल्स तिथे टाकल्यानंतर त्याच्यात पाणी साठतं, त्याच्यानंतर तिथे वेगवेगळे कीटाणू होते किंवा प्राणी पक्षी वेगवेगळे त्याला अट्रॅक्ट होऊन तिथे दुर्गंधी तयार होऊ शकते. याच्यातून होणारी वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असेल किंवा वेगवेगळे जीवजंतू होत असतील त्याच्यामुळे मॉन्युमेंटला त्याची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याच्यावर वेगवेगळ्या रिएक्शन होत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर जागतिक वारसा नामांकनाची प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा राजगड किल्ल्यावरून आपण साधारणतः 4 ट्रक भरेल एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल वेगवेगळ्या संस्था आणि एनजीओंच्या मदतीने आपण काढल्या.
1: म्हणजे थोडक्यात जर अस्वच्छता राहिली तर ते बांधकाम पडू शकतं, ती वास्तू नष्ट होऊ शकते, इतका मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
0: निश्चितच.
1: हा सर, याच दृष्टीनं जर बघितलं तर मग अशा वास्तूंच्या स्वच्छतेसाठी काय खबरदारी घ्यावी लागते? कारण मुळात वास्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, काही पाण्याशी संबंधित आहेत, काही अभियांत्रिकी दृष्ट्या महत्वाच्या असतात, तर काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असतात, पण नुकसानीच्या दृष्टीनं संवेदनशील असतात. मग अशा वास्तूंची स्वच्छता करण्यासाठी काही विशेष नियोजन करावं लागतं का? त्यासाठी काही विशेष कौशल्य लागतं का? याबाबतची काय माहिती द्याल?
0: सगळ्यात महत्वाचं हे कुठलंही त्याचं स्वच्छता करायची असेल किंवा त्याचं जतन संवर्धन करायचं असेल तर त्याचं एक कंडिशनल मॅपिंग म्हणजे प्रथमतः त्याचं स्थिती सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वैज्ञानिक अभ्यास करूनच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा लाकूड असेल किंवा अजून काही वेगळे म्हणजे दगड असेल तर त्याच्याप्रमाणे म्हणजे ज्याच्या मटेरियल प्रमाणे त्याची कन्झर्वेशनची किंवा स्वच्छतेची पद्धती ठरवण्यात येते. यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोकांची मदत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावी लागेल. त्याच्यानंतर हे झाडे झुडपे काढत असताना आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, अन्यथा निसतं आपण ती काढली आणि तिथं जर गॅप्स तयार झाले तर त्याच्यातून पाणी झिरपून अजून त्या मॉन्युमेंटला हानी होऊ शकते. तर त्याच्यामुळे हे सगळं जे काही काम आपण करत असू तर त्यावेळी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं खूप आवश्यक आहे. या कामासाठी विशेष प्रशिक्षण आणि संवर्धनाची शास्त्राची सहज आणि तांत्रिक कौशल्य असणं आवश्यक आहे. तर प्रथमतः आपल्याला या मॉन्युमेंटचं जतन संवर्धन किंवा त्याचं स्वच्छता करत असताना त्याचं कंडिशनल मॅपिंग करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉन्युमेंट्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत, वाडे आहेत, त्याच्यानंतर दगडात कोरलेले केव्ज आहेत. तर या विविध प्रकारच्या मॉन्युमेंटच्या नुसार त्याला आपल्याला विविध पद्धती वापरणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये विविध प्रकारची साहित्य त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं समजा जर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अलगी आली असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यावर कार्बनायझेशन झालं असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी विविध केमिकल्स आणि त्याचप्रमाणे ते रिमूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपल्याला वापराव्या लागतात. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण समजा एखादं मंदिर असेल त्याला काळपट कलर आला असेल किंवा वेगवेगळे समजा आपलं जेजुरीचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते किंवा तेलाचा थर साचलेले असतात काही ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण सँड ब्लास्टिंगची मेथड वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं सगळं रिमूव्हल करून घेतो. म्हणजे त्याच्यावर जे साचलेला जो थर असतो तो काढून घेतो. म्हणजे एखादा वाडा असेल लाकडावर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशा येत असतात तर त्या येऊ नयेत किंवा त्या प्रिव्हेंटिव्ह करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आपण वापरतो ती प्रिझर्वेशन त्याचं करत असतो. कुठल्याही वाड्याची आपण जेव्हा जतन संवर्धन करत असतो तेव्हा पूर्णपणे त्याचा प्रॉब्लेम समजून घेतो नक्की त्याला काय झालंय तर त्याच्यानंतर त्याला जर समजा बुरशी लागली असेल पूर्णपणे त्याचं क्लिनिंग केलं जातं सुरुवातीला आणि त्याला प्रिव्हेंटिव्ह कोट त्या लाकडाला लावला जातो त्याच्यामुळे फर्दर त्याचं डिटोरिएशन होणार नाही याची काळजी आपण त्याच्या माध्यमातून घेत असतो. जिथं एखादा पार्टच पूर्णपणे खराब झालेला आहे तर तो आपण तेवढाच पार्ट फक्त बदलून तो नवीन टाकला जातो. तर तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण चांदवडचा वाडा पुरातत्व निकषाच्या

0: त्यानुसार आपण कन्झर्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे केव्ज आहेत, केव्ज मध्ये जे वॉटर सिपेजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यामध्ये येणारा वेगवेगळ्या शेवाळ किंवा त्याच्यावर अल्गी वेगवेगळी तयार होत असते, तिथे आपण ते वॉटर सिपेज थांबवण्यासाठी केवच्या वरच्या पार्ट मध्ये ते वॉटर डायव्हर्ट करून त्यात गॅप फिलिंग करून आपण देतो. त्याच्यामुळे ते पाणी कुठेही झिरपणार नाही त्याची आपण काळजी घेत असतो. त्याच्यामुळे या कामासाठी विशेष प्रशिक्षित संवर्धन शास्त्राची समज असलेल्या व्यक्तींचा समावेश आपण करून घेत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉन्युमेंटच्या प्रकारानुसार त्याच्या गरजेनुसार आपण त्याची स्वच्छता आणि त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा पुरातत्व विभागाच्या मार्फत केला जातो.
1: सर, तुमच्या उत्तरातनच कळतंय मगाशी जसं आपण म्हणालो की ह्या स्वच्छतेचं काम हे काही घरच्या सफाईसारखं काम नाहीये, ते व्यापक आणि काळजीनं करायचं काम आहे. त्या अनुषंगानंच विचारायचं आहे की सरकारच्या वतीनं म्हणजे पुरातत्व खात्याच्या वतीनं केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दलची, विशेषतः अलीकडे आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालाय, त्या दृष्टीनं काही विशेष नियोजन केलंय का? आणि त्यानंतर त्या संबंधित वास्तूवरती त्या वास्तूचा टिकाऊपणा, पर्यटन आणि पर्यायानं नियमित देखभालीसाठी पुरेसा ठरू शकेल अशा रीतीनं महसूल मिळवता येणं, या दृष्टीनं या कामाचा किती फायदा होत असतो?
0: आपल्याकडे महाराष्ट्र शासनाने साधारणतः 390 मॉन्युमेंट प्रोटेक्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 60 किल्ले, त्याच्यानंतर 145 मंदिरं आणि इतर मॉन्युमेंट, असं 390 स्मारक ही राज्य संरक्षित स्मारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांमुळे त्यातील महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 असे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन यादीमध्ये समावेश करता आला. यापैकी महाराष्ट्रातील 7 किल्ले हे एस आहे यांच्याकडे प्रोटेक्टेड किल्ले आहेत, तर खांदेरी, राजगड, प्रतापगड आणि साल्हेर हे 4 किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहेत. या किल्ल्यांवर सध्या युनेस्कोला आपण सादरीकरण केलं होतं त्याप्रमाणे कन्झर्वेशन आणि त्याच्या अम्युनिटीजच्या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू केलेली आहे. 7 किल्ले जे एएसआयकडे आहेत त्यांच्यावरही महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात असा निर्णय घेणार आहे की हे किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा एएसआयला काही फंड्स आपण त्यांना देणार आहोत, तर याच्या माध्यमातून त्या किल्ल्यांचे अपग्रेडेशन आपण करणार आहोत. आपले जर मॉन्युमेंट हे सुरक्षित स्वच्छ असतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळ्या अम्युनिटीज त्या स्मारकांना तयार करून दिल्या, त्या किल्ल्यांकडे किंवा त्या मंदिरांकडे जाण्यासाठी जर आपण सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर निश्चितच पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात. ही जी जतन संवर्धनाची आपण पावलं महाराष्ट्र शासनातर्फे उचलत आहोत, तर त्याच्यामुळे पर्यटकांचा ओघ असणार आहे.
1: सर, म्हणजे हे काम फक्त सरकारचं नाहीये, हे जर यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची जबाबदारी सुद्धा त्यात मोठी असणार आहे, याविषयी काय माहिती द्याल?
0: निश्चितच अनेकांचे म्हणजे जे काय वेगवेगळ्या संस्था आहेत, काही व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहेत, ते आपल्या स्मारकांबद्दल निश्चितच त्यांची एक आस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांचं प्रेम आहे, पण कधी कधी त्यांच्याकडनं अशा अनावधानाने चुका होऊ शकतात की त्याच्यामुळे मॉन्युमेंटला कायमस्वरूपीची हानी होऊ शकते, तर ते तसं न करता पुरातत्व विभागाच्या समन्वयानं, त्यांच्या परवानगीनं, त्याच्या मदतीनं त्यांनी जर स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काय घनकचरा व्यवस्थापनाचं काम आहे, त्याच्यानंतर सुरक्षिततेचं काम आहे, तिथं इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये किंवा गाईडच्या स्वरूपात आपण जे करू शकतो म्हणजे तिथे माहिती देणारे लोक उपलब्ध करून देऊ शकतो, अशा प्रकारचे विविध कामं आपण या स्मारकांवर करू शकतो आणि याच्यामध्ये लोकसहभाग खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि युनेस्कोला जेव्हा आपण हे 12 किल्ले दिले म्हणजे आपण जे नामांकन प्रक्रिया करत होतो तेव्हा यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी नमूद केली की ते म्हणजे लोकसहभाग हा खूप महत्वाचा त्यांनी पॉइंट घेतला आणि या किल्ल्यांच्या बाबतीत तोच आपल्याला पॉझिटिव्ह पॉइंट होता की लोक त्या स्मारकांशी खूप कनेक्ट आहेत हे जागतिक पातळीवर पाहिलं जातं आणि त्याच्यानुसारच आपल्याला जागतिक वारसाच्या संदर्भातली प्रक्रिया आपल्याला महत्वाची ठरतो. तर त्याच्यामुळे लोकसहभाग ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण ते फक्त आपल्याला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या माहितीच्या अनुसारच आपल्याला करणं अपेक्षित आहे. पण हेच आपण जर प्रत्येकाने आपली जबाबदारी मानली तर अशा प्रकारचा कचरा किंवा प्रदूषण हे आपल्या स्मारकांवर होणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घेतली तर हे निश्चितच हे आपले वारसास्थळ ही स्वच्छ आणि सुंदर राहतील आणि ही संपूर्णतः जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी ही जबाबदारी घेतली तरी स्मारक स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो.
1: सर, पुरातन वास्तूंच्या स्वच्छतेसंबंधी इतकी महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या शब्दांमध्ये आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर

ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 megahertz सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 8/1948 दिनांक 29 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम आपण लगेचच ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये पशुपालकांसाठीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत, शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती. शेतकरी बंधूंनो, आपण सगळेजण जाणतोच की शेतीला जोडधंदा हा अत्यंत महत्वाचा आहे. पूरक व्यवसाय करणं हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि त्यामध्ये जर आपण शेळी पालन आपल्याला करायचं असेल किंवा आपण करत असू तर आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी, त्याचं व्यवस्थापन कसं आपण करायला हवं, किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांनी सुद्धा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आज आपल्याला या चर्चेमधून मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, यासाठी आज आपल्याकडे शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता कोल्हे स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार.
3: धन्यवाद प्रिया मॅडम.
2: तर सुरुवातीला मला सांगा की पशुपालनामध्ये शेळी पालनाला किती महत्व आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेळी पालन करणारे पशुपालक किती आहेत किंवा त्यांचा कसा कल आहे शेळी पालनाकडे.
3: अगदीच. आज आपण शेतकरी बंधूंनो शेळी पालन व्यवसायामध्ये व्यवस्थापनाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहे आणि आपण त्या कशा अवलंबव्या याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी व कृषी पूरक व्यवसायांवर अवलंबून आहे आणि जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, दुग्ध पदार्थ निर्मिती, वराह पालन, नंतर मेंढी पालन इत्यादी व्यवसाय आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने केले जातात आणि या पशुपालन व्यवसायाच्या साखळीमध्ये प्रामुख्याने शेळी पालनाला आपण जास्त प्राधान्य देतो. का बरं? तर शेळी पालन व्यवसाय हा अत्यंत कमी जागेत, कमी भांडवलीमध्ये सुद्धा फार फायदेशीर ठरू शकतो आणि आपण आर्थिकरित्या स्वायत्त होऊ शकतो, त्यामुळे पशुपालनामध्ये शेळी पालन व्यवसाय हा उत्तम आहे.
2: मॅडम, आपण जर विचार केला तर अनेक जोडधंदे आहेत, गाई म्हशी पालन असू देत किंवा कोंबडी पालन असू देत, पण शेळी पालन या सगळ्यांमध्ये सरस ठरतं का? काय वाटतं तुम्हाला?
3: अगदी बरोबर. आता प्रत्येकच पशुपालन व्यवसाय हा उत्तम आहे, परंतु आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला असता आपल्याला माहितीच आहे की शेळीपासून आपल्याला मांस मिळते, कातळी मिळते, लेंडी खत मिळते आणि दूध सुद्धा मिळते. सध्या तर शेळीच्या दुधाला प्रचंड मागणी सुद्धा आहे आणि शेळ्या ह्या लवकर वयात येतात, त्याचबरोबर त्यांचा गाभण काळ तुलनेने कमी असतो आणि त्यामुळे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 वेळा वितात, अत्यंत कमी चाऱ्यावर आणि त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तग धरू शकतात आणि वातावरणीय बदलाशी त्या त्वरित जुळून घेण्याची त्यांची क्षमता असते. कमी भांडवलामध्ये आपण कमी जागेमध्ये शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तर उत्तम व्यवसाय आहे, यापूर्वीच मी म्हटलेलं आहे, यामुळे आपण निश्चितच शेळीपालनाला प्राधान्य देऊ शकतो आणि हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत आपले जे होतकरू गरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी अगदी सरस ठरू शकतो.
2: कमी भांडवलात करता येणारा हा शेळीपालन व्यवसाय आहे, पण जर आपले काही नवीन पशुपालक आहेत त्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे शेळी पालनाचा, तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: अगदी. आपण शेळीपालनाबद्दल यापूर्वीच थोडंफार बोललेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शेळीपालन कशासाठी करतो हे सर्वांनी ठरवायला हवं. आता शेळीपालन प्रामुख्याने आपण मांस उत्पादनासाठी करतो आणि शेळीच्या मांसाबद्दल कुठलाही अडसर येत नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की मटणाचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे शेळीपालन हा एक शाश्वत व्यवसाय म्हणून तग धरून आहे. शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर आपण नेहमी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या पारंपरिक ज्ञानाला, जसं मी नेहमीच म्हणते की पारंपरिक ज्ञानाला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी आणि व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या प्रमाणात करायला हवी आणि हळूहळू अनुभवातून आपला व्यवसाय विस्तारावा, जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्या पशुपालकांना होणार नाही. आणि शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताना शेळीची निवड, त्यांचे आरोग्य, प्रजनन, आहार व्यवस्थापन, त्यांचा निवारा व्यवस्थापन इत्यादी बाबींचे नियोजन काटेकोरपणे केल्यास निश्चितच हा व्यवसाय त्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरेल.
2: अच्छा, शेळीपालन आपण जेव्हा करतो तेव्हा संगोपनाच्या काही विशिष्ट व्यवस्थापन पद्धती आहेत, म्हणजे संगोपनाच्या म्हणण्यापेक्षा शेळीपालन करताना काही जण मुक्त संचार पद्धतीने करतात किंवा काही बंदिस्त गोठ्यांमध्ये असतात, या वेगवेगळ्या पद्धतींविषयी आम्हाला मार्गदर्शन करा.
3: अगदीच, जेव्हा आपण शेळीपालन व्यवसाय बघतो तर तो बरेच जण पारंपरिक पद्धतीने करतात, आता काही व्यावसायिक पद्धतीने सुद्धा करतात. आता जेव्हा आपण शेळीपालनाच्या संगोपनाच्या पण पद्धती म्हणूया किंवा व्यवस्थापन पद्धती म्हणूया तेव्हा त्यामध्ये आपण तीन पद्धती असतात, एक मुक्त व्यवस्थापन पद्धती, अर्ध बंदिस्त व्यवस्थापन पद्धती आणि बंदिस्त व्यवस्थापन पद्धती. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीचं शेळीपालन बघूया.
2: बर, मग मुक्त व्यवस्थापन पद्धतीने शेळीपालन जर केलं तर ते जास्त फायद्याचं आहे का?
3: आता प्रत्येकाचं जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांच्याकडे उपलब्ध भांडवल आणि उपलब्ध साधन सामुग्री याचा विचार करून प्रत्येक पशुपालकांनी कुठली व्यवस्थापन पद्धती योग्य आहे याचा विचार करावा. आज आपण या तिन्ही पद्धतींचा थोडासा उहापोह करूया. सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना मुक्त व्यवस्थापन पद्धतीची माहिती देते. आता आपण मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये मिश्र कळपामध्ये इतर पाळीव प्राण्यांसोबत नैसर्गिक पडीक किंवा नापीक जमिनीवर उगवलेल्या गवतावर, चराऊ कुरणावर अथवा धान्य पिकाच्या अवशेषांवर शेळ्या चराई करून जोपासल्या जातात. आपण म्हणूया याला पारंपरिक पद्धतीने आपण पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो ते शेळीपालन. यामध्ये चराऊ कुरणावरील झाडाच्या सावलीचा, नदी नाले, तळ्यातील पाण्याचा उपयोग करून आपण घेतो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक, पाण्याची वेगळी अशी काही व्यवस्था केली जात नाही. यासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत शेळ्यांना संरक्षण फार कमी मिळते, परंतु अडचणीच्या काळात रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर अथवा झाडाखाली आपण निवाऱ्याची सोय करतो. आता मुक्त व्यवस्थापन पद्धती कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात डोंगराळ प्रदेशात सोयीस्कर आहे. या पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन सामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर शेतमजूर, दुर्बल घटकातील व्यक्ती पारंपरिक स्वतंत्र पशु व्यवसाय आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून आपण या मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करू शकतो. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीन धारणा, वैरण पाण्याची कमतरता, न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या जास्त असते, परंतु

0: सुद्धा शिफारस बऱ्याचदा केली जाते. कारण मुक्त चराऊ कुरणांवर शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही.
1: लेंडी खत चांगलं
0: अगदी बरोबर आणि लेंडी खत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांच्या प्रजनन आहार आणि दुग्ध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करडांची शरीराची वाढ खुंटते, त्यामुळे करडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आणि अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही. कारण त्यांना आपण चराऊ भागामध्ये आपण चरण्यासाठी सोडून देतो आणि व्यापारी तत्वावर शेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी बंदिस्त अथवा अर्धबंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा मुख्यत्वे अवलंब केला जातो.
1: अच्छा, हे झालं मुक्त व्यवस्थापन पद्धत. पण हे त्यांचे फायदे तुम्ही आम्हाला सांगितले, त्याचे काही तोटे आहेत ते जर बघितले तर म्हणजे माझ्या अंदाजाने की मुक्त संचार पद्धत जेव्हा असते शेळ्यांची तेव्हा जंगली श्वापदांपासून त्यांना भीती असते किंवा सर्पदंश
0: बरोबर
1: किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, तर
0: अगदी बरोबर
1: त्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे ते सुद्धा शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर. आता आपण अगदी थोड्या वेळा अगोदरच म्हटलं की आपण जेव्हा मुक्त स्थलांतर पद्धती वापरतो तेव्हा बऱ्याचदा आपले त्यांच्यावरती बंधनं राहत नाही, किंवा आपण म्हणू शेळ्यांच्या चराऊ कुरणावर सुद्धा बंधन राहत नाही. त्यांचे लेंडी खत सुद्धा वाया जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या आहार प्रजनन आणि आपण म्हणूया त्यांच्या दूध उत्पादनावर सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. करडांच्या शरीरांची वाढ आणि त्यांच्या इतर नोंदी सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ठेवता येत नाही आणि करड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, जंगली श्वापदांचा त्रास होतो. चराऊ कुरणांमध्ये बऱ्याचदा त्यांनी काय खाल्लेलं आहे याच्यावर आपलं अंदाज येत नाही. विषबाधेमुळे बऱ्याचदा मृत्यू दर वाढू शकतो. त्यामुळे हे थोडेफार प्रमाणात तोटे आहेतच या पद्धतीचे.
1: पण तसंही कुठेतरी रिस्क असते. पण शेवटी मुक्त व्यवस्थापन हे एक चांगली कमी भांडवलात आणि जास्त फायदा मिळवून देणारी पद्धत आहे ज्याने शेळीचं आरोग्य सुद्धा चांगले
0: राहू शकते.
1: यानंतर जी पद्धत तुम्ही म्हणालात अर्धबंदिस्त पद्धत, तर त्याच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: आता अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण मर्यादित स्वरूपात मुक्त आणि बंदिस्त पद्धतीचा समावेश करतो. मूळ ठिकाणापासून आपण शेळ्यांचे कळप स्थलांतर केले जात नाही. शेळ्या ह्या मिश्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान 50 पेक्षा आपण अधिक सहसा ठेवत नाही. शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधांवर, धान्य पिकांची काढणी केलेल्या क्षेत्रावर, तसेच झाडपाल्यावर दैनंदिन 6 ते 8 तास आपण या पद्धतीमध्ये शेळ्या चारल्या जातात. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटण्याची गोठ्यात सोय केली जाते. गाभण दुपत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करड्यांची विशेष काळजी घेतली जाते या पद्धतीमध्ये. त्यामुळे शेळ्यांची आहार क्षमता, पचन क्षमता, उत्पादनासाठी अन्नद्रव्य वापरण्याची कार्यक्षमता वाढते. शरीराच्या वाढीचा वेग, मांस उत्पादन, शेळ्यांची पुनरुत्पादन क्षमता आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच लेंडी खताचे उत्पादन सुद्धा आपल्याला या पद्धतीमध्ये अधिक मिळते. आणि आहारातील अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उत्पादनासाठी वापर या पद्धतीमध्ये मुक्त व्यवस्थापन पद्धतीपेक्षा निश्चितच चांगला होतो. तसेच स्वस्त मांस उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामुग्रीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी मिश्र व्यवस्थापन पद्धत चांगली तसेच सोयीस्कर आहे. नैसर्गिक कुरण आणि चाऱ्याकरिता जागेची उपलब्धता नसल्यास अशा भागामध्ये आपण बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. जागा कमी असेल तर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर सहसा करू शकत नाही.
1: मला असं वाटतं की पुढचं आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करावं लागतं.
0: बरोबर. आता आपण अर्धबंदिस्त आणि मुक्त व्यवस्थापन पद्धती बघितलेलंच आहे. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या ह्या निवाऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी दिवस रात्र सुधारित एका जागेमध्ये, गोठ्यामध्ये किंवा वाड्यामध्ये ठेवल्या जातात. या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या बाहेर चरावयास पाठवल्या जात नाही आणि गरजेनुसार शेळ्यांना वैरण, खाद्य, पाणी, औषधोपचार गोठ्यातच केला जातो. आणि या पद्धतीमध्ये उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे समजा प्रामुख्याने आपल्याला शेळीपालनच करायचं असेल आणि आपल्याला मुख्यत्वे मांस उत्पादन किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं असेल आणि त्यासाठी आपण शेळीपालन करत असते तर मुख्यतः ही व्यवस्थापन पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये शेळ्यांचे कळप आकाराने लहान असून वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात येतात. या पद्धत

0: मध्ये जातीवंत शेळ्यांची अनुवंशिक उत्पादन क्षमता विकसित होऊन अधिक चालना मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी सुधारित गोठ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये शेळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता मजुरांची आवश्यकता सुद्धा असते. चारा पिकांच्या उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सुविधा असलेल्या जमिनीची सुद्धा आवश्यकता असते. साधारणपणे एका शेळीकरिता वर्षभर लागणारी हिरवी वैरण उत्पादनाकरिता बारमाही सिंचनाची सोय असलेली साधारणपणे 2 गुंठे जागेची आवश्यकता असते. बंदिस्त शेळीपालन व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले जाते. यामध्ये सांसर्गिक रोगाचे प्रमाण कमी राहते. आपण त्यांच्यावर प्रामुख्याने लक्ष देतो, त्यांचं रोगांचे निर्मूलन करण्याकडे सुद्धा लक्ष देतो, व्यवस्थित लसीकरण करतो आणि तसेच लेंडी खताचे जास्त उत्पादन मिळते. शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जातो, त्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होते. त्यांच्या योग्य व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवता येते. औषधोपचार तसेच त्यांच्या खर्चांच्या नोंदी, नंतर किती नफा झाला याच्या सुद्धा आपण नोंदी अद्ययावत या व्यवस्थापन पद्धतीमध्ये ठेवणे सोयीचे होते. व्यापारी तत्वावर मांस आणि दूध उत्पादनासाठी ही अतिशय चांगली पद्धत आहे. परंतु बंदिस्त व्यवस्थापनातील शेळ्या ह्या पूर्ण परावलंबी असतात. अन्न, निवारा, औषधोपचार, व्यायाम अशा अनेक गरजांसाठी शेळ्यांना पूर्णपणे शेळी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. राज्यातील कुरणांची तसेच पिकाखालील क्षेत्र आपल्याला माहितीच आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेली असल्यामुळे हा सध्या आपण याला बंदिस्त किंवा ठाणबंद शेळीपालन म्हणू शकतो. ही गरज सध्या वाढलेली आहे, कारण संतुलित आहार, कार्यक्षम व्यवस्थापन, औषधोपचार, शेळीची वैयक्तिक काळजी आणि पर्यावरणाचा समतोल आपण या व्यवस्थापनाद्वारे करू शकतो.
1: पण ही थोडं खर्चिक आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्यासाठी त्यांना पशुपालकांना थोडी तयारी ठेवावी लागेल,
0: भांडवल लागतेच.
1: बरोबर. त्यासाठी पण काही अनुदान असतं का?
0: हो हो, अनुदान असतो. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना आहे. तेव्हा पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून कुठल्या योजना आहे त्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा.
1: बरोबर आहे. बंदिस्त व्यवस्थापनाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, अजून थोडक्यात आपण जाता जाता त्यांना फायदे सांगूयात की बंदिस्त व्यवस्थापन पद्धत ही असुरक्षित आहे आणि आपल्याला हमखास जर उत्पन्न घ्यायचंय, अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला करायचंय, तर हे 4-5 फायदे जास्त आपण त्यांना महत्वाचे आहेत ते त्यांना सांगूयात.
0: बंदिस्त व्यवस्थापन जसं म्हटलं तसं आपण याच्यामध्ये आपण शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्यांच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते. बंदिस्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये सांसर्गिक रोगाचा आणि जंतांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या हालचाली मर्यादित स्वरूपात होत असल्यामुळे शेळ्यांची शक्ती वाढते आणि परिणामी आपल्याला मांस उत्पादन वाढीस मदत होते. पैदाशीकरिता निवड अथवा संकरित पद्धत अंमलात आणणे सोपे होऊन अधिक उत्पादन देणाऱ्या शेळ्यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला संगोपन करता येते. दैनंदिन व्यवस्थापन आपल्याला या पद्धतीमध्ये करणे अगदी उत्तमपणे सोपे जाते. बंदिस्त शेळीपालनामध्ये पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणारे लेंडी खत सुद्धा आपण वापरू शकतो आणि आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
1: मला असं वाटतं की आता एकंदरीतच शेळीपालन व्यवसायामध्ये ज्या काही व्यवस्थापन पद्धती आहेत, या 3 पद्धती ज्या मुख्य आहेत त्या तुम्ही आम्हाला छान सांगितल्या आहेत. जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना किंवा आपले जे पशुपालक आहेत ज्यांना शेळीपालन करायचंय किंवा जे शेळीपालन करत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल 2 शब्दात?
0: शेळीपालन व्यवस्थापनामध्ये योग्य नियोजन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नियमित देखभाल यांचा संगम झाल्यास हा व्यवसाय अत्यंत यशस्वी तसेच नफादायक ठरू शकतो. शेळ्यांना संतुलित पौष्टिक आहार देणे, स्वच्छ हवेशीर निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी करणे हे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. याशिवाय सुधारित स्थानिक परिस्थितीला अनुरूप जातींची निवड, योग्य प्रजनन व्यवस्थापन, पिल्लांची योग्य काळजी घेणे, खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं ठरतं शेळीपालनामध्ये. आणि नेहमीप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती यामुळे उत्पादनाला चांगला दर मिळतो. प्रशिक्षण जर शेळीपालकांना हवं असेल तर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय
1: शिरवळ
0: जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत येते तेथे 3-3 दिवसांचे प्रशिक्षण होत असतात. त्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधावा आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. एकूणच शेळीपालन हा कमी खर्चात सुरू होणारा, कमी जोखमीचा आणि लवकर

0: परतावा देणारा व्यवसाय आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य तसेच स्वावलंबन मिळवून देणारा प्रभावी असा व्यवसाय आहे.
1: धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की जे आपले पशुपालक आहेत त्यांच्या शंकांचं नक्कीच निरसन झालं असेल आणि तुम्ही आलात याविषयी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण शेळीपालन व्यवसायामध्ये व्यवस्थापन पद्धती याविषयी डॉक्टर स्मिता कोले, सहयोगी प्राध्यापिका पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात रताळी पिकाची लागवड याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकूया खरीप हंगामातील पेरभात लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर सिद्धार्थ कदम यांची मुलाखत. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सामंतला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 June रोजी दुपारी 12 to 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोते हो महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप की

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPGचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPLच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी TET बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिकासमूहावर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट UG परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं NTA स्पष्ट केलंय. भारताने माता आणि बाल आरोग्य पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70% वरून 76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या ॲपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये

0: तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या ॲपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात एलपीजीचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्याचे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली. त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदीबुग्यो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात LPG चा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि IPL च्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गायलेलं, यांचा पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं एक अभंग.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला एकात्मतेचा, राष्ट्रप्रेमाचा, मानवतेचा, स्वच्छतेचा संदेश दिला. तुकडोजी महाराजांचा अजून एक अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकारी यांच्या आवाजात आपण आता पुन्हा एकदा ऐकणार आहोत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभंग पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूया उषा देगवेकर यांनी गायलेलं एस ए शुक्ला यांचं गीत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 9:15 थोड्याच वेळात समाचार संध्या, ठीक 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स, हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये हिंडोल पेंडसे यांचं गायन ऐकलं, राग दरबारी. पुन्हा एकदा आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकणार आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्माच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद. विलंबित गत झुमरा तालात, द्रुत गत तीन तालात. विलंबित गतमधील बोल आहेत हुन तो जनमन छंदी, द्रुत गतमधील बोल आहेत मैं जाने ना दूंगी. तबला साथ केली आहे ओंकार गुलबडी यांनी, सारंगी साथ केली आहे उस्ताद फारुकी लतीफ यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग कामोद.

श्रोते हो आपण नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकत होतात पंडित विद्याधर व्यास यांचं गायन. आपण ऐकलात राग कामोद. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
2: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
1: वाह,
2: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:11 होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 36 आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा येथे 29 आणि सांताक्रूज येथे 30 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 72% आणि सांताक्रूज येथे 71% एवढी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 11:12:15 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं, वसंत बापट यांचं हे गीत. संगीतकार आहेत भानुकांत लुकतुके.

हेमंत कुमार यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरू. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार होते श्रीनिवास खळे. आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत. उमाकांत काणेकर यांचं हे गीत, संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. उमाकांत काणेकर यांचं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. या गीताबरोबरच भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11:31 आणि 50 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राजकुमार नायगम यांचं तबलावादन. आपण ऐकणार आहात ताल, 3 ताल आणि झपताल. हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया राजकुमार नायगम यांचं तबलावादन.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजकुमार नायगम यांचं तबलावादन. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रम मालिकेचा भाग 42 आज आपण ऐकणार आहात.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या भावगीतांवर आधारित कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल पाहिले मी स्वप्नगडे नयनी मोहरली ग आशा बाळ चिमुकले खुदकन हसले मीही हसले हसली आशा काल पाहिले मी स्वप्नगडे या गीतातील भाव आपल्या छकुल्याचं स्वप्न उरात बाळगणाऱ्या उद्याच्या आईच्या भावना आहेत अर्थात मला नेहमीच आश्चर्य वाटतं विशेषतः या सगळ्या भावगीतांच्या जगामध्ये प्रकर्षानं आपण गेले काही महिने शिरतो आहोत

0: इतक्या तरल भावना कवी कसा काय व्यक्त करू शकतो याचा मला खरंच आश्चर्य वाटतं.
1: म्हणूनच तो कवी असतो,
0: म्हणूनच तो कवी असतो हे निर्विवादपणे खरं आहे. पण काही वेळा आपल्याला असह्य होतं अशा प्रकारचे ते, मला आपण काय म्हणू शकू आपण की त्याला कलवा कला होते इतकं ते समर्थपणे त्यांनी वर्णन केलेलं.
1: आणि हे गाणं आपण जर बघितलं तर योगेश्वर अभ्यंकर,
0: योगेश्वर अभ्यंकरांचं गाणं.
1: आणि प्रामुख्याने आपण जर बघितलं योगेश्वर अभ्यंकरांची गाणी जर बघितली तर कृष्णप्रेमाची किंवा रामभक्तीची गाणी त्यांची अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून
0: येतात.
1: आणि अशा प्रकारचं गाणं क्वचितच त्यांनी लिहिलेलं असावं असं वाटतंय. फार गाणी नाही आहेत
0: या
1: प्रकारची, तर त्यामुळेच आजच्या कार्यक्रमामध्ये ह्या गाण्याची आपण निवड केली आहे. आणि याचे संगीतकारही आहेत श्रीनिवास खळे.

0: गंगाधर महांबरे यांची गाणी आपण पूर्वीही ऐकवली आहेत आणि आणखीनही काही आपण ऐकणार आहोत. आत्ता आपण जे गाणं ऐकणार आहोत, जे निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात, कोडे पडते तुला शोधता कृष्णा अंधारात. मगाशीच मी म्हणालो ह्या कवींच्या शब्दातल्या ताकदीबद्दल, तर त्याचा पुन्हा प्रत्यय आपल्याला लगेच येतोय. कवी स. शुक्ल यांनी या गाण्याची अतिशय मुक्तकंठाने स्तुती केली होती असं स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हणलेलं आहे. महांबरेंना शब्द किती वश होते हे तुमच्या लक्षात येईलच या गाण्यातून. तू विसरून जा हे देखील गाणं मला वाटतं आशा भोसले यांनी गायलेलं, यापूर्वी आपण ऐकवलेलं
1: होतं. आणि आता ह्या गाण्याच्या संदर्भामध्ये मी आठवण सांगतो.
0: जरूर.
1: काय झालं, ज्या वेळेला श्रीनिवास खळे गेले, नंतर आपण SIRC तर्फे हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाला अनेक लोक आलेले होते. तर

जे एक मित्र थोडे उशिरा आले आणि उशिरा येऊन ऐकत बसले आणि नंतर मला हळूच येऊन विचारलं की बा ते निळा सावळा नाथ वाजवलं का तुम्ही. मी म्हणलं वाजवलं. अरे याच्या म्हणलं मला उशीर झाला. मग म्हणलं पाहिजे असेल तर आपण पुन्हा नंतर ऐकूयात कार्यक्रम संपल्यानंतर. आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना हे गाणं खास ऐकवलं आणि नंतर मग आपण घरी गेलो हे मला आजही आठवते. तर ही रचना आपण ऐकूया, निळा सावळा नाथ.

0: मराठी भावगीतांच्या या सगळ्या मांदियाळीत विशेषत या काळामध्ये सुमन कल्याणपूरांचा आवाज अनेक ठिकाणी दिसतो हे मात्र खरं. चल उठ रे मुकुंदा, मृदुलकरांनी छेडीत तारा, किंवा मी चंचल होऊनी आले, ही गाणी आपण या भागात ऐकलेलीच आहेत. ती दशरथ पुजारी आणखी खळे यांची एकंदरीत गाणी होती. आत्ता आपण जे गाणं ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांचं, ते मात्र वसंत प्रभू.
1: नाही, आता जे आपण निवडलं ना, त्याचं कारण असं आहे की 1960 सालामध्ये वसंत प्रभूंनी 8 गाणी केलेली होती. त्याच्यापैकी 2 गाणी लता मंगेशकरांनी गायली, 2 गाणी आशा भोसलेंनी गायली 60 साली, आणि 4 गाणी सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये वसंत प्रभूंनी केलेली होती. आणि ती चारही गाणी गाजली, आणि 4च गाणी वसंत प्रभूंच्याकडे सुमन कल्याणपूर गायलेले आहेत.
0: बरं,
1: म्हणजे अशी नोंदच आहे ती. तर त्यामुळं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून निवडलेलं आहे ती दिनरात तुला मी किती स्मरू, ही रचना आपण निवडलेली.

0: श्रोते, भावगीतांमध्ये सर्व प्रकारच्या भावना व्यक्त होतात हे आपण सातत्याने म्हणतोच आहोत. संतांच्या रचना आणखी शाहिरांची कवनं ही देखील एका दृष्टीनं पाहिलं तर भावगीतच आहेत. याबद्दल अर्थातच अनेक जाणकारांनी समीक्षकांनी खूप काही म्हणलेलं आहे. त्याच्या तपशिलात आपण पुढच्या काही कार्यक्रमांमधून जाणारच आहोत. पण हे सर्व आठवलं आज आत्ता ते एवढ्यासाठी की आत्ता आपण जे निवडलेलं गाणं आहे ही राजा भडे यांचं गाणं आहे आणखी ती एक लावणी आहे. सुलोचना चव्हाण यांनी अर्थातच ती गायलेली आहे.
1: पण ती लावणी जरी असली तरी ती बैठकीची
0: लावणी आहे.
1: म्हणजे लावणी आणि बैठकीची लावणीमध्ये फरक आहे, कारण असे कार्यक्रमही झालेले आहेत बैठकीच्या लावणी.
0: एरवी सर्वसाधारणपणे सुलोचना चव्हाण म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जो ठसका येतो तो ठसका तुम्हाला इथं दिसणार नाही, त्याच्यात दिसतील ते भावगीत दिसेल.
1: असं त्याच्यामध्ये खळे दिसतील.
0: त्याचं
1: कारण असं आहे की श्रीनिवास खळे यांनी ही रचना जी आता आपण निवडलेली आहे, कळीदार कपुरी पान, ही आकाशवाणीसाठी रचना केलेली होती राजा भडे यांची. आणि कुमुदिनी पेडणेकर यांच्या आवाजामध्ये हे गाणं रेकॉर्ड झालं आणि आकाशवाणी.
0: आपल्याला अजून त्याचा पत्ता लागत नाही
1: आहे, आपल्याकडे नाही आहे. पण नंतर जेव्हा रेकॉर्ड निघणार होती त्यावेळेला सुलोचना चव्हाणचं नाव अतिशय गाजलेलं होतं, त्यामुळं त्यांच्या आवाजामध्ये हे गाणं निघालं. कळीदार कपुरी पान ही आपण रचना निवडलेली.

0: ना उत्तमच बैठकीची लावणी आहे, यात काही प्रश्नच नाही. पण मागदा तू संदर्भ दिला होतास की बहुतेक कुठल्या तरी खासगी कार्यक्रमांमध्ये त्यासाठी या कुमुदी पेडणेकरांचं आवाजात गायलं असावं, आणखी मग ते ध्वनिमुद्रित तर नक्कीच नाही झालं, म्हणजे ध्वनिमुद्रिका स्वरूपामध्ये ते नाही आहे,
1: मुद्रिका स्वरूपामध्ये नाही आहे ते.
0: यानंतर जे आपण गाणं ऐकणार आहोत तेही पुन्हा श्रीनिवास खळे यांनीच स्वरबद्ध केलेलं भावगीत आहे, आणि आवाज आहे माणिक वर्मा यांचा, लाज राख नंदलाला.

0: श्रोते हो, ही सगळी भावगीते म्हणजे मराठी रसिक मनाच्या मर्मबंधातली ठेव आहे, यात काही प्रश्नच नाही. आजचा आपला हा कार्यक्रम 21वा कार्यक्रम होता आणि जी भावगीते आपण ऐकली त्यावरून त्यातील विविधता आपल्या लक्षात आली असेलच. प्रेम, वात्सल्य, शृंगार, भक्ती, राग, अनुराग अशा अनेक छटा भावगीतातून व्यक्त झालेल्या आहेत. मागच्या भागातच मी म्हणालो होतो की संगीताच्या रचनेमध्ये हळूहळू बदल होत आहेत आणि की तो बदल आपण अनुभवतोच आहोत. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते अर्थातच तुमच्या पूर्ण परिचयाचं असं गाणं आहे ज्यात जवळपास भावगीतांची व्याख्याच व्यक्त झालेली आहे आणि आपल्या कार्यक्रमाचं ते सिग्नेचर ट्यून आहे. आणखी तेवढ्यासाठीच आपण ती निवडली की त्यात भावगीतांचं नेमकंपणाने वर्णन आहे.
1: नाही पण काय झालं, ही सिग्नेचर ट्यून ऐकून मला अनेकांनी विचारलं अहो ते गाणं केव्हा तुम्ही लावणार आहे,
0: आज लावूया.
1: तर आज तो म्हणजे खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण निवड केलेली आहे. अनेकांनी विचारणा केली या संबंधामध्ये. प्रतिमा उरी धरोनी मी प्रीती गीत गावे ही रचना आपण लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. आणि हे गाणं खरं तर म्हणजे पूर्ण ऐकण्यातच मजा आहे. आपण सिग्नेचर ट्यून म्हणून निवडलेले असले
0: पण नेमके ते चार ओळी आपण बाजूला काढून
1: ते ऐकवतो. पण हे गाणं पूर्ण आज आपण ऐकवणार आहोत. आणि वसंत प्रभू यांची ही संगीत रचना आहे आणि प्राध्यापक द वी केसकर यांची ही गीत रचना आहे. मगाशी जसं ते श्रीकांत पुरोहित यांनी गायलेली लिहिलेली गाणी कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात, तशी ही द वी केसकरांची गाणी फार कमी आहेत. पण जी दोन गाणी प्रसिद्ध झाली ती अप्रतिम अशीच आहेत. आणि या गाण्यानं आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. प्रतिमा उरी धरोनी मी प्रीती गीत गावे ते गीत प्रीतीचे रे हळूवार मी म्हणावे या गाण्याने सांगता करूयात. नमस्कार.
0: नमस्कार.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

श्रोते, आपण ऐकत होतात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमालिकेचा भाग 42वा. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

मुंबईचं जावं या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगूळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सुधीर फडके.

तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. तुषार मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत होतं. सुधीर मोघे यांचं संगीतबद्ध केलं होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांनी. श्रोते, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

माहेरची माणसं या चित्रपटातील गीता पण ऐकलं. अनुराधा पौडवाल, पुष्पा पागधरे आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. हेच माझं माहेर या चित्रपटातील हे गीत होतं. शांता शेळके यांचं संगीत होतं, अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात गुलाम नियाज खान यांचं गायन. ऐकूया राग मालकंस.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गुलाम नियाज खान यांचं गायन. आपण ऐकलात राग मालकंस. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 29 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 होत आहेत. सादर करत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहात बोहाड आणि आदिवासी लोककला या कार्यक्रम मालिकेचा भाग 8. लेखन लक्ष्मण भांगरे यांचं, सादरकर्त्या कांचन प्रकाश, संगीत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मालिका प्रसारित करत आहोत
2: बोहाडा आणि आदिवासी लोककला.
1: आज ऐकूया भाग 8 देवीची गाणी आणि उखाणी. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश, संगीत.
3: श्रोते हो नमस्कार. दिनेश तुलाही नमस्कार.
4: नमस्कार श्रोते हो. कांचन तुलाही नमस्कार. कांचन, आज आपण जिथे आलेलो आहोत आदिवासी पाड्यावर या ध्वनिमुद्रणासाठी, तिथे बघ स्त्रिया खूप मोठ्या संख्येने दिसत आहेत.
3: मला त्यांच्या तारपा नृत्याची आठवण झाली जिथे स्त्री पुरुष एकत्र नृत्य करत होते.
4: आणि आज सुद्धा बघ ही मंडळी ढोलकी झांजा वगैरे घेऊन अगदी सज्ज आहेत. काहीतरी कार्यक्रम करण्याचा बेत दिसतोय.
3: आपण आता त्यांना सुरुवात करायला सांगूया आणि ऐकूया. हा, करा ना सुरुवात.

0: दिनेश, यांच्या पारंपरिक लोककलांमध्ये मगाशी मी तारपा नृत्याचा उल्लेख केला, तर बायका पुरुषांच्या बरोबरीने त्याच्यामध्ये किती मोकळ्या मनाने नाचत होत्या ना.
1: हो ना, म्हणजे
0: ती जोडी कशी होती, एक पुरुष एक स्त्री, एक पुरुष एक स्त्री, आणि असं त्यांचा एक छोटा घेरा होता. आणि मग तो वाढत वाढत गेला, त्याची लय वाढली, वेग वाढला, आणि ते एक अद्भुत नृत्य असं स्त्री पुरुष
1: एक साखळी गुंतलेली होती ना, अतिशय सुंदर असं ते दृश्य होतं. म्हणजे एरवी व कंचन या बायका इथल्या आदिवासी बायका ज्या आहेत त्या इतक्या लाजऱ्या बुजऱ्या आहेत आणि आपल्याशी बोलताना सुद्धा त्या खूप लाजत होत्या, पण गाणी म्हणताना किंवा नाचताना त्या इतक्या एकरूप होऊन जातात त्या कलेशी, त्यावेळेस त्यांची भीड संकोच पार कुठल्या कुठे निघून जातो.
0: अगदी अगदी अगदी.
1: कंचन किती तल्लीन होऊन ही मंडळी ही गाणी सादर करतात बघ. आपण यांच्याकडून आणखी एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर त्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच.
2: अरे नवरात्राच्या उपास करू

0: नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय?
1: लक्ष्मण सोमागोतरणे.
0: कुठे राहता तुम्ही?
1: मुरुंब हाटीला.
0: हा, आता ही देवीची गाणी आपण ऐकली.
1: हा,
0: कधी गायली जातात ही?
1: हे गाणी 5 मंगळवार आम्ही धरलेलं जातं.
0: बर.
1: आणि मग ते मंगळवार शेवटचा 5वा मंगबोळावा काढायचा.
0: कुठल्या महिन्यातले 5 मंगळवार?
1: श्रावण महिन्यामध्ये.
0: श्रावण महिन्यामध्ये 5 मंगळवार.
1: 5 मंगळवार.
0: त्या दिवशी उपास वगैरे असतो?
1: हा, उपास राहतात. नवरा बायको राहते, उपास
0: दोघांचा उपास असतो. आणि मग त्या दिवशी गाणी तुम्ही म्हणता.
1: शेवटच्या दिवशी मग शेवटचा मंगळवारी गाणी म्हणायची रात्रभर. आणि ते मग बोळावा पाठवून द्यायचा शिवावर.
0: कुठे पाठवून द्यायचा?
1: शिवाचे बाहेर गाई बकऱ्यांवरून असा काही हात जोडेल राहतात ना माणसाही. मग त्याचे

0: पासून मग ते मंगळवार पाळले जातं.
1: बर.
0: आणि ते मंगळवार पाळला काय शेवटचा बळवून लावायचा, मग जनावर आणलं सुख, बाई माणसं आणलं, पोरा सोरांना आखेल सुख शांती येते.
1: म्हणजे आपल्या आपले जे जनावर आहेत, गाई गुरु आहेत, त्यांच्या सुखासाठी म्हणून हे उपास केले जातात.
0: उपास केले
1: देवीची भक्ती केली जाते.
0: देवी
1: आणि ही कुठली देवी?
0: गडावरची.
1: गडावर
0: सप्तशृंगी.
1: सप्तशृंगी देवीसाठी ही गाणी आहेत. पण आता तुमची आदिवासींची जी देवी आहे कणसारी देवी, तिची पण काही गाणी?
0: तिची ते मग दुसरी कंथा राहते, ते घांगड भक्त्यांची.
1: ती याच्यामध्ये नाही?
0: ती याच्यामध्ये नाही.
1: आणि मला एक सांगा की ही देवीची गाणी जी आहेत, ही देवीची गाणी स्त्री आणि पुरुष दोघं मिळून म्हणतात का?
0: बाया आल्या ना तर राहत्यात, नाही बाया आल्या तर मग पुरुषपासून म्हणायचं असं. तुम्ही येतात बाया
2: शोधत्या, हां त्या म्हणत्यात, हां त्या पण सांगत्या.
1: आणि कोणकोणती वाद्य याच्यामध्ये वापरली जातात?
0: टाळ राहतो नाही का लहान, ते न हे राहत, झांजरी राहते एक, तेच वाजवत तसं नाही काय.
1: आणि टाळ्या पण जोडीला असतातच.
0: टाळ मला टाळ्या पिटायला लागते.
1: किती वेळ चालते ही भक्ती तुमची?
0: रात्रभर राहते ते.
1: रात्रभर चालवत म्हणजे मंगळवारचा संपूर्ण?
0: संपूर्ण मंगळवार संपूर्ण राहतो सकाळपर्यंत.
1: असे पाच मंगळवार तुम्ही करता?
3: कंचन, पाचव्या मंगळवारचा यांनी उल्लेख केला, हा शेवटचा दिवस असतो
4: श्रावणातला,
3: श्रावणातला पाचवा मंगळवार. आणि त्या दिवशी जी गाणी गायली जातात त्यांना बोळवतीची गाणी असं म्हणतात.
4: म्हणजे त्या दिवशी पाचवा मंगळवार झाला ना की ती देवी बोळवायची,
3: म्हणजे विसर्जन करायचं,
4: वेशी बाहेर, शिव बाहेर असं ते म्हणले ना, तर वेशी बाहेर जाऊन तिला तिला बोळवायची, म्हणून ती बोळवतीची गाणी. म्हणजे मला सुरुवातीला काय वाटलं होतं की जशी भोगावती आहे किंवा भगवती म्हणतो आपण,
3: तशी
4: हा तशी ही बोलावती आहे का? तर तसं नाही, ते बोळवतीची म्हणजे त्याला बोळवण करायची तिची ती गाणी.
3: आता श्रावणातल्या पाच मंगळवारांविषयी तुम्ही सांगितलं, पण नवरात्रामध्ये नाही गात का?
0: घटस्थापना आपल्या देवीचे राहत्यात ना नवरात्रात,
1: म्हणजे अश्विन महिन्यात.
0: हा मग नऊ दिवस पूर्ण, दहाव्या दिवशी मग देवीचं बुडवणूक करायची.
1: त्याही काळात ही गाणी तुम्ही म्हणता?
0: हा नऊ दिवस सारखे,
1: श्रावणातले मंगळवार आणि नवरात्र उत्सवामध्ये
0: नऊ
1: दिवस. अच्छा,
0: उत्सव.
1: तुम्ही हे जे वाद्य आता वाजवलं ढोलकी ना?
2: ढोलकी जे म्हणणारे आहे,
1: म्हणजे वेगवेगळे ताल असतात की एकच ताल
2: असतो ना? वेगवेगळे.
1: आणि ते हाताने वाजवताना तुम्ही त्याच्यावरती काठीने पण एक जण वाजवत होता?
2: हा तो पाहिजेच ना जोडी,
1: अशाच पद्धतीने
2: हा दोन तीन पद्धतीने असा जसे गाण्याचे
1: गाणी असतील तसं
2: गाण्याचे स्वरूप सगळं.
1: किती गाणी आहेत अशी देवीची? साधारण
2: देवीची साधारण गाणी भरपूर आहेत, रात्रभर पुरत आहेत,
1: रात्रभर पुरतात एवढी आहेत.
2: तर ते गाण्याच्याच तालेवर सगळं काही वाजवत जमत तसे पद्धतीने
5: ढोलकी पण चालते. जसा गाण्याचा मूड आला ना तशी मग ढोलकी पण मूड मध्ये चालते.
1: की ही गाणी तुम्ही कुठे गाता? म्हणजे देवळामध्ये गाता की घरामध्ये?
5: देवीचा थान आहे ना, काही गावांना पण आहेत ना, मग तिथं काहीतरी साधन असल्याशिवाय तिथंच बसायचं.
0: आले सुपारीवाले का माझ्या तुम्ही या बसा, मग तिथे रात्रभर जायचं असं.
1: म्हणजे जिथे देवीचे स्थान आहे
0: तिथे जायचं.
3: कांचन, या भागामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं वणीचं सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे, ज्याला साडेतीन पीठांपैकी एक असं मानलं जातं. आणि हे लोक सुद्धा त्या देवीला मानतातच.
4: हे लोक तिला गडावरची देवी असं म्हणतात आणि तिची भक्ती करतात. या भक्तीमध्ये नृत्य आलं, गायन आलं, वादन आलं, हे सगळंच. तर आता हे

0: मंडळी आहेत ना, म्हणजे आपले मित्र मैत्रिणीच आता आपण म्हणूया त्यांना, तर त्यांच्यामध्ये काही छुपे कलाकार सुद्धा आहेत बघ.
1: म्हणजे कसं, तुझं कुणाशी बोलणं झालं
0: माझ्या सोबत हे जे आलेत ना यांना ओळखते.
1: अरे म्हणजे काय, त्या माधळ मध्ये काय रंगवलंय त्यांनी ते नाटक. अरे नाचणं म्हणजे नृत्य, अभिनय आणि गाणं, जादू न बंधू आम्ही दोघ भावरे, असं त्यांचं गाणं विसरणार नाही.
0: त्यावेळेस त्यांचा अभिनय जो होता ना, त्यामुळे आपल्याला ते विशेष नजरेत भरले.
1: आता तू पुन्हा यांना कशासाठी आणलंय?
0: चल ना आपण बोलूया, त्यांच्याकडे अनेक कला आहेत अशा, बोलूया आपण त्यांच्याशी.
2: तुमचं नाव सांगा भाऊ, काय नाव तुमचं?
3: जयराम पांडू राऊत.
2: कुठे राहता?
3: पांगुळकर.
2: तुम्ही जंगलामध्ये वगैरे जाता?
3: हा, जंगलात.
2: वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकता, प्राण्यांचे आवाज ऐकता आणि त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करता?
3: करता. पहिल्या सुरुवातीला लहान लेकरू कसा काय, बाई गुरुदार राहते, ती मोकळी झाल्यावर ते लहान बाळ खाली पडल्यावर, जमिनीवर पडल्यावर, माय मेंदीवर कसा काय आवाज देत, त्या बाळाचा आवाज काढतो. तसाच जंगलात जाताने एक भिंगराज पंक्षी म्हणून कसं काय आवाज देतं, ते भिंगराज पंक्षीचा आवाज देतो. तसाच मांजर एक भुकेला झाल्यावर आपल्या जवळ फिरत, मग ती मांजर काय कशी काय आवाज देते. तसाच पाटी रात्रीच्या कोंबडा कसा काय बोलतो.
2: आणि तुम्हाला सगळ्यात आवडणारा आवाज कुठला?
3: आवाज मांजराचा.
2: का बर?
3: म्हणजे तो एक आपली ती लक्ष्मीच आहे ना.
2: अच्छा, म्हणून आवडतो. जरा काढून दाखवा ना.
3: बारीक पिलाचं
2: छान छान. थँक्यू.
1: दिनेश, त्यांना विचार ना ह्यांना कोणती भूमिका करायला आवडेल एखाद्या चित्रपटात.
2: जर तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही एक पिक्चर काढतोय, तुम्हाला आम्ही घेणार होतो, तुम्हाला कुठलं काम करायला आवडेल, कुठली भूमिका कराल तुम्ही?
3: हा, डाकूच्या.
2: डाकूची? अरे बापरे, छान. आणि तुम्ही नाच कोणाकडे शिकलात?
3: नाच मग असा याचा त्याचाच पाहून.
1: दिनेश, असे सुप्त कलागुण असणारे अनेक जण यांच्यामध्ये आहेत आणि ही बघ, एक कलाकार मी देखील शोधून आणली. काहीचं नाव चंपा आहे.
2: अच्छा.
1: आणि बघ आता हिच्याजवळ काय काय गुण आहेत.

हे गाडीचा हेत मांजर रे गाडीचा हेत मांजर आम्ही आहे रे पठाराची देवता आम्ही आहे रे पठाराची देवता।

0: काय तुमचं नाव?
1: चंपा कृष्णा भवरे.
0: चंपा, तुमचा जन्म इथला का तुम्ही सून म्हणून या गावा आला?
1: जन्म इथला.
0: जन्म इथला. आणि लगीन होऊन कुठे गेलात?
1: इथंच.
0: इथेच याच गावात.
1: मला भाऊ नसल्यामुळं घर जावाई ठेवला.
0: बर बर.
1: आई अपांग आहे.
0: बर. आणि वडील काय करतात मग?
1: वडील वारला.
0: बर. मग आता गर्दनी आणि तुम्ही आणि तुमची आई असं सगळं जण राहता. मुलबाळ झालं का नाही अजून?
1: मुलं पोरग तिघ, मुलगी एक.
0: तुमचं वय काय आहे?
1: वय मला नाही
0: सांगता नाही येणार.
1: साड्यात तिसरी धर होत.
0: आता आठवतंय का अजून काही लिहायचं वाचायचं?
1: लिहिताना सही येते.
0: सही येते.
2: हे गाणं कोणी शिकवलं तुला?
1: मला कोणी नाही शिकवलं, हे देवाची बुद्धी आहे.
0: तुम्ही रचता आणि लिहून ठेवता कुठे?
1: लिहून नाही ठेवत.
0: मग कसं करता?
1: मग असंच तोंडी पाठ
0: म्हणून म्हणून पाठ करायचं. अशी किती गाणी पाठ केली आहेत?
1: आहेत ना, भरपूर आहेत.
0: दिनेश, हे चंपाचे चुलते, ही मुलगी म्हणते मी जन्माला आले मला तेव्हापासूनच असं गाणी सुचतात आणि स्वतः स्वतः लिहिते.
3: लेहन काम आलं नाही ना तरी अभ्यास करून जो आहे, ज्या माणसाचा अभ्यास जो आहे त्या अभ्यास करून करून करून नंतर ह्या रचना होते.
0: असा अभ्यास ती करते आपला आपला. हे शब्द तिला तिचे सुचतात.
3: हा
0: बर. दिनेश, हे चंपाचे काका आपल्याशी बोलत होते आणि त्यांचा हिचा

0: घरवाला
1: असणार इथे कुठेतरी या लोक
0: बोलव ना आपण त्यांच्याशी बोलूयात.
2: तुमचं नाव सांगा जरा.
3: कृष्ण शकराम भावरे.
2: ही तुमची घरवाली आहे बरोबर. ही स्वतः गाणी लिहिते लिहिते म्हणजे रचते आणि तुम्हाला म्हणून दाखवते तेव्हा तुम्हाला काय वाटत?
3: काय वाट चांगलं वाटत.
2: अभिमान वाटतो की
3: नाही? अभिमान
0: काही येतो. राग गाय उग काहीतरी गाणी म्हणत बसते.
3: काय रागाचे?
0: काम सोडून गाणी म्हणते ना.
3: कामाचे नाही ते काम करून नंतर ते म्हणत ना गाणे.
0: मग तुम्हाला आवडतात गाणी म्हटलेली रचलेली?
3: तर मग ते आवडते ना ते म्हणूनच.
0: मग एखादं गाणं आता अजून म्हण.
4: दारुड्या नवरा मिळाला याला करावे काय, लग्न करूनी फसलो रे या मनात.

0: फसलो रे या मनाताया चे हाय।
1: दिनेश, प्रत्येक माणसाजवळ काही ना काही कलागुण असतो. कधी कधी तो अगदी सुप्त असतो, त्यालाही माहीत असत नाही असं असतं. पण ह्या आदिवासी मंडळींच्या मध्ये कला ही त्यांच्या जीवनामध्ये अशी दुधात साखर विरघळून जावी तशी बेमालूमपणे मिसळली आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो आहे. आपण ज्या मंडळींची वाट पाहत होतो की लक्ष्मण भांगरे यांनी त्याचं वर्णन बरंच करून सांगितलं की आमच्याकडे उखाणे घेतात उखाणे घेतात, हां, तर ते उखाणे म्हणजे काय ते आपण ऐकूया.
2: आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळी सुद्धा यांच्यामध्ये उखाणे घेतात.
1: हो,
2: आणि बघ तिकडे सगळी हसतायत लोक, काहीतरी कोणतरी एक बोलतोय, त्या तालावरती नाच होतोय.
1: त्याच त्याचंच तर वैशिष्ट्य आहे रे की उखाणा म्हटलं की बाईनी घ्यायचा, पण याच्यामध्ये हे पुरुष उखाणे घेतात आणि आपण ऐकूयातच.
3: इकून डोंगर तिकून डोंगर मधी फुलला पळस, आमच्या मारुतीच्या देवळावर सोन्याचा कळस. माडी उपर माडी, माडीला होत खाता खात्यात होते चूक, आमच्या मॅडम साहेबींच्या हातात इंग्रजी बुक.

0: कांचन तू ऐकतेस ना अगदी उत्स्फूर्तपणे स्वतः रचून ते हे उखाणे घेत आहेत.
1: मांडवादारी होती गोंड्याळ, मांडवादारी होती गोंड्याळ, आमच्या नवरीची आईस मोठी तोंड्याळ खरी.

मांडवाधारी होता चापा, मांडवाधारी होता चापा, चाप्याला होता पान, आमच्या वादांत राहिला एक नाही कान, खरी रे गोबा, खरी तर का?

मांडवाधारी होती निर्गुण, मांडवाधारी लावली निर्गुण, आमचा नातनार पक्का देवगुण, खरी रे येकोबा, खरी तर काय?

0: खूप नाचलात या मांडवाच्या दारामध्ये, धुळीचा उठला खाट आणि नाचणं झालं बेफाट. आता सगळ्यांनी आपापली नावं सांगा पटापट.
1: माझे नाव गोविंदरामा गोतर्णे, राहणार खर्शीत पैके मुरुमभाटी इथं राहतो.
2: माझे नाव नामदेव कसरण गोतर्णे, राहणार मुरुमभाटी.
3: पुंडलिक मंगळू बोरशे.
0: अहो तुम्ही इतके उखाणे घेत आहे, नुसतं स्वतःचं नाव सांगायला काय लाजत आहे.
4: माझे नाव रामकृष्ण राऊत, राहणार मुरुमभाटी.
5: माझे नाव हिरामन नारायण बोरशे, तुकाराम गंगाराम राऊत, राहणार मुरुमभाटी.
6: माझा नाव मंता सकाराम कडाळ, राहणार मुरुमभाटी.
7: माझे नाव लक्ष्मण कृष्ण राऊत, राहणार मुरुमभाटी.
8: शंकर रामा गोतर्णी.
0: मला एक

0: गोष्टीचं उत्तर कोणीतरी एकाने सांगा की तुम्ही किती तास असं नाचू शकता?
1: आम्ही रात्रभर नाचत असतो. जर समजायचा उखाडा एक माणसाने टाकला तर मग त्याच्या हिसाबावर आपण त्याचा बदला करून दुसरा टाकायचा.
2: बरं, हे उखाणे कसे काय रचता तुम्ही?
3: रचायला मजा असे रचना करायची मनात आणून
4: रचना करतात,
3: मग ते कोठं जुळल कोठं फिरल असे यांनी टाकाय.
0: बरं, असे किती उखाणे तुम्हाला पाठ आहेत सगळ्यांना मिळून?
4: हे जे उखाणे आहेत हे कमीत कमी हजारो आहेत, रात्रभर तर चालतात, पण आता 2-4 वर्षेपासून ते बंद झालेले होतं. कारण लोक कोणी सांभाळवादे नाही, कोणाचं लगीन कार्य असलं मग लोक ते विसरून जात असतात. एवढंच
0: बरोबर, पण ही एक फार सुंदर परंपरा आहे. आता आपण या वाद्यवादकांच्याकडे वळू. तुमची नावं सांगा.
5: माझं नाव महादू बाळू नडगे, मी भेडपाटचा रहिवासी आहे.
0: आणि संबळ वाजवता?
5: संबळ वादे.
6: हरी लक्ष्मण राऊत मुरुंभाटी.
0: हा, तुम्ही काय चाल देता की स्वर वाजवता?
6: सनई वाजवतो.
0: नाही, पण ह्याच्यामध्ये स्वर देता की
6: चाल वाजवतो?
0: बघा ना कशी वाजवा. तुमचं काय नाव?
7: माझं नाव जयराम लहानू डोकफोडे, इथले मुरुंभाटीचे राहू.
0: तुम्ही पण फक्त स्वर देता का की चाल वाजवता? स्वर देता तुम्ही? एखादी धून वाजवा. हा,

0: कुठलं गाणं वाजवलं तुम्ही?
1: ए गायक महादेवाचं दर्शन घेऊ ग चला जोडीने जे जोरी जाओ, महादेवाचं दर्शन घेऊ ग चला जोडीने जे जोरी जाओ।
2: हे तुम्ही कुठे शिकलात? म्हणजे काय आहे की हे सूर आहेत है ना, ते तुम्हाला तशा पद्धतीने सारेगम पधनिसा जर मी आता म्हणायला लागले तर त्या प्रकारे ती सुरावट असते, ती शिकावी लागते।
1: ते काय आता शिकायला काय, मनातूनच काय बुद्धी जी आली
2: म्हणजे उपजत, हा
1: जी बाहेर सुटते मनातून जे काही येतं ते असा शब्द जर याच्यातून ही गीता जर काढली ही कुठं जाऊन जुळते अशी मनातून ठरवायला लागते। हे कशी याच्यात जुळते का नाही जुळत, नाही जुळत असली ती सोडून द्यायची, जर जुळत असली ती भिडून द्यायची, असं कला सांगत येतात। हा असा ते
2: छान छान छान।
3: पांडवाधारी होता पिपळ, पिपळावर बसला बगळा, सुकुबाई लाजली तर पापड मागते सगळा।

वाकिटिकी फुटली बाबूळ, वाकिटिकी फुटली बाबूळ, बाबळीला आला पाला, सख्या पाटील मेला म्हणून लग्नाचा तुक्या पाटील केला, खरी रे एक बाबा खरी।

मंडळी नाचली मांडवाधारी, मंडळी नाचली मांडवाधारी, नाचली कशी तर लय लय भारी.

0: कंचन तू ऐकतेस ना अगदी उत्स्फूर्तपणे स्वतः रचून ते हे उखाणे घेत आहेत. कधी कधी त्याच्यामध्ये थोडासा चावटपणा सुद्धा आपल्याला दिसतो. थट्टा मस्करी ही तर आहेच. एकूण सगळा आनंदाचा भाग घ्या.
1: पण म्हणजे हा संपूर्ण जो काही उपक्रम आहे ना उखाण्यांचा, ते एक

0: पोकळ मनोरंजन आहे. आणि विवाहविधी म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न जर असेल तर त्या मांडवाच्या दारी हे असे उखाणे म्हणजे एक पर्वणीच की आनंदाची.
1: आणि मला पण वाटते एखादा उखाणा घ्यावा.
0: अरे बापरे,
1: पण ते उखाणा घेतल्यानंतर काहीतरी बोलतात ते मात्र मला जमणार नाही.
0: मला जमणार आहे, मी म्हणेन ते तू घे उखाणा.
1: बघा म्हणजे डेऱ्यावरती डेरा, हा डेऱ्यावरती डेरा, डेऱ्यामध्ये पाणी आणि आकाशवाणी तरंगली आदिवासींची गाणी.
0: खरी रे खरी.

0: श्रोते हो, याबरोबरच आज निरोप द्या, निरोप घ्या. नमस्कार.
1: नमस्कार.
2: बोहाडा आणि आदिवासी लोककला या मालिकेचा भाग आठवा आपण ऐकलात. देवीची गाणी आणि उखाणी. संशोधन आणि लेखन लक्ष्मण भांगरे. सहभाग दिनेश अडावतकर. या भागातील मुख्य कलाकार मधुकर कनोजे आणि सहकारी आणि देवीदास पवार आणि सहकारी. बाह्य ध्वनिमुद्रण निनाद वेंगुर्लेकर. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्रा.

0: मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात बोहाडा आणि आदिवासी लोककला या कार्यक्रम मालिकेचा भाग आठवा आज आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. दात आणि हिरड्यांचे आजार तसंच घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर स्नेहल दापशेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपलं शारीरिक आणि मन स्वास्थ्य कसं अबाधित राखावं, निरोगी राखावं याविषयी वेळोवेळी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आता जसं आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी असणं गरजेचं आहे, अगदी तसंच शारीरिक आरोग्यामध्ये आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य हेही निरोगी असणं तितकंच गरजेचं आहे. कारण हे जर आरोग्य आपण योग्य प्रकारे अबाधित राखू शकलो नाही तर त्यातूनही अनेक समस्या किंवा आजारांची उत्पत्ती होऊ शकते. त्यासोबतच श्रोते हो, आपलं दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य या माध्यमातून जसं आपण निरोगी स्वास्थ्य प्राप्त करू शकतो, अगदी तसंच आपलं मौखिक सौंदर्यही आपल्या दंतारोग्यावर अवलंबून आहे. मग त्याच दृष्टिकोनातून आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे MDS दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापशेटवार मॅडम यांना. सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: धन्यवाद मॅडम.
1: मॅडम, दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि यासोबतच दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य यामध्ये थिक लाईन आहे डिफरन्सची, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
2: खूप छान प्रश्न विचारलाय मॅडम. ऍक्च्युअलमध्ये काय होतं की दंत आरोग्य म्हणजे केवळ

0: दातांशी संबंधित झालं. पण जर आपण बघितलं तर मौखिक आरोग्य ही एक विस्तृत टर्म झाली की ज्यामध्ये दात आले, हिरड्या आल्या, टाळूचा भाग आला, गालांच्या आतील भाग आला, जबडा आला, जीभ आली, म्हणजे इन जनरल तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार आहे.
1: बरोबर आहे.
0: तर त्या तोंडातलं आतमधले जे स्ट्रक्चर झालं ते म्हणजे एकंदरीत मौखिक आरोग्य, आणि ते अबाधित ठेवणं खूप गरजेचं असतं असं आपण एक फरक म्हणू शकतो दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्यामधला.
1: आता मौखिक आजार होण्यापाठीमागची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत, आणि या आजारावर जे काही निदान केले जातात, जी उपचार पद्धती अवलंबिली जाते, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: एक सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अयोग्य स्वच्छता. योग्य प्रकारची जर दातांची, हिरड्यांची, टाळूची, मौखिक आरोग्याची स्वच्छताच व्यवस्थित झाली नाही तर नक्कीच मौखिक आरोग्य अबाधित राहणार नाही.
1: बरोबर.
0: वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दुसरं, एक जर आपण पाहिलं तर आजच्या काळात आपल्या चुकीच्या आहार पद्धती, की आपण पिझ्झा, बर्गर, सँडविच, त्याच्यानंतर गोड पदार्थ, चॉकलेट, कॅडबरी या पदार्थांकडे खूप वळतोय. अतिरिक्त प्रमाणात चहा आणि कॉफीचं सेवन केलं जात आहे. अर्थातच फायब्रस फूड हे दंत आरोग्याला, मौखिक आरोग्याला खूप महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: कारण कसं असतं बऱ्याच वेळा की साखरेचे जे पदार्थ आहे किंवा आम्लयुक्त पदार्थ आहे त्याचे रिॲक्शन होते तोंडामधील बॅक्टेरिया आणि दातांच्या एनॅमलची झीज होऊन मग पुढे त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होऊन दातांचं किडण्याचं प्रमाण सुरू होतं. त्यामुळे अयोग्य स्वच्छता आहे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहे, अतिरिक्त प्रमाणात गोड खाणे, चहा कॉफीचे सेवन करणे, तसंच व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. की आधीच्या काळात जर सर्वे केल्या गेल्या तर आधी काळापासूनच तंबाखू, बिडी, सिगारेट हे चालायचं, पण आता दिवसेंदिवस ते प्रमाण वाढत चाललंय. मग टोबॅको च्युईंग असेल, अल्कोहोल ड्रिंकिंग असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, तर याचे पण खूप परिणाम मौखिक आरोग्यावर आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय कारणे, जे की सिस्टमिक डिसिजेस म्हणू शकतो.
1: बर.
0: फॉर एक्झाम्पल डायबिटिक पेशंट असेल, शुगर आहे पेशंटला, डायबिटीज आहे, तर त्याचा हिरड्यांवर अतिशय परिणाम आहे. हिरड्यां लाल होणे, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणं, हे वेगवेगळे जे आजार आहेत. ऍसिडिटीचं प्रमाण, ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास असतो, त्या ऍसिडिक अटॅकमुळे दातांच्या एनॅमलची झीज होते.
1: बरोबर.
0: बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी असतात. अजूनही सिस्टमिक काही डिसिजेस आहे की ज्याचा दंत आरोग्याशी, मौखिक आरोग्याशी खूप जवळून संबंध आहे. तर अशा प्रकारची ही कारणं आहे की ज्याच्यामुळे मौखिक आरोग्य अबाधित ठेवणं कठीण होऊन जातं.
1: नक्कीच. आता जशी ही कारणं जाणून घेणं महत्वाचं आहे, अगदी तसंच मौखिक जे आजार आहेत तर त्यांच्या लक्षणांवर प्रकाश टाकणंही तितकंच गरजेचं आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता मौखिक आरोग्यामध्ये जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात की आपला दात किडतोय, दात दुखायला लागलंय, दातांना कळ लागते, सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतोय आपण, थंड गरम खाल्ल्यावर दात थणकतात, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की खूप कळ लागते दातांना, पेशंटची कंप्लेंट असते, तर त्यानंतर हिरड्यांवर त्याचे परिणाम दिसतात. नॉर्मल हिरड्या या बघा गुलाबीसर रंगाच्या असतात, कोरल पिंक कलर ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, पण हळूहळू त्या हिरड्या लाल दिसायला लागतात, हिरड्यांना सूज यायला लागते, हिरड्यांमधून रक्त येणं, हिरड्यांमधून पू येणं, ब्रश देखील पेशंट दातांना लावू शकत नाही, बोट जरी लावलं तरी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतं.
1: बापरे.
0: त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये हिरड्यांवर असा फोड दिसतो ज्याच्यातून पू येत राहतो.
1: बापरे.
0: त्यानंतर तोंडाची दुर्गंधी असते, दातांवर किटन जमा होणे, अल्सर्स येतात तोंडामध्ये, ओठावर, जिभेवर, आणि बऱ्याच वेळा असं असतं की तोंडाची दुर्गंधी येण्याची कारणं ही मौखिक रिलेटेड पण असतात आणि सिस्टमिक रिलेटेडही असतात. की काही रिनल डिसऑर्डर्स आहेत, काही डायबिटिक सारखे आजार आहे की ज्याच्यामुळे तोंडाला एक पर्टिक्युलर स्मेल येतो.
1: बरोबर.
0: जे आपण बॅड ब्रीथ म्हणतो. मग हे सगळे लक्षणं आपल्याला योग्य नसेल मौखिक आरोग्य तर हे आपल्याला मग लक्षणं दिसायला सुरुवात होतात.
1: अच्छा. यावरची जी निदान आणि उपचार पद्धती आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: सर्वप्रथम तर याच्यातली आपल्याला कुठलीही लक्षणं दिसतात आहे तर आपण आपल्या दंतवैद्यकाचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे खूप पेशंट असे असतात की कशाला दाखवायचं, काहीतरी घरगुती उपाय करू, कुठलं तरी मेडिसिन आणणार, किंवा घरगुती काहीतरी आपण ज्याला आजीबाईचा बटवा म्हणतो, अर्थातच आजीबाईचा बटवा हा चांगला आहे काही काही ठिकाणी, जसं क्लो आहे, लौंग आहे, हळद आहे, हे खरंच म्हणजे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दातांना, हिरड्यांना नक्कीच चांगलं होतं. पण अशा वेळेला जेव्हा लक्षणं दिसतात त्यावेळेला पहिल्यांदा घरगुती उपायाकडे न वळता आपण आधी दंतवैद्यकाचा सल्ला घ्यायला हवा. नेमकं काय झालंय, निदान होणं अतिशय गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: की आजार कुठल्या प्रकारातला आहे, म्हणजे तो दातांशी रिलेटेड आहे, तो हिरड्यांशी रिलेटेड आहे, किंवा अजून काही दुसरा प्रकारचा आहे, तोंडामध्ये कधी लाल चट्टे दिसतात, पांढरे चट्टे दिसतात, मग ते कशामुळे आहेत, आधी निदान होणं गरजेचं आहे. आणि मग निदान झाल्यावर प्रत्येक आजारावर खूप व्यवस्थित प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहे. काही जे आहे ते फक्त मेडिसिनल आहे की औषध गोळ्या आणि डॉक्टर रेग्युलर फॉलोअप दिला आपण डॉक्टरांना तर आपलं तिथेच कमी होतं.
1: बरं.
0: पण काही असं आहे की जसं दात किडलेलं आहे तो नुसतं औषध गोळ्यांवर होणार नाही, अर्थातच त्याची

0: स्वच्छ करणे,
1: बरोबर.
0: दातामध्ये सिमेंट चांदी भरणे, किंवा अजूनही खोल गेला असेल तर त्याचा एक्सरे काढणे, रूट कॅनाल वगैरे, म्हणजे जे आहे ते आपल्याला मग प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून बघणे. जसं हिरड्या सुजल्या आहेत, दातांवर खूप कीटन आहे, तर मग त्यासाठी आपल्याला दात स्वच्छ करणं गरजेचे असतात.
1: होय.
0: मग योग्य प्रकारची ब्रशिंग टेक्निक, 2 वेळा दिवसातून दात स्वच्छ करणे, टंग क्लिनिंग खूप महत्वाचं आहे,
1: होय.
0: योग्य माउथवॉशचा वापर, या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या निदान झाल्यानंतर आपण योग्य प्रकारे त्या तिथेच करेक्ट करू शकतो.
1: अच्छा, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मॅडम, की दुधाचे दात हे किती वयापर्यंत साधारणतः लहान बालकांना येतात आणि त्यानंतर पक्के दात कोणत्या वयापर्यंत त्यांना येतात?
0: ओके,
1: हा एक खूप बेसिक प्रश्न आहे सगळ्याच बालकांच्या वाढीच्या काळात त्यांच्या पॅरेंट्सना येणारा.
0: मॅडम, खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण पॅरेंट्सला हे लक्षातच येत नाही की अरे ते पक्के दात आले, ते त्याला दुधाच्याच दातांशी लक्षात घेतात आणि पडणारच आहे पडणारच आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो, समोरचा छोटासा खाली दात दिसायला लागतो. आयडियली असं असतं की वयाच्या 6व्या महिन्याला पहिला दात येतो आणि 1.5 वर्षापर्यंत, मॅक्स 2.5 ते 3 पर्यंत दुधाचे सगळे दात येतात. पण आता जसं सगळंच व्हेरिएशन होत आहे त्याच्यानुसार, कधी आजकाल आपण बघतो की अरे 4थ्याच महिन्यात बाळाला दात आलंय, कधी 8व्या महिन्यात पण आलेलं आहे, कधी 10व्या महिन्यात पण आलेलं आहे, तर हे व्हेरिएशन होते. दुधाचे दात पडण्याचं वय असतं, त्याच्या आधी कधी पडतात लवकर, कधी नंतर पडतात, पण आयडियल हे आहे की 6 महिने ते 2.5 ते 3 वर्षामध्ये दुधाचे दात येतात. आणि कसं असतं, जितकी तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित योग्य प्रकारे काळजी घ्याल तेवढं तुम्हाला येणारे पक्के दात हे खूप छान येतील. आणि पक्के दात कधी येतात, आता काय होतं की वयाच्या जसं 6व्या महिन्याला पहिला दुधाचा दात येतो, तसं वयाच्या 6व्या वर्षाला पहिली पक्की दाढ येते.
1: बरं,
0: कालच्या जबड्यातल्या पहिल्यांदा येतात, मग वरच्या जबड्यातल्या येतात. तर याच वेळेला सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की पॅरेंट्सला काय वाटतं की हे दुधाचेच दात आहेत, म्हणजे दुधाचे 20 दात असतात आणि हा 21वा, म्हणजे 4 भागातल्या दाढी म्हटलं तर 24 झाले, पण वयाच्या 6व्या वर्षी ती सगळ्यात मागची दाढ येते.
1: अच्छा,
0: त्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण 6व्या वर्षी ही दाढ येते जी दुर्लक्षित केल्या जाते आणि 9व्या 10व्या वर्षी ती दाढ रूट कॅनालसाठी पेशंट आमच्याकडे येतो, कारण 3 ते 4 वर्ष ती एवढी खोल किडत किडत जाते कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग दुधाच्या दात पडण्याचं प्रत्येक दाताचं वेगवेगळं वय आहे की 6व्या वर्षी या दाढी येतील, मग 7 साडेसातला खालचे दात पडणार पक्के येणार, 8 साडेआठच्या तितक्यात वरचे दात पडणार समोरचे ते पक्के येणार, 9-10 वर्षाला सुळे दात दुधाचे पडतात ते पक्के येतात, 11व्या 12व्या वर्षी दुधाच्या दाढी पडतात तिथे दाढी येतात. हे असं प्रोसिजर सुरू राहतं ज्याला मिक्स डेंटिशन म्हणतो.
1: अच्छा,
0: की काही दुधाचे काही पक्के असे तोंडात असतात आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत एकंदरीत सगळे पक्के दात येतात.
1: अच्छा, ह्या दातांसोबतच बोलता बोलता तुम्ही दाढेविषयी पण सांगितलं, 11व्या 12व्या वर्षापर्यंत दाढ येतात.
0: येस, येस.
1: पण अक्कल दाढ ही सुद्धा पुढे विशिष्ट वयानंतर
0: बरोबर
1: येत असते, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: जनरली असं असतं की जेव्हा आपल्याला 12व्या वर्षी वगैरे दाढी येतात, त्यावेळेला जर एक ओपीजी नावाचा मोठा एक्सरे असतो, तो घेऊन बघितला आपण 12व्या 13व्या वर्षी, तर त्याच्या त्या टूथ बड्स आपल्याला दिसतात, फॉर्मेशन दिसतं तिथे की एक्सरे मध्ये खाली हाडात अक्कलदाड तयार होते, पण ते येत नाही त्यावेळेला. आयडियली अक्कलदाड येते ती 18 ते 25 वर्षाला.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याचा अर्थातच अक्कलशी संबंध नाही आहे जो इन जनरल बोलल्या जातं, पण 18 ते 25 हे योग्य वय असतं ज्यावेळेला अक्कलदाडी येतात. पण इतक्या वर्षाच्या अनुभवाने असं बघितलेलं आहे की अक्कलदाडी 18 वर्षाच्या पुढे कधीही येते.
1: अच्छा,
0: की लिमिटेशन नाहीये की 25 पर्यंतच आली पाहिजे. मी स्वतः पाहिलेलं आहे, कुणाला 35 मध्ये आलेली आहे, एका काकूंना 50व्या वर्षी दाढ आलेली आहे.
1: अरे बापरे.
0: की असं होतं की जॉमध्ये म्हणजे हाडामध्ये जागाच नाहीये, दाढ आहे खाली अडकलेली आहे पण ती वरती येऊ शकत नाही आणि पेशंटला काही त्रास नाही, तर कधी एक्सरे केलेला नाही, ती हाडामध्ये तशीच आहे. आणि मग कालांतराने जर समोरची दाढ वगैरे पडली, तिला जागा मिळाली की ती सरकते आणि पुढे येते.
1: अच्छा,
0: म्हणजे आयडियल 18 ते 25 असतं, पण कधी काही कारणांमुळे किंवा डेव्हलपमेंटल लेट झालं त्याच्यामध्ये, तर त्या लेट पण येऊ शकतात.
1: खरंच आहे, आणि ते अक्कल दाढ येण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण बराच त्रास होतो. तर
0: कसं असतं, त्रास होणं म्हणजे तुमच्या जबड्यामध्ये जर जागा कमी पडते आहे तर मग तिला वरती येण्यासाठी त्याचं जागा मिळत नाहीये, मग शेवटी तिला वरती यायचंय. मग जर समोरच्या दाढीमुळे त्याच्यावर हाड जर कव्हर असेल दाढीवर, तर अशा वेळेला तर ती वर येऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: आणि जर पेशंटला त्यावेळेला अत्यंत वेदना असतील तर मग एक्सरे घेऊन इन्व्हेस्टिगेशन करून ती दाढ काढून टाकावी लागते. जर ती हाडात अर्धवट अडकलेली आहे किंवा समोरच्या दाढीला अडते आहे वगैरे वगैरे, पण जर तुमच्या जबड्यामध्ये जागा अगदी योग्य आहे, इझीमध्ये तुमची अक्कल दाढ येते, तर अक्कल दाढ येताना खूपसा त्रास होत नाही.
1: अच्छा,
0: पण त्याच्यासोबत या कंडिशन्स महत्वाचे आहेत, मग त्रास होत नाही. पण जर आता आजकाल बऱ्याच जणांमध्ये जॉ साईजच अशी असते की अक्कल दाढ येताना त्याच्यावरची हिरडी सुजणे, अगदी लाळ गिळताना, थुंकी गिळताना पण आपल्याला त्रास होतो, हिरडी लाल होणे, अक्कलदाढीच्या तिथे वेदना होणे, जेवण न करता येणे, या समस्या खूप कॉमन आहे. पण त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत की त्या करून पण अक्कलदाढ व्यवस्थित येऊ शकते.
1: म्हणजे असं घाबरण्याचं काही काम नाही, पण योग्य वेळी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या त्रासांपासून वाचू शकता, असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य अबाधित राखणंही तितकंच गरजेचं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? कारण मुळात आपण जो आहार घेतो तो आपण दातांनी चावून खातो, तर त्याच्यामुळे त्याची जर स्वच्छता योग्य प्रकारे झालेली असेल तर नक्कीच त्याचं आरोग्यही चांगलं असेल, आणि मग ते जे आपण सेवन करतो आणि आपल्या शरीरांतर्गत ते आपण पाठवतो, त्यावेळी जसं हायजेनिक अन्न आपण घेणं गरजेचं आहे, तसंच ते हायजेनिक प्रोसिजरने आतमध्ये पोहोचणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मग हे दुधाचे दात आणि पक्के दात यांचं आरोग्य उत्तम कसं राखायला हवं याविषयी काय सांगाल?
0: मॅडम, सगळ्यात महत्वाचं असतं, दुधाचे असो किंवा पक्के, दातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे. मी सगळ्यांना हेच सांगेल की 6व्या महिन्यात जो पहिला दात येतो त्यावेळेला बाळ फिडिंग करतच असतं, दूध घेत असतो, दुधाची एक लेअर तिथे त्या दातांवर तयार होतेच. त्यामुळे पहिला दात जेव्हा तोंडात येतो त्याच वेळेपासून त्याला स्वच्छता ठेवणे, म्हणजे आई बोटाला फिंगर ब्रश वापरू शकते किंवा स्वच्छ स्टराईल कॉटन घेऊन, गॉज घेऊन त्या दाताला क्लीन करू शकते. आणि मग जसं मुलं मोठे होतात, लहान मुलांसाठी स्पेशलाइज्ड टूथब्रशेस असतात, टूथपेस्ट असतात, फ्लोरिडेटेड टूथपेस्ट पण असतात की ज्याच्यामुळे दातांचं किडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. एक योग्य वयात योग्य टूथपेस्ट सजेस्ट केलेल्या असतात, कोणी कुठली पण वापरू शकत नाही, त्यामुळे ती स्वच्छता गरजेची आहे. आणि मग जसे परमनंट टूथ येतात किंवा मिक्स डेंटिशन असतं तेव्हा सेम काळजी, कुठला ब्रश कुठल्या वयात वापरायचा, त्याची हेड साईज किती पाहिजे, ब्रिसल्स कशा असल्या पाहिजे, हँडल कसं असलं पाहिजे, मुलांसाठी ग्रीप वेगळी असते, मोठ्यांसाठी वेगळी असते, मग मॅन्युअल टूथब्रशेस वापरायला पाहिजे का पावर टूथब्रशेस वापरायला पाहिजे, म्हणजे याला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे योग्य प्रकारे ब्रशिंग करणे. सकाळी आणि रात्री 2 वेळा ब्रशिंग करणे अतिशय गरजेचं आहे. लहान मुलांच्या पॅरेंट्सला स्पेशली सांगेल की जे लहान झोपताना फिडिंग करून झोपतात मदर्स किंवा बॉटल दूध देतात, तर बॉटल दूध देणं तर अतिशय चुकीचं आहे, कारण तशीच बॉटल मुलं तोंडात झोपून जातात आणि त्यांनी किडण्याचं प्रमाण अतिशय वाढतं.
1: बरोबर.
0: किंवा तुम्ही ग्लासनी दूध देत असाल तर त्यानंतर बाळाला ब्रश करून देणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून दातांचं आरोग्य अबाधित राहावं.
1: मग अशा प्रकारे तुम्ही योग्य अशी या दुधाच्या दाताची आणि पक्क्या दातांची निगा राखणं गरजेचं आहे.
0: लहान मुलांसाठी म्हणजे अजून आणि की असं मिक्स डेंटिशन असतं त्यावेळेला पॅरेंट्सला सांगेल की गाजर, काकडी असं फायब्रस फूड खायला द्यायला पाहिजे, की आपण हे चॉकलेट वेफर्स ह्याच्याकडे वळतात, तर हे न करता तुम्ही जर फायब्रस फूड दिलं तर ते नॅचरल ब्रशचं काम करतं.
1: बरं.
0: जसं तुम्ही गाजर चावून चावून खाणार त्याचा चोथा सगळ्या दातांवर फिरतो आणि तो नॅचरल ब्रश सारखा स्वच्छता ठेवतो. म्हणजे दात आणि मौखिक आरोग्य तर राहतच, पण ती पचन संस्था पण चांगली राहते फायब्रस फूडमुळे. हे पण एक कारण, म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे की दंत आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी.
1: अगदी अगदीच मॅडम, आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर दातांची स्वच्छता केली गेली नाही तर दात किडण्याचं प्रमाण हे वाढतं, आणि लहान मुलांमध्ये तर हे अधिक प्रमाणात दिसून येतं. मग त्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि पॅरेंट्सनी कशा प्रकारे मुलांच्या दातांच्या स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: मला असं वाटतं आजकाल काय होतं की प्रत्येकच आई वडिलांना आपलं मूल प्रिय असतं, पण लाड करत आहे म्हणजे आजचे लाड असेच आहे की हातामध्ये मोबाईल देणे, चॉकलेट कॅडबरीज देणे, लगेच बाहेर पिझ्झा बर्गर ऑर्डर करून मुलांना देणे, ही लाड करण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचं जर मौखिक आरोग्य आणि दंत आरोग्य, आणि लहान मुलांच्या दातांच्या ट्रीटमेंट काही सोप्या नाही आहेत, सगळ्यांना माहिती आहे त्याच्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज काय आहे, ट्रीटमेंट कॉस्ट काय आहे, आणि छोटे मुलं असतात ते त्यांचं किती कोऑपरेट करणार, किती वेळ त्यांना हे होणार, आणि त्रास झाला की त्यांचं काय होतं की जे जेवण सकस आहार जे घ्यायला बघतात, भाजी पोळी, दातं दोन्ही बाजूचे किडले आहेत, त्यांना वेदना होतात आहे, तर तुम्ही बघा मुलं सॉफ्ट डाएटकडे वळतात, ते फक्त वरण भात मऊ मऊ पदार्थ खाणार, मग त्यांनी सगळेच ओव्हरऑल इम्युनिटी कमी होते, ओव्हरऑल हेल्थ डाऊन होते. तर मी पॅरेंट्सला हेच सांगेल की लाड करा, हप्त्यातून कधीतरी तेही पदार्थ द्या, पण ते पदार्थ दिल्यानंतर लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावा. कारण लहान असो किंवा मोठे, चिप्स खाल्ल्यानंतर बघा आपलं बोट तोंडात जातं, दातांमध्ये चिप्स अडकून बसतं, तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला पेस्ट देणं कंपल्सरी नाहीये, पण तुम्ही ओला ब्रश करून ते ब्रिसल्स जरी तुमच्या दाढींवर फिरवले तरी पण बऱ्यापैकी स्वच्छता होते. त्यामुळे हे पदार्थ दिल्यानंतर आवर्जून त्यांना चूळ भरायची, ओला ब्रश दातांवर फिरवण्याची सवय लावा, जेणेकरून मौखिक आरोग्य, दंत आरोग्य अबाधित राहील. दुसरी महत्वाची गोष्ट फायब्रस फूडवर भर द्या. जसं मी आत्ता बोलली की मुलं खेळतात त्या परिसरात एका वाटीमध्ये तुम्ही गाजराच्या फोडी काकडीच्या फोडी ठेवा की येता जाता ते खातील, ते फायब्रस फूड त्यांच्या याच्यावर राहील. आणि रात्रीचं ब्रशिंग अतिशय महत्वाचं आहे. पॅरेंट्सला मी सांगेल की मुलांना घेऊन तुम्ही ब्रश करा, कारण या वयात मुलं आई वडिलांना खूप फॉलो करतात.
1: होय होय, बरोबर.
0: आपण जर त्यांच्या समोर करतोय तर डेफिनेटली त्यांना त्या सवयी लागणारच,
1: बरोबर आहे.
0: आणि एक दर 3 ते 6 महिन्याला मुलांना दंतवैद्यकाकडे जाऊन व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर खूप म्हणजे फरक पडतो मुलांच्या दंत आरोग्यामध्ये.
1: खरोखर खरोखर. आणि पायापक्क असेल तर पुढे इमारत ही व्यवस्थित मजबूत पडणारच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळे बालपणातच जर योग्य प्रकारे दातांची तुम्ही दंतारोग्याची मौखिक आरोग्याची निगा राखली तर लाईफ लॉंग तुम्हाला ते मदतशीर ठरू शकतं. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की लहान मुलांमध्ये जर त्यांनी योग्य प्रकारे निगा राखली नाही, स्वच्छता जर दातांची केली नाही, हिरड्यांची केली नाही, तर त्यांना आजार होऊ शकतात आणि होतात जनरली आपण बघतो. तर मग एवढ्या लहान वयात मुलांना नेमकी डेंटल ट्रीटमेंट कशा प्रकारे दिली जाते?
0: मॅडम, कसं आहे माहिती का की डेंटिस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे विषय असतात स्पेशलायझेशनचे. जसं आपण म्हणतो की बीडीएस नंतर एमडीएस करतो, हे झालं सुपर स्पेशलायझेशन. त्याच्यात पण सब्जेक्ट्स असतात. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांचे जे तज्ज्ञ असतात त्यांना पिडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आजकाल तर एवढ्या ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे की अगदी 1 आणि 1.5 वर्षाच्या मुलांमध्ये पण दातांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. मग काही आजार असतात जे लोकल अॅनेस्थेशियामध्ये होतात, काही जर मुलं कोऑपरेटिव्ह नसतील तर जनरल अॅनेस्थेशियामध्ये देखील रूट कॅनाल, मल्टिपल रूट कॅनाल, क्राउन्स वगैरे ट्रीटमेंट द्यावे लागतात. याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात की मुलांच्या दात पुढे जाऊन किडण्यापासून त्यांचं म्हणजे कीड कमी प्रमाणात व्हावी किंवा किडण्याचं प्रमाण अतिशय कमी व्हावं याच्यासाठी फ्लोराईड अॅप्लिकेशनच्या ट्रीटमेंट्स असतात. आणि दातात जर कीड लागली आहे, 2-2.5 वर्षाची मुलं आहे, तर लवकरात लवकर त्या दातांमधली कीड साफ करून योग्य प्रकारे सिमेंट भरून घेणे म्हणजे डेंटल सिमेंट्स त्याच्यामध्ये डॉक्टरांकडून भरून घेणे गरजेचं आहे. कारण शेवटी या दाढी 11-12 वर्षी पडणार आहे.
1: बरोबर.
0: तोपर्यंत त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर मग डेंटल ट्रीटमेंट साइड असं डेंटल फिलिंग्स म्हणतो, डेंटल सिमेंट्स वगैरे, त्यानंतर रूट कॅनल आहेत, कॅपचे वेगवेगळे प्रकार आहे. जर वयाच्या आधीच तुमचा दात पडतोय मग त्या जागी तिथे स्पेस मेंटेनर नावाचे अप्लायन्स असतात. इवन तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटेल की लहान मुलांना अंगठा चोखायची सवय असते ज्याच्यामुळे दात पुढे येतात, किंवा टंग थ्रस्टिंग म्हणतो की जीप्स खालच्या समोरच्या दातांना लावतात, तर हे देखील हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स येतात. यासाठी पण तुम्ही लहान मुलांच्या दातांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊ शकता. तर अशा मल्टिपल ट्रीटमेंट्स आणि एकदम योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर दिल्या तर पुढे जाऊन जो धोका वाढतो, पस भरणे, हिरडी सुजणे, दाड काढण्याची वेळ येते लहान मुलांमध्ये, याच्यापासून आपण तिथेच त्याला आळा घालू शकतो.
1: खरोखर खरोखर. मॅडम, रूट कॅनॉल ही जी डेंटल ट्रीटमेंट आहे ती डेंटल ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं की अगदी लहान बालक असेल किंवा वयोवृद्ध असेल प्रत्येकासाठी ती हेक्टिक असते किंवा त्या ट्रीटमेंटची सगळ्यांना भीती वाटते. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, रूट कॅनॉल म्हणजे नेमकं काय आणि लोक काय या ट्रीटमेंटला एवढं घाबरतात?
0: रूट कॅनॉल म्हणजे काय की दाताचे जसे 3 भाग असतात, एनॅमल, डेंटिन आणि पल्प. पल्प हा दाताचा जिवंत भाग असतो. ज्या वेळेला आपल्या दातांवर कीड एनॅमल किंवा डेंटिन पर्यंत असते तेव्हा आपण डेंटल फिलिंग्स करून ती दाढ सेव्ह करू शकतो. पण ज्या वेळेला कीड खोल जाते, नसेपर्यंत पोहोचते, त्यावेळेला मात्र आपल्याला रूट कॅनॉल ट्रीटमेंट करावी लागते. मग एक्झॅक्टली रूट कॅनॉल म्हणजे काय, तर ही झाली दातांच्या नसांची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये खराब झालेल्या नसा काढून औषधांद्वारे ट्रीटमेंटद्वारे ते साफ करून सगळं त्याला व्यवस्थित प्रिपेअर केला जातं त्या दाताला, आणि नंतर त्याच्यात आर्टिफिशियल नस टाकलं जाते जे बायोकॉम्पॅटिबल मटेरियल असतं, आणि वरतून पुन्हा त्याला रेस्टोरेशन डेंटल फिलिंग्स करून त्याच्यावर कॅप दिल्या जाते. पूर्वी काळीपासून जर आपण पाहिलं तर रूट कॅनॉलला केलेला दात हा आधीच वेदनादायी असतो. म्हणजे ज्या वेळेला पेशंट क्लिनिकमध्ये आमच्या एंटर होतो तेव्हा तो ऑलरेडी त्रासामध्येच एंटर होतो.
1: हो खरंच.
0: मग आल्यानंतर एक पहिलं वातावरण, दवाखान्यातली ती चेअर, ते मशीन्स, ते सगळं बघून पेशंट कुठेतरी घाबरलेला असतो. ड्रिलिंग मशीन असते ज्याचा आवाज होत राहतो, ज्याने आपण दातामधली कीड वगैरे काढतो, तो आवाज आहे. अॅनेस्थिशियाची भीती असते, इंजेक्शन देणार मग तितकी भूल बसणार की नाही, ते पेन होणार का, व्हॉट एव्हर, अशा इतक्या. आणि 2-4 सिटिंग सारखं सारखं डेंटिस्टकडे जा 4-4 दिवसाला त्या रूट कॅनॉलसाठी, या सगळ्या गोष्टी पेशंटच्या ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात, आणि त्याच्यामुळे पेशंट तितका घाबरलेला असतो. पण आज वास्तव काही वेगळं आहे मॅडम. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या ह्याच्यात पण 7 ब्रांचेस आहे डेंटिस्ट्रीमध्ये, प्रत्येक विषयातले तज्ज्ञ असतात. तसे रूट कॅनॉलचे पण स्पेशालिस्ट असतात ज्यांना एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. आणि आता सिंगल सिटिंग रूट कॅनॉल निघाले, मॅक्झिमम केसेसमध्ये सिंगल सिटिंग रूट कॅनॉल होतं, म्हणजे एका चक्रीमध्येच तुमचं रूट कॅनॉल होतं. अॅनेस्थेशियाच्या सिस्टम्स बदललेले आहे की पेशंटला पेन फ्री राहून ती ट्रीटमेंट करता येते, म्हणजे घाबरण्याची गरज नाहीये. मशीनरीज ऍडव्हान्स्ड आलेले आहे की पहिल्यासारखा आवाज नाही त्या मशीन्सचा, त्यामुळे आज खूप बदललेला आहे की पेशंटने तीच भीती मनात बाळगून आता जाऊ नये.
1: नक्कीच मॅडम. आता सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करणं गरजेचं आहे का, की फक्त जेव्हा आपल्या दातांमध्ये पेन्स असतील तेव्हाच आपण दंतवैद्यांकडे जायला

0: हवं. आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणालात की आजीचा बटवा, त्यातून अनेक उपाय सुचवले जातात
1: बरोबर आहे.
0: ज्यावेळी आपल्याला पेन्स होतात त्यावेळी, तर ते घरगुती उपाय करणं कितपत योग्य आहे.
1: मॅडम, कसं आहे की दर 6 महिन्याला डेंटल चेकअप करणं हे खरंच गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो की डेंटल ट्रीटमेंट पण काही स्वस्त राहिलेले नाही आहे.
0: नाही, बरोबर आहे.
1: स्वस्त राहिले म्हणजे पेशंट म्हणतो की अरे डेंटिस्टकडे गेलं की एवढा खर्च लागणारच. कारण पेशंट पण त्या वेळेला आला असतो जेव्हा ते खूप जास्त खोल गेलं असतं. रूट कॅनाल आहे, कॅप आहे, इम्प्लांट आहे. मग तुम्ही येता पण त्याच वेळेला जेव्हा ते महागड्या ट्रीटमेंटवर पोहोचतं.
0: बरोबर आहे.
1: तर जर आपण दर 6 महिन्याला चेकअप केलं तर तुम्हाला डेंटिस्ट सांगतील की ते कीड लागायची जे सुरुवातच झालेली आहे ती कीड साफ करून अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये डेंटल फिलिंग्स करून घेऊ शकता. कुठे जर हिरड्यांना नुकती सूज सुरू झाली आहे, थोड्याफार प्रमाणात कीटन आहे, तर तुम्ही तिथेच दंतवैद्यकांकडून दात स्वच्छ करून घेऊन योग्य प्रकारची टूथपेस्ट, टूथब्रश, माउथवॉश घेऊन तो आजार तिथेच थांबवू शकता. एक्सरे वगैरे काढले, कुठे दिसते की अक्कलदाड येण्याच्या स्टेजमध्ये आहे, पुढे जाऊन असा अशा प्रकारे धोका आहे, तो तिथेच आपण संभाव्य धोका टाळू शकतो. तर 6 महिन्याला चेकअप करणं हे आपल्यासाठी आणि आपल्या खिशासाठी दोन्ही फायदेशीर आहे.
0: खरंच
1: की मौखिक आरोग्यही छान राहणार आणि पुढच्या तुम्हाला ज्या तक्रारी आहे त्याच्यापासून तुम्ही नक्कीच आज आपला बचाव करू शकता.
0: अगदीच. आपल्या शरीरांतर्गत जे काही ऑर्गन्स आहेत त्यात जे आजार निर्मिती आहे ती सक्रिय आपले मुखाद्वारेच होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तर आपण आपलं मुख आरोग्य योग्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आमच्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलीत मॅडम. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि दंत आरोग्य आणि मौखिक आरोग्य याविषयी जे योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद मॅडम, मनपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दंत तसेच मौखिक आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी दंत आणि हिरडी विकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल नितीन लापसेटवार यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
3: स्वस्थ भारत या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात दात आणि हिरड्यांचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी स्नेहल लापशेटवार यांची शुभेच्छा सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 2:26 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

माहेरची साडी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसलेंनी गायलेलं हे गीत होतं. जगदीश खेबडकर यांचं संगीत होतं, अनिल मोहिले यांचं. प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातील गीत ऐकूया पद्मजा फेणाणी यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे श्रीकांत तेलंग यांनी.

आपली माणसं या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. दाशा भोसलेंनी गायलेलं, राजेश मुजुमदार यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.

कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

चापित या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता, सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं. सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं माहेरची माणसं या चित्रपटातील गीत. सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेले हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.
1: दोघांच्याही डोळ्यातून आसव उघडत आहेत. एकमेकांची समजूत काढता काढता दोघंही पुन्हा भावनातिरेकानं एकमेकाला आश्वासन देत आहेत, वचन देत आहेत कधीही न सोडून जाण्याचं. हातात हात गुंफून त्यांनी वाटचाल आरंभली आहे आपली दुनिया उभारण्यासाठी. हा समाज, इथल्या चालीरीती सब कुछ फिजूल आहे. नुसत्या शब्दमाळा पुरेशा नाहीत. एकमेकाच्या गुंफलेल्या हातातच उद्याची शाश्वती आहे. साथ न सोडण्याचं अभिवचन आहे. आशेचा फुलोरा फुलवण्याचं स्वप्न आहे. तो गीत गातोय, ती त्याच्या खांद्यावर रेलून वाटचाल करतीये. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेल्या अरुणदातेंच्या आवाजात यशवंत देवांचं हे गाणं गुलमोहर फुलवणार आहे तुमच्या आणि आमच्या आयुष्यात, अर्थातच व्हीनसच्या साक्षीनं.

अरे आंबेकर यांनी गायलेलं डॉक्टर क्षमा वळसंकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं नीरजी यांनी.

सुरेश वाडकरांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. चंद्रशेखर सानेकर यांचं ही गीतरचना, संगीत होतं विजय मोरे यांचं. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

अवधूत गुप्त यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. शेखर सोनेकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्त यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी डिटेच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3:31 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

अर्धांगी या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. अनुराधा पौडवाल आणि विनय मांडके यांनी गायलेलं, वंदना विटणकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, संगीतकार श्रीनिवास खळे.

विश्व संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया वसंतराव देशपांडेंनी गायलेलं सोबत्र या नाटकातील हे नाट्यपद अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही रचना आहे.

रंजना पेठे जोगेकर यांनी केलेलं आहे. विमल लिमये यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं मुकुंद पाटणकर यांचं. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आदित्य सुतार यांचं बासरीवादन आपण आता ऐकूया. राग ललत विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. तबला सत आहे तनय रेगे यांची.

ते सुतार यांचं बासरीवादन आपण ऐकला, तर राग ललत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 होत आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आपण ऐकत आहात. आता ऐकूया सरदा साठे यांचं गायन राग हिंडोल. मध्यलय बंदेश जप तालात निबद्ध असून बोल आहेत. कानात भरा ना जात द्रुतबंदिश बोल 3 तालात निबद्ध असून बोल आहेत. होरी खेलत हे गिरिधारी. तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली आहे. हार्मोनियम साथ केले आहे अतुल फडके यांनी. ऐकूया सरोदा साठे यांचं गायन राग हिंडोल.

चतुर नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्वतःदा साठे यांचं गायन. आपण ऐकलात राग हिंडोल. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया संत तुकाराम या चित्रपटातील विष्णुपंत पागनीस यांनी गायलेलं हे अभंग. शांताराम आठवले यांची ही रचना, संगीत आहे केशव भोळे यांचं.

रवींद्र आणि सरकारी यांनी गायलेलं भक्त पुंडलिक या चित्रपटातील जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत ऐकूया. महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात दादा कोंडके यांचं हे गीत आहे. संगीत आहे राम लक्ष्मणी यांचं.

श्रोतो, आता आपण ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील गीत. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर आणि सहकार्यांनी गायलेले जगदीश खेपूडकर यांचं हे गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: कथा।
1: महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर, मंदिर लय साध सुध जस कौलारू घर, घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची